श्रोते हो सुप्रभात। 100.1 मेगाहर्ट्ज FM बँडसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकता आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। जगभरातून हे प्रसारण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी वीणा दिघे स्वागत करते। आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 29 वैशाख शके 1948 अर्थात 19 मे 2026। श्रोतेहो आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगल ध्वनीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग देस्कार आपण ऐकलात. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, सकाळचे 6 वाजतायत. ऐकूयात दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या.

केंद्र श्रोतेहो, सकाळचे 6:05 झाली आहेत. ऐकूयात मंगल प्रभात. आज कार्यक्रमाला सुरुवात ग. दि. माडगुळकर यांच्या या भक्तिरचनेनं, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातल्या. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरानं आज आपण मंगल प्रभात कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे भक्तिगीत होतं ग दे माडगुळकर यांचं. कार्यक्रमात यानंतर एक पारंपरिक रचना यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली गात आहेत उषा मंगेशकर.

यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली ही पारंपरिक रचना गायली होती उषा मंगेशकर यांनी. श्रोतेहो कार्यक्रमात सुधीर फडके यांचा स्वर ऐकूयात. मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना वसंत बापट यांची.

सुधीर फडके यांनी गायलेलं, मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं हे भक्तिगीत वसंत बापट यांचं श्रोतेहो आपण ऐकलत. आपण आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रासोबत. कार्यक्रम सुरू आहे मंगल प्रभात. आता हा स्वर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा, संगीतही त्यांचंच आणि ही अभंग रचना संत चोखामेळा यांची.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेला आणि संगीतबद्ध केलेला संत चोखा मेळा यांचा अभंग श्रोतेहो आपण ऐकलात. आणि आता देशभक्तीपर रचनेनं आपण सांगता करूयात आजच्या मंगलप्रभात कार्यक्रमाची.

0: मन्नाडे मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं नीरज यांचं हे देशभक्तीपर गीत सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं. आणि या गीताबरोबरच आजचा मंगलप्रभात कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आपण ऐकता आहात. 6:25 झाली आहेत. ऐकूयात दिनविशेष.
1: श्रोतहो, आज आहे 19 मे. या दिवसाचं इतिहासातलं महत्त्व जाणून घेऊयात. 1971 सोव्हियत संघानं Mars 2 या अंतराळ यानाचं प्रक्षेपण केलं. 19 मे हा जन्मदिन असणारी प्रसिद्ध नावं अशी आहेत. 1881 तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क यांचा जन्म. 1881 तुर्कस्तानला आधुनिक आणि बलशाली बनवण्यामध्ये कमाल अतातुर्क उर्फ कमाल पाशा यांचा सिंहाचा वाटा होता. व्हिएतनामचे माजी राष्ट्रपती हो ची मिन यांचा 1890 साली जन्म झाला. 1905 गान हिरा हिराबाई बडोदेकर. 1906 पुण्यप्रभाव सौभद्र विद्याहरण युगांतर आदी नाटकात त्यांनी नायिकेच्या भूमिका केल्या. नाटकातील पदांच्या त्यांच्या ध्वनिमुद्रिका खूप गाजल्या. 6 राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म 1913 साली या तारखेला झाला. प्रख्यात साहित्यिक रस्किन बॉन्ड यांचा 1934 साली या दिवशी जन्म झाला. अभिनेते नाटककार आणि दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचा 1938 साली आजच्या दिवशी माथेरान इथं जन्म झाला. ययाती तुघलक हयवदन ही त्यांची नाटकं प्रसिद्ध आहेत. 1998 साली ज्ञानपीठ हा भारताचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान त्यांना मिळाला.
2: हिटलरच्या गुप्त पोलीस दलाचा प्रमुख फील्ड मार्शल हर्मन गोहरिंग याने एकदा असं म्हटलं होतं, संस्कृती हा शब्द कानावर पडता क्षणी मी ब्राउनिंग शोधू लागतो. ब्राउनिंग या शब्दाने त्याला इंग्रजी कवी रॉबर्ट ब्राउनिंग सुचवायचा नव्हता, तर ब्राउनिंग नावाचं एक रिव्हॉल्वर त्याला अभिप्रेत होतं. गोहरिंगने नेमकं ओळखलं होतं की समृद्ध आणि ओजस्वी सांस्कृतिक वातावरण जुलूमशाहीला मारक ठरेल, तिचा उपहास करेल. शत्रूच्या ताब्यातल्या अणुबॉम्बपेक्षा आपल्या समाजातल्या एखाद्या चित्रकाराच्या रेखाचित्रापासून आपल्याला जास्त धोका संभवतो, तो आपला जवळचा म्हणून खरा शत्रू असतो.
1: आजचा दिवस ज्यांचा स्मृतिदिन आहे त्यापैकी काहींची नावं ही आहेत. आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार आणि टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी नसरवांजी टाटा यांचं 1904 साली या दिवशी निधन झालं. 1997 बंगाली रंगभूमीवरील अभिनेते दिग्दर्शक आणि नाटककार शंभू मित्रा. नाटककार चित्रपट कथा लेखक पत्रकार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांचं निधन 2008 साली या दिवशी झालं. शांतता कोर्ट चालू आहे, सखाराम बाइंडर, घाशीराम कोतवाल यासारखी त्यांची नाटकं गाजली. सामना, सिंहासन, उंबरठा, अर्धसत्य या चित्रपटांसाठी त्यांनी पटकथाही लिहिल्या.
3: आपल्या आयुष्याचा पहिला एक मूर्ख काळ असतो ना, आपण प्रेमात पडतो, प्रेमात पडतो, चार चौघांचे सल्ले घेऊन थोडेच प्रेमात पडतो. एका क्षणी काहीतरी होतं आणि आपल्याला काय त्याचा अभ्यास केलेला नसतो, आपण त्यात जातो, जे व्हायचं ते होतं. असं मला वाटतं लेखनात मी आलो आणि असा नाटकात आलो. मग पत्रकारित

0: तेही तसाच आलो आणि पुढे सिनेमातही त्या पद्धतीनेच मी खेचला गेलो आणि मी केलं काय ते.
1: एल टी टी ई या श्रीलंकेतल्या अतिरेकी संघटनेचा नेता वेलू पिल्लई प्रभाकरण याचं 19 मे 2009 या दिवशी सुरक्षा दलाशी चकमकीत निधन झालं.
2: What appears to be the final chapter in one of the world's longest and most bitter civil wars. Late today, Sri Lankan special forces reportedly ambushed and killed the leader of the Tamil Tigers, Velupille Prabhakaran.
3: श्रोतेहो, दिनविशेष आपण ऐकलत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. 6:30 ऐकूयात चिंतन. लेखन डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं आणि वाचक स्वर आहे भारती कुलकर्णी यांचा. श्रोतेहो, चिंतन ऐकणार आहोत काही क्षणातच.
4: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:45 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
5: साधू संत ही अध्यात्म वाटेवरची जीवन प्रेरणा आहे. त्यांच्याच शब्द वाटेवरून मानवी संस्कृतीचं भरण पोषण होत आहे. भारतीय संतांचं अपूर्व असं योगदान आहे. त्यांनी दिलेल्या विचार प्रकाशात सर्वसामान्यांपासून ते उच्चस्तर समाज घटकाला आत्मोद्धाराची प्रचिती येत आहे. भारत ही संतांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि प्रबोधनभूमी आहे. त्यामुळे जगातील अनेकांना भारतीय संस्कृतीचं, अध्यात्मवृत्तीचं आणि जीवनमूल्यांचं आकर्षण वाटत आलं आहे. प्राचीनतम काळापासून अनेक महात्म्ये, साधू, संत यांनी समाजात प्रबोधन आणि समाजकल्याणासाठी अपूर्व असा त्याग केलेला आहे. त्यांचं हे योगदान चिरंतन जपलं पाहिजे. महाराष्ट्रातील महानुभव आणि वारकरी संप्रदायातील भक्तांनी साधू संतांनी सहज सोप्या भक्तीचा आदर्श सांगितला आहे. महानुभाव पंथात श्री दत्तात्रय, श्रीकृष्ण, चांगदेव राऊळ, गोविंद प्रभू आणि चक्रधर स्वामी यांना परमेश्वर मानले. या 5 परमेश्वरांची पूजा त्यांनी परंपरेनं सुरू ठेवली आहे. महानुभावांनी द्वैतवादाचा स्वीकार करून अनेक पारंपरिक कर्मकांडांना आणि भेदभावांना फाटा दिला आहे. माय मराठी भाषेचा म्हणजेच लोकभाषेचा स्वीकार करून तुमचा अस्मात कस्मात मी नेणी जा म्हणून संस्कृतसारख्या भाषेला बाजूला ठेवलं. सर्वसामान्य माणसाला समजेल अशी भाषा स्वीकारून जनमनाला संस्कारित केलं. वारकरी संप्रदायाचा भक्तिमार्ग हा अद्वैत स्वरूपाचा आहे. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी परमेश्वर भरलेला आहे. ही व्यापक सृष्टीपूजेची भावना त्यात अंतर्भूत आहे. प्रत्येक प्राणीमात्रात परमेश्वराचं अस्तित्व त्यांनी सांगितलं आहे. समाज कल्याणाचा मूलभूत विचार त्यात सांगितला आहे. हा महात्म्यांचा, साधू संतांचा प्राचीनतम विचार कधी जुना होत नाही. सकारात्मक दृष्टीनं आणि कालमानाच्या मतितार्थानं हे विचार आत्मसात केले तर समाज अधिक संपन्न होत राहणार आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. संत हा शब्द सत या धातूपासून तयार होतो. सत म्हणजे जे अस्तित्वात आहे असं. संत म्हणजे जगाचं कल्याण करणारा. 14व्या 15व्या शतकात उत्तरेत संत रामानंद, संत कबीर, गुरु नानक, सूरदास, तुलसीदास, मीराबाई असे अनेक संत होऊन गेले. हिंदी साहित्यात रामोपासक आणि कृष्णोपासक या परंपरा आपल्याला बघायला मिळतात. महाराष्ट्रात महानुभाव, वारकरी या संप्रदायांबरोबरच दत्त, नाथ, सूफी अशा संप्रदायाच्या भक्तीचा प्रभाव लोकमनावर आहे. संत बहिणाबाई यांनी मध्ययुगातल्या संतांचं योगदान सांगताना आपल्या अभंगात म्हटलं आहे, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर तेणे रचिले आवार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झालासे कळस भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फड

0: कती ध्वजा निरूपणा केले भुजा। वारकरी संतांनी भक्ती मंदिर उभारून जगत कल्याणाचे विचार मांडले। ज्ञानदेवांना अल्प आयुष्य लाभलं तर नामदेव दीर्घायुषी ठरले। संतांचं आयुष्य किती होतं यापेक्षा त्यांनी समाजासाठी किती योगदान दिलं हे महत्त्वाचं आहे।
1: श्रोतेहो, चिंतन आपण ऐकलत। लेखन होतं डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं आणि हा वाचक स्वर होता भारती कुलकर्णी यांचा।
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर।
1: ही आहे आकाशवाणी 100.1 MHz FM बँड सह आपण ऐकत आहात आमचं प्रसारण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून। जगभरातून या प्रसारणाशी जुळलेल्या आमच्या सर्व श्रोत्यांचं मी विणा दिघे पुन्हा एकदा स्वागत करते। 6:35 झाली आहेत, जाणून घेऊयात कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर म्हणजे 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात हरितगृहाविषयी माहिती, 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात योग आणि आपला आरोग्य याविषयी योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेली माहिती, सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर। 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती, सादर करते विजय भुयार। 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक बाळकुणाल अहिरे। 7:00 आजचा सुविचार, 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, 7:40 आम्ही प्रसारित करू प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद आणि 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो, 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया आणि दरम्यान 8:00 समाचार प्रभात। 8:20 मिश्र संगीत, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या। श्रोतेहो, आज सकाळी 8:40 कार्यक्रम झरोका संकलन आणि निवेदन वंदना साबळे यांचं, कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 8:15। 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात आज हिंदी चित्रपट संगीत आणि त्यानंतर म्हणजे 9:30 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम। श्रोतेहो, लक्षात असू द्या आज सकाळी 10:00 ऑल इंडिया रेडिओच्या 90 निमित्तानं विशेष रूपक आकाशवाणीचं संचित भाग 3 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 10:30 नाट्यसंगीत, 11:00 मराठी चित्रपट संगीत, 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 12:00 मुंबई केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आणि अर्थातच त्यानंतर 1:00 ते 2:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आणि नियोजित वेळी मुंबई केंद्राची मराठी बातमीपत्र। वेळा अशा 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या, 3:00 प्रादेशिक बातम्या आणि 5:00 ठळक बातम्या। आपण आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रासोबत, ऐकत आहात कार्यक्रमांची रूपरेषा। श्रोतेहो, आमच्या सायंकालीन प्रसारणाला सुरुवात होईल मिक्स मसाला कार्यक्रमानं 5:02 5:30 युववाणी आकाशवाणी मुंबई केंद्रावरून, 6:00 मराठी चित्रपट संगीत, 6:35 सांगितले जाईल कार्यक्रमांची रूपरेषा, 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष आकाशवाणी मुंबई केंद्रावरून। श्रोतेहो, संध्याकाळी 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित किसानवाणी या शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आज ऐकू शकाल क्षारपड जमिनींचे गुणधर्म आणि सुधारणा याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदशास्त्र विभागाचे डॉक्टर अनिल दुर्गुडे यांची मुलाखत, कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे। 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या, 8:35 सुगम संगीत, 9:15 समाचार संध्या, 9:00 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर

0: आधारित कार्यक्रम आपली आवड 10 वाजता रजनीगंधा याशिवाय 11 वाजता हिंदी आणि 11:05 इंग्रजी बातम्या तर श्रोतेहो असे असतील आज दिवसभरात प्रसारित होणारे ज्ञान माहिती आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको
1: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा
0: 6:40 झाली आहेत कृषीवाणी कार्यक्रमात आज जाणून घेऊयात हरितगृहाविषयी माहिती वाचक स्वर अंकुश जोशी यांचा
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार वेगवेगळ्या प्रकारच्या उच्च प्रतीच्या पिकांचं उदाहरणार्थ फुले भाजीपाला औषधी वनस्पती आणि काही फळं यांचं वर्षभर उत्पादन घेण्यासाठी स्टील फ्रेम प्लास्टिक काच फायबर ग्लास इत्यादी सूर्यप्रकाशात पारदर्शक आवरणांनी आच्छादलेलं घर म्हणजे ग्रीनहाऊस या हरितगृहात तापमान आणि आर्द्रता योग्य ठेवण्यासाठी योग्य यंत्रणा असते हरितगृहामुळे नैसर्गावर मात करून खात्रीशीर आणि दर्जेदार उत्पादन काढून भरपूर फायदा मिळवणं शक्य झालं आहे थंडीपासून बचाव करून वर्षभर बिगर हंगामी पिकांचं भरघोस उत्पादन घेऊन जास्तीत जास्त नफा मिळवणं हरितगृहामुळं शक्य झालं आहे हरितगृहाचे फायदे पुष्कळ आहेत हरितगृहात हवे तितके तापमान आर्द्रता दिल्यानं पिकांची भरघोस वाढ होते आणि उत्पादन वाढतं प्रकाशाची तीव्रता कमी करून हवा तेवढा काळ प्रकाश दिल्यानं वनस्पतींची वाढ चांगली होते वादळ वारा गारा पाऊस कीटक पक्षी पाणी इत्यादीपासून वनस्पतींचं संरक्षण होतं हरितगृहात आर्द्रता भरपूर असल्यानं आणि बाष्पीभवन कमी झाल्यानं वनस्पतीची पाण्याची गरज कमी होते रात्री श्वसनावाटे सोडलेला कार्बन डायऑक्साईड वायू हरितगृहात साठवला जातो आणि मग तो दिवसा प्रकाश संश्लेषणात अन्न तयार करण्यासाठी उपयोगी पडतो हवं तसं हवामान तयार केल्यानं वर्षभर केव्हाही कोणतंही पीक घेता येतं असे अनेक फायदे असल्यानं हरितगृहातील उच्च तंत्रज्ञानाची शेती करावी हरितगृह उभारणीसाठी कुशल तंत्रज्ञानाची आवश्यकता असते हरितगृहाचा आकार अर्धवर्तुळाकार अगर क्विनोसेट तसंच त्रिकोणाकृती ठेवला जातो या हरितगृहाचे आच्छादन पॉलीइथायलिन फायबर पॉलीकार्बोनेटचं वापरलं जातं लोखंडी फ्रेमचा सांगाडा तयार करून या फिल्मचं आच्छादन केलं जातं 800 गेजची ही पॉलिथिनची फिल्म असते या टिकाऊ असून 90% सूर्यप्रकाश आत जातो याशिवाय योग्य ते हवामान राखण्यासाठी यंत्रणा ठेवणे गरजेचं असतं नैसर्गिक हवा मिळण्यासाठी हरितगृहाची उंची 3 ते 3.5 मीटर ठेवावी प्रगत वायुविजनाची सोय असावी ठिबक सिंचन संच बसवावा लागतो अशा अनेक सुविधा हरितगृहात असणं फार महत्त्वाचं आणि आवश्यक असतं यामुळं हरितगृह उभारणीसाठी खूप मोठा खर्च येतो 50 रुपये चौरस फुटापासून 400 रुपये चौरस फूट एवढा खर्च येतो म्हणजे जवळजवळ गुंठाभर क्षेत्राला हरितगृहासाठी 1,00,000 रुपये खर्च येतो कमीत कमी 5,000 चौरस फुटांचं हरितगृह परवडतं या हरितगृहात टोमॅटो ढोबळी मिरची काकडी कोबी फ्लॉवर यांचं भरघोस उत्पादन घेता येतं टोमॅटोचं हरितगृहात एकरी 40 ते 50 टन उत्पादन मिळतं याशिवाय गैर हंगाम म्हणजे उन्हाळ्यात वाटाणा कोथिंबीर घेऊन खूप उत्पन्न मिळवता येतं निर्यातक्षम अपरंपरागत फुलझाडं भाजीपाला फळझाडं सुगंधी औषधी वनस्पतींची लागवड करून उत्पादनं काढून परकीय चलन मिळवता येतं गुलाब कार्नेशन जरबेरा ऑर्किड्स या उच्च प्रतीच्या फुलांचं उत्पादन काढून निर्यात करता येते शेवंती ग्लॅडिओलस अँथोरियम लिली कॅक्टस तसंच काकडी ढोबळी मिरची शतावरी लेट्यूस इत्यादी भाजीपाला टरबूज

0: खरबूज, स्ट्रॉबेरी ही फळपिके, पांढरी मुसळी, केशर, महत्त्वाच्या नाकविली इत्यादी पिकं हरितगृहात घेता येतात.
1: श्रोत्यो, हरितगृहाविषयी माहिती आज आपण ऐकलीत. कृषीवाणी कार्यक्रमात वाचक स्वर होता अंकुश जोशी यांचा.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: ऐक,
4: काय झालं?
3: अगं, हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली आहे.
4: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
3: हो ना,
4: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदिती देशपांडेंना दाखवू.
3: कुठे भेटतील त्या?
4: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
3: आणि फोन नंबर
4: 93-72-99-39-36.
3: 93-72-99-39-36.
1: श्रोते हो, सकाळचे 6:45 वाजलेत. प्रसारित करत आहोत बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
5: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
2: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: योग आणि आपलं आरोग्य याविषयी योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेली माहिती आपण ऐकूयात. आज भाग 3 सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर.
6: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग 3 ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
7: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया विपरीत शयन स्थितीतील आसने, म्हणजेच पोटावर झोपून करावयाची आसने. सर्वप्रथम बघूया नौकासन. हे आसन शयनस्थितीतही करता येते. या आसनात नौकेप्रमाणे शरीराचा आकार बनतो. पोटावर झोपावे. दोन्ही हात आधी सरळवर उचलून डोक्याकडे न्यावेत. दोन्ही हातांचे तळवे जोडून नमस्कार स्थिती घ्यावे. हळूहळू हात खाली आणत जमिनीकडे न्यावेत. त्यानंतर श्वास भरत पुढून हात व मान, मागून पाय व गुडघे वर उचलावेत. पाय सरळ, हात सरळ दिशेने खेचावेत. दोन्ही पायांचे गुडघे व चवडे देखील एकमेकांना जोडलेले असावेत. खांदे व हात वर उचलल्यामुळे मान खाली राहण्याची शक्यता असते. ती खाली न ठेवता वर उचलून कान दंडाजवळ येतील अशा रीतीने ठेवावी. संपूर्ण शरीर पोटावर तोलले जाते. सुरुवातीला खांदे पाय उचलता येत नाहीत, मांड्यासुद्धा उचलल्या जाणार नाहीत. सरावाने हळूहळू हे आसन जमू लागते. हे थोडे कठीण आसन असल्याने सुरुवात 5 सेकंदांपासून करून 15 सेकंदांपर्यंत कालावधी वाढवण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना पोटाचा त्रास असेल, पोटाची शस्त्रक्रिया झालेली असेल, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे आसन करण्यास हरकत नसते. प्रयत्नपूर्वक केलेले नौकासन पाठीच्या स्नायूंचे कार्य सुधरविते. त्यामुळे स्नायूंची लवचिकता वाढते. सोबतच हात, पाय, मांड्या यामधील रक्तसंचार जलद गतीने होण्यास मदत मिळते. आंतरइंद्रियांचे कार्य सुधारते. या आसनात मणिपूर चक्रावर लक्ष केंद्रित केल्यास पोटातील ग्रंथींना चालना मिळते. परिणामी पचन सुधारते. अतिरिक्त चरबी कमी होऊन स्थूलत्व कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. आता यानंतर बघूया भुजंगासन. नाक ज्याप्रमाणे फणा काढून शरीर रचना करतो, त्याप्रमाणे शरीर रचना करायची असते. पोटावर झोपावे. कपाळ जमिनीला टेकलेले, पाय झोवलेले, बोटांकडील भाग जमिनीला चिटकलेला. हात शरीरालगत ठेवावे. हळूहळू श्वास घेत हात कोपऱ्यात वाकवून वक्षाजवळ स्थिर करावे. हातांचा आधार घेत कंबरेपासूनचे संपूर्ण शरीर वर उचलावे. हात ताट असू द्यावेत. मान मागे झुकवावी. श्वास रोखावा. नजर एका बिंदूवर केंद्रित करावी. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार 3 to 5 मिनिटे आसन स्थितीत राहण्याचा सराव करावा. हळूवार श्वास सोडत मान पुढे घ्यावी. अलगद हात कोपऱ्यात वाकवावेत. हळूवारपणे शरीर जमिनीलगत आणावे. संपूर्ण शरीर जमिनीवर टेकवावे. हात शरीरालगत

0: घ्यावा, पूर्वस्थितीत येत आसनमुक्त व्हावे. आता यानंतर भुजंगासनाचाच दुसरा प्रकार बघूया, तिर्यक भुजंगासन.
1: श्रोतेहो, ही माहिती उद्याच्या कार्यक्रमात. योग आणि आपलं आरोग्य याविषयी योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेली माहिती आज आपण ऐकलीत. हा होता भाग तिसरा. सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर आणि ही निर्मिती होती जळगाव केंद्राची. आपण ऐकलात कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली त्रिमुखे हॉस्पिटल.
3: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, टीबी, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
1: आज कार्यक्रमात ऐकूयात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती. सादर करते विजय भुयार.
4: नमस्कार. हवामान बदलांची कारण काय? तर हवामानात नैसर्गिक बदल हे पूर्वीपासून होत आलेले आहेत आणि ते फार नॉर्मल आहेत. मात्र आता विविध मानवी घडामोडींमुळे जागतिक तापमानात जी वाढ झालेली आहे, आपण वीज प्रकल्प लावलेत, कोळशावर आधारित वीज प्रकल्प लावलेत, प्रत्येकाच्या घरात नाही कमी कमी तर 2 गाड्या झालेल्या आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी गाडी घेऊन जातो, त्यामुळे आपण कार्बन उत्सर्जन वाढवलेलं आहे. आपण इंधनासाठी गॅस, कोळसा वापरायला सुरुवात केलेली आहे. तेव्हापासून आतापर्यंत जगात 1.2 सेल्सिअस एवढं तापमानात वाढ झालेली आहे. त्याशिवाय या इंधनांच्या वापरामुळे हवेत सोडले जाणारे वायू हे सूर्याची किरण अडवतात आणि त्यामुळे तापमानात आणखी वाढ होते. आता जर बघितलं तर 19व्या शतकापासून आतापर्यंत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, ज्याला आपण CO2 असं म्हणतो, या एकट्या हरितगृह वायूचं प्रमाण 50% वाढलेलं आहे. तर गेल्या 20 वर्षात त्यात 12% वाढ झालेली आहे. आता हरितगृह वायूचं प्रमाण वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे जंगलतोड. आणि या जंगलतोडीवरती आपण फार महत्व द्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण वैयक्तिकरित्या बऱ्याचशा गोष्टी करू शकतो जंगलतोड रोखण्यासाठी, हा क्लायमेट चेंज, वातावरणातील बदल रोखण्यासाठी. आता जंगलतोड आणि जागतिक तापमान वाढ हे कसं संबंधित आहे? तर जंगलतोड हरितगृह वायू उत्सर्जनावरती नकारात्मक परिणाम करतं. जंगलतोड झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायूचं जे सिक्वेस्ट्रेशन आहे, किंवा ज्याला आपण झाडं काय करतात की झाडं कार्बन डायऑक्साईड देतात आणि ऑक्सिजन तयार करून देतात, ते फार कमी होतं. त्याचमुळे पूर जास्त येतात, वन्यजीवांचा नाश होतो, मानवी जीवनाची गुणवत्ता कमी होते आणि महासागरांचे आम्लीकरण त्यामुळे वाढतं आणि जैवविविधतेचे हळूहळू नुकसान होते. त्यामुळं आपली जी जैवविविधतेची जी सायकल आहे ती पूर्णतः डिस्टर्ब होते आणि त्यामुळे हे सगळे वातावरणामध्ये जे बदल आहेत यांना आणखी चालना मिळते. तर जंगलतोड भविष्यात अन्न असुरक्षिततेस कारणीभूत ठरू शकते. सध्या अन्न उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व जमिनीपैकी 52% जमिनींची धूप मध्यम किंवा गंभीरपणे प्रभावित झालेली आहे. दीर्घकाळात सुपीक मातीच्या कमतरतेमुळे कमी उत्पादन आणि अन्नाची असुरक्षितता होऊ शकते.
1: पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा हा होता

0: भाग तिसरा सादर करते होते विजय भुयार. निर्मिती होती आकाशवाणी जळगाव केंद्राची आणि श्रोते हो हा कार्यक्रम होता त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
1: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल फळभाजी मार्केट गेट समोर कोठी रोड मार्केट यार्ड अहिल्यानगर. अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे तसंच ब्रेन ट्युमर मेंदूतील रक्तस्त्राव मणक्यातील गादी सरकणे स्पाइन ट्युमर हातापायाला मुंग्या येणं मणक्याचं कॅन्सर
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल सावेडी नाका अहिल्यानगर.
3: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा खोकला ॲलर्जी टीबी न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशालिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282 12225 तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर.
4: सांधे दुखणे सांधे सुजणे तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
5: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक
4: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
5: संपर्क 232-29-29.
6: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
7: आर्मी पायलट करिअर लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
6: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर जुन्या कोर्टाच्या पाठीमागे कोर्ट गल्ली अहिल्यानगर.
7: फोन नंबर 0241-235-35-35-15.
6: मोबाईल 960-44-988-36.
0: श्रोते हो आता ऐकूयात मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
2: मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅककेअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर.
1: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅककेअर हॉस्पिटल मध्ये.
2: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
1: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
2: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
1: मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर.
0: संकलक बाळकुणाल अहिरे. श्रोतेहो नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. कृषी नवोन्मेष आणि उष्मायन केंद्र उद्योजकतेसाठी प्रभावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. विधान परिषदेच्या अहिल्यानगर जागेसाठी निवडणूक जाहीर. जिल्ह्यातील चाऱ्याची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास मनाई. उद्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील 21,000 ग्राहक झाले वीज निर्माते. आणि आता घडामोडी सविस्तर. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे इथं उभारण्यात येणारं कृषी नवोन्मेष आणि उष्मायन केंद्र हे राज्यातील कृषी नवसंशोधन नवकल्पना आणि कृषी उद्योजकतेला नवं बळ देणारं व्यासपीठ ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुणे कृषी महाविद्यालय परिसरात उभारण्यात येणाऱ्या या केंद्राच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खर्चे आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून त्यामध्ये अहिल्यानगरच्या जागेचा समावेश आहे. अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील जागेसाठी 25 मे रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जूनपर्यंत राहणार आहे. या जागेसाठी 18 जूनला मतदान होणार असून 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करत जिल्हा दंडाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी जिल्ह्यात उत्पादित होणारा हिरवा आणि कोरडा चारा, मुरघास आणि टोटल मिक्स राशन यांची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास मनाई करणारा आदेश जारी केला आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर तथा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या 20 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कैलासवासी माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहिल्यानगर इथं रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा असं आवाहन प्रशिक्षण

शिक्षण सहाय्यक आयुक्त योगेश उगले यांनी केलं आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत आतापर्यंत अहिल्यानगर मंडळातील 21,658 ग्राहकांनी सौर यंत्रणा आपल्या छतावर बसवली आहे. यामुळे ग्राहक स्वतःच वीज निर्माते बनत 72.65 मेगावॅट क्षमतेची वीज निर्मिती सुरू केली आहे. या योजनेचा वीज ग्राहकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असं आवाहन अधीक्षक अभियंता रमेश कुमार पवार यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. कृषी नवोन्मेष आणि उष्मायन केंद्र उद्योजकतेसाठी प्रभावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. विधान परिषदेच्या अहिल्यानगर जागेसाठी निवडणूक जाहीर. जिल्ह्यातील चाऱ्याची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास मनाई. उद्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील 21,000 ग्राहक झाले वीज निर्माते. आणि याचबरोबर अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.

0: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर.
2: श्रोतो आता ऐकूयात आजचा सुविचार. आपल्याला जे हवंय ते मिळणं म्हणजे आपलं यश आणि आपल्याला जे मिळालंय ते हवंसं वाटणं म्हणजे समाधान. हा होता आजचा सुविचार.
3: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत द्या जेवणात आंबट गोड तिखट.

0: लोणचकर सन 1910 पासून
1: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ। बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा। अधिक जानकारी के लिए भेंट दे आत्मा मालिक online.com।
2: श्रोते हो, ज्ञान मनोरंजन आणि माहितीचा खजिना म्हणजे आकाशवाणी। बातम्या संस्कृती असो, शेती शिक्षण संगीत असो, सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली आकाशवाणी। आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत। काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण विश्वास तोच राहिला। अनेक पिढ्यांचं आकाशवाणीशी नातंय, अनेक आठवणी आहेत, याच आठवणी आपण जागवणार आहोत आकाशवाणीची 90 वर्ष, आकाशवाणी ॲट 90। याविषयी बोलूयात फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात। या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 20 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत, आणि प्रसारण होईल शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत। संपर्कासाठीचे आमचे फोन नंबर्स आहेत 02-41-242-3471 आणि 2-42-36-72। तेव्हा आकाशवाणीच्या आठवणींविषयी भरभरून बोलूयात फोन गाणी या कार्यक्रमात।
3: श्रोते लक्षात असू द्या, फोन गाणी या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण उद्या सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत। श्रोते हो, निवेदन ऐका हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं। श्रोते हो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 20 मे 2026 चा विषय, श्रोते हो अर्थात उद्याचा विषय, लहान मुलांचे सुदृढ आरोग्य आणि

0: आयुर्वेद आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य मैत्रेयी लिमये. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02-241-34-71 आणि 02-42-36-72. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाचं निवेदन आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. श्रोतेहो, वेळेकडे लक्ष असू द्या. सकाळचे ठीक 7:05 झाली आहेत.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
6: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
7: NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
6: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
8: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
6: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
9: विजिट atmamalikonline.com.
0: आपण आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रासोबत. श्रोतेहो, सकाळचे 7:07 होत आहेत. आता यानंतर ठीक 7:10 प्रसारित होणाऱ्या पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि तत्पूर्वीचे काही संदेश आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
1: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन

आकाशवाणी पुणे प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्ध नौकेचं रूपांतर पर्यटन केंद्रात. समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपर फुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जखमी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदार संघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जून पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जून पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे. शिर्डीमधील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्ज लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन शिखर संमेलनात सहभागी झाले. त्यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चाही केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नॉर्वे आणि स्वीडन या दोन्ही देशांनी आपल्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. 5 देशांच्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात पंतप्रधान मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुवनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्र, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993.72 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली. राज्यातील भाविक पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधांसह आरोग्य सुविधांची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण सिंचनाचा अभाव आहे. जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावी असं आवाहनही त्यांनी केलं. ते काल नागपूरमध्ये जलक्रांती परिषदेत बोलत होते. जलसंधारण मंत्री संजय राठोड, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, सचिव मकरंद अनासपुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. जलसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला. हे प्रादेशिक बातमीपत्र

0: सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवती रॉक दीपगृहाजवळच्या समुद्रात भारतातलं पहिलं अंडर वॉटर म्युझियम कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प साकारत आहे. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: निसर्ग संपन्न कोकण किनारपट्टीच्या शिरपेचात या निमित्तानं आता एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतीय नौदलातून 39 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झालेली युद्धनौका INS गुलदार सोमवारी रात्री उशिरा न्यूतीरॉक दीपगृहाजवळच्या समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली आहे. युद्धनौकेत पाणी भरून ही नौका समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली. गेले 9 महिने गुलदार विजयदुर्ग बंदरात होती. आज पहाटे तिला नियोजित स्थळी टग बोटीनं ओढून आणण्यात आलं. आता या युद्धनौकेचं रुपांतर समुद्राखालील अद्वितीय अंडर वॉटर म्युझियम मध्ये करण्यात येणार आहे. 2024 मध्ये या प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळाली होती. 1 ते 1.5 वर्षात या ठिकाणी प्रवाळ आणि माशांची घरटी तयार होतील. स्कुबा डायव्हिंग आणि 24 आसनी पाणबुडीच्या सहाय्यानं हे पाहता येणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श निर्माण करणारा हा प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग हे केवळ समुद्र किनाऱ्यांपुरतं मर्यादित न राहता अंडर वॉटर टुरिझम डेस्टिनेशन म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात CBIनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोध मोहीम राबवून CBIनं संशयास्पद दस्तऐवज संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव ST महामंडळाच्या विचाराधीन असला तरी तत्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री आणि ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीनंतर ते काल मुंबईत बोलत होते. डिझेल दरवाढीमुळे महामंडळावर दर महिन्याला 10 कोटी रुपयांचा तर वार्षिक सुमारे 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. ST महामंडळ सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे, त्यामुळे भविष्यात भाडेवाढीचा निर्णय घ्यावा लागू शकतो असं सरनाईक म्हणाले. दरम्यान राज्यातील पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं लासलगाव इथं आंदोलन करण्यात आलं. कांद्याला राज्य सरकारनं केवळ 1300 रुपये भाव घोषित केला आहे, तो 2400 रुपये प्रतिक्विंटल करावा, बाजार समित्यांमधूनच कांदा खरेदी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धानिवरीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमान वाढत असून अकोल्यात काल पारा 46 अंशांच्या पुढे गेला होता. हवामान. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्धनौकेचं रुपांतर पर्यटन केंद्रात समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यात

0: अटक आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 जखमी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश एक मेगाहर्ट्झ FM बँडवर आपण ऐकता आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. 7:20 झाली आहेत. ऐकणार आहोत काही निवेदनं. सुरुवातीचं निवेदन आयुक्त यशवंत डांगे यांनी केलेलं जनगणनेविषयीचं.
2: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर. जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आव्हान करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ एन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणनांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
1: जनगणनेविषयी आयुक्त यशवंत डांगे यांनी जनतेला केलेलं आवाहन आपण ऐकलं.
3: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रसारित होणारा श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे हॅलो गीत बहार. श्रोते हो, हा कार्यक्रम आता प्रसारित होईल दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 9-10 या वेळेत. तेव्हा मंगळवारी सकाळी 8:15-9 या वेळेत आपण आपली आवडती गीतं कळवा, आमच्याशी संवाद साधा आणि आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रासह आपल्या असंख्य श्रोत्यांसोबत. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
1: लक्षात असू द्या श्रोते हो, आज आहे मंगळवार. तेव्हा आतापासून थोड्या वेळात म्हणजे ठीक 8:15 सुरू होईल हॅलो गीत बहार या फोन इन कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण.
4: श्रोते हो, फोन इन कार्यक्रमासंबंधी एक नम्र निवेदन.
5: फोन गाणी हॅलो गीत बहार, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात आपण एकदा सहभागी झाल्यानंतर किमान 3 आठवड्यानंतरच पुन्हा कार्यक्रमात फोन करावा,
4: जेणेकरून इतर श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देता येईल.
5: निवेदन संपलं.
1: श्रोते हो, आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून प्रसारित होणारा झरोका हा कार्यक्रम म्हणजे एक अशी चौकट जी आपल्या शब्दांनी माहितीला नजर देते. जगातील अनुभव सारे, ज्ञानाचा आरसा, माहितीचे महत्व सारे, संगीताचा कवडसा, असा काही घटना, माहिती आणि संगीतावर आधारित झरोका हा कार्यक्रम आपण ऐकू शकता प्रत्येक महिन्याच्या 1, 3 आणि 5 मंगळवारी 8:40 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगभरात कुठेही. तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका झरोका कार्यक्रम आज 8:40. संकलन आणि निवेदन वंदना साबळे यांचं. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 7:25 आपण ऐकणार आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्याने फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: ते अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर्स, म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात, तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर, असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला, तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगेच पट्टी देऊन टाकता, कारण का ते रिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही आहे. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉपमध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला, तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे, किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते, आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या त्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो, आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे.
0: अच्छा.
1: बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
0: अच्छा.
1: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते. परत डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. डार्क वेब म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती जेव्हा डार्क वेब वरती ऍक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठेच डिस्क्लोज होत नाही. ते मल्टी लेअर व्हीपीएन सिस्टीम असते की ज्याच्यामुळे तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध घेऊ शकत

0: अच्छा
1: मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्क वेब वरती आलेली असते त्याच्यामधून सुद्धा हा डेटा ब्रीच होतो.
0: अच्छा.
1: आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचा डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादा मुलगा असेल एखादा व्यक्ती त्याला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठव, एखादी महिला असेल तर त्याला मुलगा म्हणून शिना तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक कार्य किंवा काय करता आपल्या एज प्रोफाईल नुसार आपलं इंटरेस्ट बदलत राहतं. साधारणपणे 45 वर्षाच्या वर गेला की माणसाला सामाजिक कार्य करायचं आहे, सोसायटीमध्ये जायचं आहे, असं काहीतरी त्याचे
0: मनामध्ये.
1: किंवा 55 वर्षाच्या वर गेला की तो माणूस आणखी मग कुठं छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट काही करायची आहे का ह्याचा विचार करत असतो, पुढची पिढी कशी सेटल होईल किंवा माझ्या या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे इंटरेस्ट असतात. मग अशा वेळेला सायबर गुन्हेगार हे तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात.
0: अच्छा.
1: मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली, तो पलीकडे जो असतो तो मुलगीच असेल आणि तीच व्यक्ती असेल अशी गॅरंटी नाही.
0: बरोबर.
1: आणि जेव्हा तुम्ही फेसबुक वरती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता तेव्हा तुमचा डेटा तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुक वरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेत.
0: अच्छा.
1: मग त्यामुळे तुमचे समजा फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5,000 4,000 हा सगळा डेटा त्याच्याकडे गेला.
0: अच्छा.
1: मग कधी कधी आपण काय करतो की फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे फार खात्रीशीर आणि आपलं हक्काचं
0: व्यासपीठ
1: आहे, मग आपण आपला मोबाईल नंबर आपले पत्ते आपण एअरफ्लाईट मध्ये बसलो फोटो काढला त्याच्यावर टाकला, लग्नात गेलो डान्स केला तिथला एक फोटो काढला किंवा कुठं तर कार्यक्रमाला गेला तिथं हे सगळं आपण त्यात टाकतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं की त्याच्यामध्ये लोकेशनचं टॅगिंग पण येतं, त्यामुळे गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता तुमचा तुमचे इंटरेस्ट काय, हा सगळ्या प्रकारचा डेटा हा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो.
0: अच्छा.
1: हे सोशल मीडियावरती जे काही आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत, हे फक्त सेन्स करतात की मुंबईतल्या लोकांचा कल काय आहे, पुण्याच्या लोकांचा कल काय आहे, दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे, अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे, एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे.
0: अच्छा.
1: मग राजकारणाकडे कल कसा आहे, कुठल्या पक्षाकडे ओढा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे ओढा आहे, ह्याचा सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या डेटा कलेक्शन सेंटर्स ह्या लोकांना होत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला वाटते की मी फेसबुक बघतो मला फुकटच आहे मला काही पैसे द्यायला लागत नाही, मी व्हॉट्सअप वापरतो मी इंस्टाग्राम वापरतो, जगभर 137 असे प्लॅटफॉर्म्स आहेत चॅटिंग प्लॅटफॉर्म्स. मग काही प्लॅटफॉर्म्स मुलं वापरतात, काही महिला वापरतात, काही युवक वापरतात, काही ओल्ड पर्सन वापरतात, काही राजकारणामध्ये सक्रिय असणारे लोक वापरतात, काही सामाजिक कार्यामध्ये असणारे सक्रिय असणारे लोक वापरतात. मग हा जे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत हे फक्त डेटा कलेक्ट करतात.
0: अच्छा.
1: त्यामुळं ही जी माहिती आहे सायबर गुन्हेगार हितच विश्वासघात करतात लोकांना.
0: अच्छा.
1: की लोकांना काय वाटतं की माझा आधार कार्ड त्यांना माहित असायचा संबंधच नाही, ती माझी प्रॉपर्टी आहे, मला गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलेलं आहे, मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेला आहे, माझा फोटो त्याच्यावर मीच ठेवलेला आहे, त्याला कसं काय जाऊ शकतो, ते माझंच आहे, ते खरंच असणार आहे माझं, हे विश्वासघात.
0: अच्छा.
1: पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, मोबाईल नंबर, आता तुम्ही मोबाईल ही काही एजन्सी अशी आहे की वेगवेगळ्या कंपन्या आहेत.
0: बरोबर.
1: आणि ह्या वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरी मधून सिम कार्ड देत असतात, हा डेटा तिथूनही ब्रीच होऊ शकतो. आणि सायबर गुन्हेगार हा रँडमली कॉल करतो, असे म्हणतात की साधारणपणे 2 कोटी लोकांना ते संपर्क करतात.
0: अच्छा.
1: भारतातल्या 2 कोटी लोकांना रोज संपर्क करतात असा एक सर्वे सांगतो.
0: अच्छा.
1: मग त्याच्यामध्ये कुणाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल, ईमेल आय डी त्यांच्याकडे असतात, तुमचा मोबाईल नंबर आहे त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवला जाईल, तुमचा व्हॉट्सअप वरती मेसेज येईल, तुमच्या फेसबुक वरती जिथं जिथं तुमच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात.
0: अच्छा. सर आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं व्याज बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो, बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतायत आपण, तर त्या स्कॅमबद्दल आपण काय सांगाल, हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबर जे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत, ह्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट

0: याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतात, सायबरच्या गुन्ह्यामध्ये याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो आता चांगला इंग्रजी बोलतो मग तो खोटं खोटा असू शकत नाही.
1: अच्छा,
0: एक सामान्य समजूत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत आहोत. असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्समध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना वाटतं हे फ्रीज चाललेलं आहे सर, आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टिम काय करतात, एक जो विक्टिम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये विक्टिम झालेला, तो दुसऱ्या विक्टिमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा विक्टिम असू शकतो.
1: बरोबर.
0: मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात.
1: तर
0: माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण मला पैसे परत मिळाले, मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माघारी, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स आणि इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले, तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात, किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंटमध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे.
1: अच्छा.
0: मुळात तिथं खेळूच नाही,
1: हे
0: सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोट आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोट आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखादं ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच. श्रोते हो, सायबर गुन्हेगारी खरं तर हा विषय खूप मोठा आहे. तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात उद्या सकाळी 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रानं हा कार्यक्रम सहक्षेपित केला.

0: श्रोतेहो, आता सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: आज जी केस बघणार आहोत ती 45 वर्षांच्या गृहस्थांची आहे, ज्यांना 2 वर्षापासून डायबेटीस होता, पण आता त्यांना पायाला जळजळ व्हायला लागली होती आणि म्हणून चेकिंग केलं तर डायबेटिक न्यूरोपॅथीचं निदान केलं. आता खरं तर 2 वर्षापासून डायबेटीस आहे, मग इतक्या लवकर डायबेटिक न्यूरोपॅथी होण्यामागचं कारण काय आहे याबद्दल
3: कसं आहे माहितीये का, की एखाद्याला डायबेटीस झाला आणि मग पायाला जळजळ झाली की लगेच त्याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणून टाकायचं. पण आता असे अनेक लोक आहेत की ज्यांना म्हणजे डायबेटीस नाहीये आणि तरी सुद्धा त्यांच्या पायाला जळजळ होते. म्हणजे ह्या ग्रस्तांच्या बाबतीत जर का आपण बघितलं तर त्यांना आधीपासूनच पायाला जळजळ होत होती आणि नंतर डायबेटिक डिटेक्ट झाला. पण ओव्हरऑल जर का आपण बघितलं तर सध्या कसं आहे की ऍसिडिटीचा प्रॉब्लेम वाढलेला आहे. मग ऍसिडिटीचा प्रॉब्लेम जर का वाढलेला आहे, म्हणजे आता याला कारण जर का बघितली तर म्हणजे आता आपण म्हणतो की गव्हाबद्दल भरपूर येतं, ग्लुटीन बद्दल, बरोबर, बरेच जण त्याबद्दल काही म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगत असतात. पण सायंटिफिकली बघितलं तर जेव्हा म्हणजे काय म्हणतो आपण की ग्रीन रिव्होल्युशन झालं, बरोबर, हरित क्रांती झाली, त्यावेळेला जे काही म्हणजे हायब्रिडायझेशन झालं, त्यावेळेला जे काही आता म्हणजे पूर्वीचा जो काही गहू होता आणि आताच्या गव्हामध्ये असलेलं ग्लुटीन हे वेगळं आहे पूर्णपणे.
2: अच्छा.
3: तर त्यामुळे ते जे काही ग्लुटीन आहे ते पचवण्याची तेवढी कॅपॅसिटी आपल्याकडे नाहीये बऱ्याच जणांमध्ये. त्याच्यानंतर आपण जे काही पॅक फूड खातो ज्याच्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह वापरलेली असतात, आणि आता फूड इंडस्ट्री कसं करते की हेल्थचा विचार करण्यापेक्षा सुद्धा तुम्ही ऍडिक्टिव्ह कसं व्हाल याच्यासाठी बरेचसे केमिकल्स वापरलेले असतात, त्यांनी सुद्धा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम क्रिएट होतो. अनेक गोष्टींमध्ये म्हणजे स्वीटनर खूप वापरलेले आहेत, त्यांनी ऍसिडिटीचा प्रॉब्लेम येतो. आणि ओव्हरऑल या सगळ्या जर का गोष्टी बघितल्या तर त्यांनी पचन आपलं काय होत असतं, डिस्टर्ब होत असतं. आणि मग त्याच्यामध्ये पण प्रत्येकाला फक्त एवढंच माहिती आहे की बीट्वेल, पण खरं वास्तविक नर्व्ह हेल्थसाठी अनेक व्हिटॅमिन्स कामाला येतात. म्हणजे नुसतंच तुमचं बीट्वेल नाही तर B1, B2, B6, B9 या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या नर्व्ह हेल्थसाठी कामाला येत असतात. आणि जर का यांचं पचनच जर का प्रॉपर झालेलं नसेल तर मात्र तुमची नर्व्ह हेल्थ काय होते, डॅमेज व्हायला लागते. नर्व्हस सिस्टीमच ओव्हरऑल डॅमेज व्हायला सुरुवात होते आणि त्यातून खरं असे एक न्यूरोपॅथी सारखे प्रॉब्लेम क्रिएट होतात.
2: ओके श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर बुधवार दिनांक 20 मे रोजी अहिल्यानगरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, बुधवार दिनांक 20 मे रोजी अहिल्यानगरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025.
3: आयुर्वेदामध्ये पहिल्यांदा सांगितलंय निदान परिवर्जनम, म्हणजे कारण काय आहे ते शोधा, बरोबर की नाही. म्हणजे मग समजा तुमच्या खाण्यामध्ये म्हणजे आता जसं आपण गव्हाचं म्हणलं ग्लुटीन येत असेल, किंवा म्हणजे पॅक फूड येत असतील, किंवा म्हणजे तुम्ही जर का कुठली मेडिकेशन घेत असाल, म्हणजे ऍसिडिटीची मेडिकेशन तुम्ही कंटिन्युअस घेत असाल, डायबेटिकची मेडिकेशन घेत असाल, की आणखीन इतर काही मेडिकेशन पण आहेत की ज्याच्यामुळे तुमचं म्हणजे काय बीट्वेल किंवा म्हणजे बी कॉम्प्लेक्सचं जे काही तुमचं ऍब्सॉर्प्शन आहे ते रिड्यूस होऊ शकतं, तर ह्या गोष्टी पहिल्यांदा काय केल्या गेल्या पाहिजेत, कमी केल्या पाहिजेत. कारण कसं आहे की तुमचं पचन सुधारल्याशिवाय तिथे कामच होणार नाहीये. मग आयुर्वेदामध्ये दीपन आणि पाचन सांगितलेलं आहे, बरोबर की नाही. म्हणजे तुमची भूक पण वाढली पाहिजे, किंवा म्हणजे गट बॅक्टेरियावर आजकाल बरंचसं काही येते, बरोबर की नाही. म्हणजे मग तुमचे गट बॅक्टेरिया कसे रिपेअर केले जातील, पहिल्यांदा हे गट बॅक्टेरिया डॅमेज का झाले ते बघायला पाहिजेत. आणि मग ते गट बॅक्टेरिया रिपेअर करण्यासाठी मग आयुर्वेदामध्ये जर का म्हणजे फारच तिथे तुमचं जर का कफ तयार झालेला असेल तर वमन देणं असेल, समजा पित्त फार वाढत असेल आणि त्याच्यामुळे जर का म्हणजे ऍसिडिटीमुळे जर का तुम्हाला गट बॅक्टेरिया जर का सर्व्हाइव्ह होत नसतील तर विरेचन देणं असेल. कारण कसं आहे की टेम्पररी म्हणजे रिलीफसाठी मग बरेचसे मेडिसिन्स येतात, बरोबर ना. पण त्या टेम्पररी रिलीफ करून नंतर फ्युचरमध्ये पाय कापण्याची पाळी येऊ शकते, त्यामुळे हे टाळायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर बुधवार दिनांक 20 मे रोजी अहिल्यानगरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, बुधवार दिनांक 20 मे रोजी अहिल्यानगरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.

सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं गीत होतं संदीप खरे यांचं. आणि श्रोते हो, आपण हे गीत ऐकलं या दोघांच्याच युगल स्वरातलं. आपण ऐकता आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.

0: नमस्कार श्रोते हो, गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड आपल्याशी कॅन्सर या आजारासंदर्भात बोलतायत. डॉक्टर, आपण कॅन्सरबद्दलची बरीचशी माहिती घेतली या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आता सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा असतो प्रत्येक रुग्णापुढे की या आजाराचे उपचार काय आहेत, म्हणजे शस्त्रक्रिया किंवा आणखी काय काय असू शकतात, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: आता एकदा कॅन्सरचं जेव्हा निदान पूर्ण होतं त्यानंतर त्याची स्टेज म्हणजे अवस्था ठरवली जाते आणि त्यानंतर उपचारांचं नियोजन केलं जातं. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे उपचार आहेत त्यामध्ये शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन आहे, त्याचबरोबर कॅन्सरची इंजेक्शनं ज्याला आपण कॅन्सर केमोथेरपी म्हणतो ते आहे, त्याचबरोबर किरणांचा वापर केला जातो म्हणजे त्याला आपण रेडिओथेरपी, कॅन्सरची रेडिओथेरपी असं म्हणतो, आणि त्याचबरोबर इम्युनोथेरपी असंही कॅन्सरच्या ह्याच्यामध्ये आहे. इम्युनोथेरपी म्हणजे आपली कॅन्सरची प्रतिकारशक्ती वाढवणं आणि ही सुद्धा त्याच्यामध्ये वापरली जाते, ज्यालाच आपण टार्गेट थेरपी असंही म्हटलं जातं. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उपचार पद्धती यामध्ये आहेत आणि याच्यामध्ये जर आपण आता जी रक्ताची कॅन्सर आपण जर घेतली त्यामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ नसते, तो रक्तामध्ये कॅन्सर असतो, म्हणून आपण तपासण्यात घातल्यानंतर मग आपण त्या ठिकाणी कॅन्सरची केमोथेरपी जास्त मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपचार पद्धती वापरली जाते. अगदीच थोड्या प्रकारामध्ये रेडिएशनसुद्धा वापरलं जातं. परंतु जे गाठीचे कॅन्सर आहेत, मग वेगवेगळ्या अवयवाचे अनेक कॅन्सर असतील, म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत ज्या ज्या ठिकाणी कॅन्सरच्या गाठी असतात ते त्या ठिकाणी गाठीच्या कॅन्सरसाठी शस्त्रक्रिया ही सर्वात महत्त्वाची उपचार पद्धती ठरते. आणि तीसुद्धा कधी अशी अवस्था लवकरची असेल म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये असेल तरच शस्त्रक्रिया आपल्याला करता येते. आणि या शस्त्रक्रिया करताना ती गाठ पूर्णपणे काढून टाकली जाते, त्याच्या अवशेष त्याच्या शेजारचा भागसुद्धा तो काढला जातो. त्याचबरोबर कॅन्सरचं पसरणे हा गुणधर्म असतो, मग शेजारच्या गाठीमध्ये जो कॅन्सर गेला असेल, समजा स्तनाचा कॅन्सर असेल तो बगलेतल्या गाठीमध्ये जात असतो, तोंडाचा कॅन्सर हा मानेतल्या गाठीमध्ये जात असतो, अशा प्रकारच्या जवळच्या गाठीसुद्धा काढून टाकाव्या लागतात. म्हणजे हे रॅडिकल सर्जरी, ज्याला आपण रॅडिकल प्रोसिजर असे म्हणतो, अशा प्रकारचे ऑपरेशन आपल्याला शस्त्रक्रिया करावी लागते की ज्यामध्ये कॅन्सरची मूळ गाठ आणि जवळच्या पसरलेल्या ठिकाणच्या गाठी हे सगळंच आपल्याला त्या ठिकाणी शस्त्रक्रियेमध्ये काढून टाकावं लागतं. अशी शस्त्रक्रियेची एक महत्त्वाची उपचार पद्धती आहे
0: जी करणं गरजेचं आहे,
1: गरजेचंच असतं.
0: आणि तुम्ही जे सांगितलं की आसपासचाही भाग काढावा लागतो, कारण कॅन्सर थोडा जरी राहिला शरीरात तर तो पुन्हा त्याचं रौद्र रूप धारण करू शकतो, पेक्षा त्या प्रकाराला म्हणजे तेवढ्या भागाला काढलेलं हे कधी पण उत्तम. अर्थात हेही योग्य वेळेत असेल किंवा तुम्ही जसं सांगितलं ती अवस्था असेल तर स्टेज, त्या स्टेजमध्ये मुख्यत्वे करून कुठली स्टेज, पहिली दुसरी का?
1: पहिली आणि दुसऱ्या स्टेजमध्ये आपण कॅन्सरचा शस्त्रक्रिया आपण करू शकतो, त्यामुळे म्हणजे आपल्याला ते काढता आलं पाहिजे, कुठलाही प्राणघातक भाग काढायला लागू नये हे त्याच्यात महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. आपल्याला जेव्हा आपण काढत असतो याच्यामध्ये त्या रुग्णाचा प्राण हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, प्राण सांभाळणे, मग प्राणाला धोका होणार नाही इथपर्यंत आपण ऑपरेशन करू शकतो. परंतु कॅन्सर जर वाढलेला असेल तिसऱ्या चौथ्या अवस्थेला तर तो काही नसामध्ये गेलेला असतो, म्हणजे आपल्याला तो काढू शकत नाही आपण, कारण आपण तसा काढायचा प्रयत्न केला तर पेशंटच्या प्राणालाच धोका पोहोचू शकतो. मग आपल्याला प्राण तर वाचवायचे आहेत आणि आजारही कमी आपल्याला काढून टाकायचा आहे, त्यासाठी लवकरची अवस्था असणं ही जास्त गरजेचं असतं.
0: बरोबर.
1: म्हणून पहिल्या दुसऱ्या अवस्थेमध्ये आपण पूर्णपणे शस्त्रक्रिया करून आपण त्यांना कॅन्सर मुक्त त्या ठिकाणी करू शकतो, अर्थात त्यानंतरही बाकीचे उपचार घ्यावेच लागतात.
0: उपचारांबद्दल तर आपण पुढच्या भागात बोलणारच आहोत, पण श्रोते हो, आपल्याला शस्त्रक्रिया किंवा कॅन्सरबद्दल आणखी काही मार्गदर्शन हवं असेल किंवा आपल्याला आपल्या जवळचे कोणी रुग्ण असतील त्यांना दाखवायचं असेल तर डॉक्टर प्रकाश गरुड आणि डॉक्टर पद्मजा गरुड यांना आपण अवश्य दाखवा. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावडी रोड, अहमदनगर इथं. त्यांचा फोन नंबर लिहून घ्या, 0241 232 67 75. नंबर पुन्हा एकदा 0241 232 67 75. आजच्या पुरते या कार्यक्रमात थांबूयात, जाणून घेऊयात कॅन्सरबद्दल आणखी काही पुढच्या भागात. धन्यवाद.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवर होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
0: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
0: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्री रोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
0: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: ऐका ऐका एका कुटुंबाची गोष्ट. डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
6: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
7: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
6: तू आहेसच विसरभोळी.
7: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
5: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
7: आभा?
5: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट दाखवू शकता. आभा आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाऊनलोड करा किंवा डायल करा 144 77.
8: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
9: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
8: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
9: संपर्क 232 29 29.
10: नीट जेईई की तयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
11: atmamalikonline.com. तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
12: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
11: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
12: फोन नंबर 02-41-235-35-15.
11: मोबाईल 960-44-988-36.
13: श्रोतेहो, कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं निवेदन आता ऐका. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 21 मे 2026 विषय आहे, माती परीक्षणाचं महत्त्व आणि जमिनीचं आरोग्य. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख भीमराव कांबळे, अहिल्यानगरच्या जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कांचन तागड आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन माधव साबळे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठीचे क्रमांक 02-41-242-34-71 आणि 242-36-72. निवेदन संपलं. सकाळचे 8 वाजता आहेत, ऐकणार आहोत समाज

0: श्रोते हो नमस्कार। गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती। कॅन्सर संदर्भातले समज गैरसमज या कार्यक्रमाच्या माध्यमातून दूर करण्याचा आपला मानस आहे। श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर। मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375। डॉक्टर, या भागात मला तुम्हाला फार मूळ प्रश्न विचारायचा, बेसिकला जाऊयात आपण, की कर्करोग असं मराठीत म्हणतात पण मुळातच हा कर्करोग हा कॅन्सर होतो कसा, याबद्दल काय सांगा।
1: तर मुळात म्हणजे कॅन्सर म्हणजेच कर्करोग म्हणजे हा एक कोणताही संसर्गजन्य आजार नाही, लोकांमध्ये हा गैरसमज आहे। शरीराच्या आतमध्येच तयार होणारा एक ॲबनॉर्मल म्हणजे बदल आहे जो की एका सेलपासून तयार होतो। एक नॉर्मल सेल असते शरीरात, त्यात कॅन्सरचे जीन आणि अँटी कॅन्सर जीन हे सगळ्यांच्या शरीरात असतात, माझ्या तुमच्या किंवा सगळ्यांच्या शरीरात। तर नॉर्मली होतं काय, बाहेरनं काही तंबाखू खाल्ला किंवा कोणतेही व्यसन केलं तर ते जाऊन ह्या सेलमधल्या कॅन्सर जीनला स्टिम्युलेट करतात आणि अँटर कॅन्सर जीन आपला वीक होतो। तर अँटी कॅन्सर जीन वीक झाला तर कॅन्सर जीन स्ट्रॉंग होतं आणि त्याच्यात ते बदल व्हायला लागतात। आणि जे बदल होतात कॅन्सर जीनमध्ये ते चांगले बदल नसतात, म्हणजे त्यामुळे अबनॉर्मल सेल तयार व्हायला लागतात। ह्या अबनॉर्मल सेल लाखोंच्या प्रमाणात मग मल्टिप्लाय होत जातात आणि तोच पुढे जाऊन कॅन्सर बनतो। मग त्याचीच गाठ तयार होते। गाठ म्हणजे काय, लाखोंच्या संख्येत असलेल्या अबनॉर्मल कॅन्सरच्या पेशी, अबनॉर्मल कॅन्सर सेल्स म्हणजेच कॅन्सर, तो मग हळूहळू नंतर पसरायला लागतो। सुरुवातीला तो एका ठिकाणी तयार होतो, पण आपण जर लवकर ट्रीटमेंट नाही केली, ऑपरेशन, किमोथेरपी, रेडिएशन, जी पण कॅन्सर ट्रीटमेंट आहे ती लवकर नाही केली तर मग तो ती गाठ एका ठिकाणी जी तयार झाली आहे ती एका ठिकाणी न राहता ती कंटिन्युअसली वाढत जात। कॅन्सरचा गुणधर्म आहे की कंटिन्युअसली वाढत जाणे, तर मग ती गाठ एका ठिकाणी राहत नाही, मग ती हळूहळू रक्तांच्या वाहिन्यांमार्फत शरीरामध्ये सगळीकडे पसरायला लागते। मग सगळ्यामध्ये पसरायला लागली मग लिव्हर, लंग मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ती डिपॉझिट होऊ शकते। ती डिपॉझिट जर झाली तर त्याला आपण म्हणतो चौथ्या स्टेजला पोहोचला। तर पहिली स्टेज म्हणजे कॅन्सरची छोटी गाठ जी एकाच ठिकाणी आहे आणि दुसऱ्या स्टेजला साधारण ती एका छोट्या गाठेपासून जवळच्या लिम्फ नोड्सला, म्हणजे लोकलच्या त्या एरियातले जे लिम्फ नोड्स आहेत म्हणजे ब्रेस्टसाठी एक्झिला म्हणजे काखेत जाणे किंवा तोंडाचे कॅन्सर मानेच्या गाठीत जातात ते लोकली पसरते, ते दुसरी किंवा तिसरी स्टेजला आपण गेलो म्हणतो। आणि चौथ्या स्टेजला म्हणजे शरीरात पूर्ण पसरला वेगवेगळ्या अवयवांमध्ये, तर तो चौथ्या स्टेजला गेला आपण असं म्हणतो।
0: डॉक्टर, पण बऱ्याच लोकांचा असा समज म्हणजे गैरसमजच म्हणूयात आपण की कॅन्सर हा संसर्गजन्य असतो, म्हणजे कपडे एकमेकांचे वापरल्याने किंवा साबण वस्तू वगैरे वगैरे वापरल्याने कॅन्सर होतो की नाही हे एकदा लोकांना सांगा।
1: नाही, हा पूर्णपणे गैरसमज आहे, मिथ म्हणतात त्याला। म्हणजे कॅन्सर हा बिलकुल संसर्गजन्य नाही, अजिबात पसरत नाही। जरी एका ताटात जेवलं किंवा कपडे एकमेकांचे वापरले तर कॅन्सर हा अजिबात पसरत नाही, कारण कॅन्सरचं मूळच शरीराच्या आतमध्ये असतं।
0: बरोबर।
1: ते कॅन्सरच्या एका, जसं आपण आता बोललो, एका सेलमध्ये अबनॉर्मल बदल होतात आणि मग ती सेल वाढत जाते, तर ते अजिबातच दुसऱ्याकडनं, एका माणसाकडनं दुसऱ्याला जाऊ शकत नाही, कारण शरीराच्या आतमधले होणारे अबनॉर्मल बदल आहेत ते। ते असं शिंकेतनं किंवा खोकल्यातनं पसरू शकत नाही आणि किती पण लोक एकत्र राहिले, एकत्र जेवले तरी काही होऊ शकत नाही। तर आम्ही आमच्या पेशंट्सला ते सांगतो की कॅन्सर झालेल्या रुग्णाला तुम्ही वेगळं वागणूक देऊ नका, जसं नॉर्मल आपण असतो तसंच नॉर्मल राहायचं, सगळं नॉर्मल आयुष्य, त्यांना असं वेगळं वाटलं नाही पाहिजे।
0: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड। श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर। मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375। श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया। नमस्कार।

0: हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. प्रसारित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं. 8:20 झाली आहेत. आनंद घेणार आहोत मिश्र संगीताच्या कार्यक्रमाचा थोड्याच वेळात.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
3: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
4: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
3: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
4: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
3: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
5: विजिट atmamalikonline.com.
6: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
7: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
6: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल सावेडी नाका अहिल्यानगर.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला संत कबीर यांची ही रचना गायली आणि संगीतबद्ध केली आहे अनूप चलोटा यांनी.

0: अनुप जलोटा यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली ही रचना होती संत कबीर यांची.
1: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282 12225 तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर.
2: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.
3: काय झालं?
4: हालचालच करता येत नाहीये. सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय. पाठ सुद्धा आखडली
3: आहे. अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटं ही सुजली आहेत.
4: हो ना.
3: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदिती देशपांडेंना दाखवू.
4: कुठे भेटतील त्या?
3: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
4: आणि फोन नंबर
3: 93-72-99-29-36.
4: 93-72-99-29-36.
0: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो सुनीता राव यांचा हा स्वर, राजेश जोहरी यांचं हे गीत, संगीतबद्ध केलं आहे लेझली लुईस यांनी.

आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून मिश्र संगीताच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत श्रोतेहो आपण ऐकता आहात सुनीता राव यांच्या स्वरातलं. यानंतर ठीक 8:30 ऐकणार आहोत मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपर फुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 अधिक जखमी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहरस्टोर यांच्या समवेत भारत नॉर्वे उद्योग आणि संशोधन शिखर परिषदेला संबोधित केलं. दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं ही परिषद महत्वपूर्ण ठरली. या परिषदेला भारत आणि नॉर्वेमधील 50 अधिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. भारतातील उद्योगस्नेही वातावरण, प्रतिभावान युवा शक्ती आणि गुंतवणूकदारांसाठी अनुकूल धोरणांमुळे नॉर्वेतील कंपन्यांना भारतात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. कराराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जहाज बांधणी, आरोग्य क्षेत्रातील नवकल्पना आणि हरित तंत्रज्ञान यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रात नॉर्वेनं भारतात अधिक गुंतवणूक करावी असं आवाहन त्यांनी केलं. नॉर्वेमध्ये पंतप्रधान मोदींना सर्वोच्च ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट सन्मानानं गौरवण्यात आलं. पंतप्रधान आज ओस्लोमध्ये भारत नॉर्डिक शिखर परिषदेलाही उपस्थित राहतील. या परिषदेचा उद्देश तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यांसारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं असा आहे. या पुढील टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटलीच्या 2 भेटीवर रोममध्ये पोहोचतील आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. भारत एक सामर्थ्यशाली, आत्मविश्वासू आणि सक्षम राष्ट्र असल्याचं ऑपरेशन सिंदूरमधून अधोरेखित झालं असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते काल हनोई इथं प्रवासी भारतीयांना संबोधित करताना बोलत होते. अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी भारत कटिबद्ध आहे, मात्र अण्वस्त्रांच्या हल्ल्याबाबत कोणत्याही धमकीला भारत बळी पडणार नाही, उलट प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचं सिंह यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे. शिर्डीमधील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी काल थायलंड, इराण, नेदरलँड, स्वीडन आणि मॉरिशस या देशांच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत एका उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठक घेतली. जिनिव्हात होणाऱ्या 79 जागतिक आरोग्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासंदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात बैठकीत झालेल्या चर्चेत डिजिटल आरोग्य, औषध निर्माण, लवचिक सार्वजनिक आरोग्य प्रणाली आणि प्रगत जागतिक आरोग्य व्याप्तीला चालना आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं नड्डा यांनी नमूद केलं आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुअनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याशी संबंधित आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीनं आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे काल सादर केला. हा अहवाल दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला जाणार आहे. न्यायाधीश चौकशी समितीच्या सदस्यांनी हा अहवाल बिर्ला यांच्याकडे सोपवला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित लष्करी हल्ला तूर्तास स्थगित केला असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात गांभीर्यानं वाटाघाटी सुरू आहेत असं कारण ट्रम्प यांनी दिलं.

0: आहे. अमेरिका आणि पश्चिम आशियातील इतर देशांना मान्य होईल असा एखादा करार लवकरच अस्तित्वात येऊ शकतो असंही ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. अमेरिकेनं रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीचा कालावधी एका महिन्यानं वाढवला आहे. अमेरिकेच्या अर्थ विभागानं काल एक आदेश जारी करून 17 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी समुद्रमार्गे वाहतुकीत असलेल्या रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीची मुदत 17 जूनपर्यंत वाढवली आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात झालेल्या संघर्षात आतापर्यंत 3000 अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये 292 महिला आणि 211 मुलांचा समावेश आहे अशी माहिती लेबनानच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कांगोमधील इतुरी आणि उत्तर किवू प्रांतात इबोला आजारामुळे 118 जणांचा मृत्यू झाला असून 300 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. युगांडामध्येही आरोग्य अधिकाऱ्यांनी एका मृत्यूची आणि एका संशयित रुग्णाची नोंद केली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं इबोलाच्या या उद्रेकाबाबत चिंता व्यक्त केली असून आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीत राऊज अव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात CBI मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोध मोहीम राबवून CBI संशयास्पद दस्तावेज संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. महाराष्ट्रात सर्व पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. मे महिन्याच्या 1-15 आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत झालेली जवळपास 20% वाढ लक्षात घेता भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या तेल विपणन कंपन्यांनी हे आवाहन केलं आहे. घरगुती वापराच्या LPG सिलेंडरचाही पुरेसा साठा उपलब्ध असून ग्राहकांच्या नोंदणीनुसार पुरवठा सुरू असल्याचं एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पारगळ जिल्ह्यातील धानिवरीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. हवामान. देशात आज मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि ओडिसामध्ये दिवसभर उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, राजस्थान, उत्तर प्रदेशच्या काही भागात रात्रीही उष्मा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर अंदमान निकोबार बेट, केरळम, लक्षद्वीप, ईशान्येकडील काही राज्यांसह तामिळनाडू, पुदुच्चेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशाच्या उर्वरित भागातही वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. एक आठवण, हॅलो गीत बहार या फोन इन कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण सुरू झालेलं आहे. 02-241-42-34-71 आणि 02-246-72 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण हॅलो गीत बहार या कार्यक्रमासाठी संवाद साधावा. आणि आता प्रसारित करत आहोत काही घटना, माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम झरोका. संकलन आणि निवेदन आहे वंदना साबळे यांचं. ऐकूयात.

श्रोतेहो नमस्कार. झरोका कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत आहे. हल्ली तुम्ही कुठल्याही इव्हेंट ॲग्रिगेटर ग्रुप्सवर गेलात तर वीकेंडला काही तासांची अशी अनेक वर्कशॉप्स दिसतात. त्यात क्रोशे, विणकाम, पॉटरी म्हणजे कुंभारकाम, ओरिगामी, पेंटिंग अशा अनेक कला शिकवणाऱ्या वर्कशॉपचा समावेश असतो. पूर्वी ज्या गोष्टी आणि छंद हे सहसा आजी किंवा त्या वयाच्या व्यक्तींची मक्तेदारी होती, आता त्या गोष्टी आणि छंद जोपासण्यात जेन जी पिढीचे लोक गुंतलेले दिसतात. मोकळ्या वेळात एखाद्या स्क्रीनमध्ये गुंतून राहण्यापेक्षा पूर्वीचे छंद किंवा कला जोपासताना ही पिढी दिसते. हा ट्रेंड जागतिक पातळीवर सगळीकडेच आहे. पॉटरी कॅफे नेहमी भरलेले असतात. जेन जी पिढीच्या लोकांची तिथे गर्दी असते. ही डिजिटल जनरेशन स्वयंप्रेरणेतून स्क्रोलिंग सोडून हातांनी करायच्या कामाकडे आता वळताना दिसत आहे. सहज सोप्या वाटणाऱ्या या कृती एकाग्रता वाढवतात आणि मानवी संवाद दृढ करतात. विणकामाच्या सुयांच्या आवाजाकडं ही पिढी एक सकारात्मक किंवा आशावादी दृष्टिकोनातून पाहत असल्याचं काहींचं मत आहे. तर काहींच्या मते बदलत्या काळाच्या ताणतणावांशी जुळवून घेण्याचा धडपडीचाच तो भाग आहे. सतत ऑनलाईन, सतत कनेक्टेड राहण्यातून, त्यातून होणाऱ्या थकव्यातून ब्रेक घेण्याचा एक मार्ग म्हणून ही पिढी या छंदाकडे पाहत आहे. कला आणि त्यातही हे जुने कलाप्रकार शरीर आणि मनाला हवा हवासा असलेला आनंद देतात. विणकामातली सलग गंमत, कुंभारकामाच्या चाकावर तयार होणाऱ्या वस्तूंना हातांच्या विशिष्ट हालचालीतून आकार देताना होणाऱ्या हालचालींमुळं शरीराला निवांतपणा मिळतो. आजीच्या काळातल्या छंद आणि कलांमध्ये स्वतःला ही पिढी गुंतवून घेते. म्हणून जेन जी ऑनलाईन जगापासून दूर जात आहे असं अजिबात नाही. क्रोशे ग्रुपनं तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी ऑनलाईन विक्रीचा मार्ग निवडला आहे. डिजिटल पर्यायांच्या अतिरेकी वापरामुळं मानसिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची चिंता असली तरी स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक समतोल साधण्याची धडपड ही पिढी करते आहे. हा नवीन ट्रेंड जगण्याचा एक भाग होईल की नवे काही आकर्षक पर्याय आल्यानंतर तो नाहीसा होईल हे येणारा काळच सांगेल. पण डिजिटल पूर्वकाळातील काही आनंद पुन्हा नव्यानं शोधणं हे पाऊल योग्य दिशेला जाणारं आहे, एवढं मात्र नक्की.

श्रोते हो, मृत्यूनंतर अनेक जण आपली अंतिम इच्छा व्यक्त करतात आणि त्याप्रमाणे घरची मंडळी त्या व्यक्तीची अंतिम इच्छा होती म्हणून पूर्ण करताना दिसतात. अशीच एक इच्छा अमेरिकेत एका महिलेनं व्यक्त केली होती. तिनं तिच्या मृत्यूपत्रात लिहिलं होतं की माझ्या मृत्यूनंतर माझा देह जाळू नका आणि जमिनीत दफनही करू नका. त्याऐवजी तिनं स्वतःच्या हाडांपासून एक सुंदर विंड चाईम अर्थात वाऱ्यानं वाजणारी घंटा बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. अमेरिकेतील कॉलोराडो राज्याची राजधानी डेन्व्हर इथं 43 वर्षीय एरिन मरेली नावाच्या महिलेनं आपल्या मृत बहिणीची अजब पण भावनिक इच्छा पूर्ण केली आहे. बहिणीच्या शरीरातील मांस विरघळून जे पोषक पाणी तयार झालं होतं ते एरिन यांनी बागेतील वेगवेगळ्या झाडांना आणि फुलांना घातलं. आपली बहीण या झाडांच्या रूपानं सदैव जिवंत राहील अशी त्यामागची त्यांची भावना होती. यानंतर शिल्लक राहिलेल्या हाडांना मशीनमधून काढून त्याची पावडर करण्यात आली. एरिन यांनी एका विशेष कलाकाराच्या मदतीनं त्या हाडांच्या पावडरला साच्यात टाकून एक सुंदर विंड चाईम तयार केलं आणि बहिणीच्या इच्छेनुसार त्याला निळा रंग दिला. एरिन यांनी हे करण्यासाठी अल्कलाईन हायड्रोलिसिस या

आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजेच पाण्यातील अंत्यसंस्काराचा आधार घेतला. या प्रक्रियेत मानवी मृतदेह विशिष्ट रसायनं आणि पाण्याचं मिश्रण असलेल्या मशीनमध्ये ठेवला जातो. याद्वारे शरीराचं मांस पूर्णपणे विरघळून पोषक द्रवात रूपांतरित होतं आणि फक्त हाडं शिल्लक राहतात. आज ही विंड चाईम एरिनी यांच्या घराच्या बाल्कनीत लावण्यात आली आहे. जेव्हा जेव्हा वारा येतो तेव्हा त्यातून निघणारा मंजूळ आवाज त्यांना त्यांच्या बहिणीच्या अस्तित्वाची आठवण करून देतो. बहिणीवरील प्रेमापोटी घेतलेल्या या निर्णयाची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. बहिणीची ही अंतिम इच्छा पूर्ण करणाऱ्या एरिन यांना सलाम.

पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला जगण्याचा समान अधिकार आहे. मनुष्य हा बुद्धिमान असला तरी त्याच्यावर इतर प्राणी, पक्षी आणि निसर्ग यांचं संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी आहे. प्राणी हे निसर्गाचा महत्त्वाचा भाग आहेत. गाई, कुत्रे, मांजर, घोडा, पक्षी किंवा जंगलातील वन्यजीव, प्रत्येक सजीव पर्यावरण संतुलित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. जर प्राण्यांचं अस्तित्व धोक्यात आलं तर पर्यावरणाचं संतुलनही बिघडू शकतं. म्हणूनच प्राण्यांवर प्रेम करा. हा केवळ भावनिक संदेश नसून तो पर्यावरणाशी जोडलेला महत्त्वाचा विचार आहे.

आज अनेक ठिकाणी प्राण्यांवर क्रूरतेच्या घटना घडताना दिसतात. भटक्या प्राण्यांना मारहाण करणं, त्यांना उपाशी ठेवणं, जखमी अवस्थेत दुर्लक्ष करणं किंवा मनोरंजनासाठी त्यांचा वापर करणं या गोष्टी अमानुष आहेत. माणसाच्या कृतीमुळं मुक्या प्राण्यांना वेदना सहन कराव्या लागतात. म्हणून प्रत्येकानं प्राण्यांशी प्रेमानं आणि जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे. भटके प्राणी हे समाजाचा भाग आहेत. त्यांना अन्न, पाणी आणि सुरक्षितता मिळणं आवश्यक आहे. उन्हाळ्यात घराबाहेर पाण्याचं भांडं ठेवणं, जखमी प्राण्यांवर उपचार करणं, पक्ष्यांसाठी दाणे ठेवणं यासारख्या छोट्या कृतीसुद्धा मोठा मानवतावादी संदेश देतात. अनेक स्वयंसेवी संस्था आणि प्राणीमित्र प्राण्यांच्या संरक्षणासाठी कार्य करत आहेत. समाजानंही त्यांना सहकार्य करणं आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीत प्राण्यांना विशेष स्थान आहे. गाय, साप, हत्ती, माकड यासारख्या प्राण्यांची पूजा केली जाते. यावरून आपल्या संस्कृतीत प्राण्यांप्रती आदर आणि सहजीवनाची भावना किती खोलवर रुजलेली आहे हे दिसून येतं. म्हणूनच प्रत्येकानं जगा आणि जगू द्या हा संदेश आत्मसात करून प्राण्यांप्रती प्रेम, सहानुभूती आणि संवेदनशीलता जपली पाहिजे. अशी भावना निर्माण झाली तरच पृथ्वी अधिक सुंदर, सुरक्षित आणि संतुलित बनेल.

श्रोते हो, आपण ऐकलात काही घटना, माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम झरोका. संकलन आणि निवेदन होतं वंदना साबळे यांचं. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण जरूर ऐका आज रात्री 7:15. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 9 वाजलेत. थोड्याच वेळात आनंद घेणार आहोत रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमाचा. कमी वेळात जास्त नफा.

रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात श्रोतेहो आज आनंद घेऊयात हिंदी चित्रपट गीतांचा. सुरुवात करतो आहोत सिलसिला चित्रपटातल्या जावेद अख्तर यांच्या गीतानं. शिव हरी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गातायत लता मंगेशकर आणि किशोर कुमार.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगल स्वरात जावेद अख्तर यांचं गीत, शिवहरी यांचं संगीत आपण ऐकलं सिलसिला चित्रपटातलं. यानंतर विरासत चित्रपटातलं गीत ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी एक आठवण. हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीची. श्रोते हो, आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे लहान मुलांचे सुदृढ आरोग्य आणि आयुर्वेद. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य मैत्रेयी लिमये. कार्यक्रमाच्या लाईव्ह प्रसारणाची वेळ आज रात्री 9 ते 10 आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 0241 242 34 71 आणि 242 36 72. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं निवेदन आपण ऐकलं. विरासत चित्रपटातलं गीत ऐकूयात कुमार सानू आणि के एस चित्रा यांनी गायलेलं. हे आहेत गीतकार जावेद अख्तर आणि संगीतकार अनु मलिक.

विरासत चित्रपटासाठी अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं जावेद अख्तर यांचं हे गीत गायलं होतं कुमार सानू आणि के एस चित्रा यांनी.

सोनू निगम कविता कृष्णमूर्ती यांच्या युगलस्वरात रहना है तेरे दिल में चित्रपटासाठी हे आहे हरीश जयराज यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत.

रहना है तेरे दिल में या चित्रपटासाठी सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हॅरिस जयराज यांचं. मोहब्बते चित्रपटातलं गीत ऐकणार आहोत उद्भव ईशान आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं. जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आनंद बक्षी यांचं.

0: श्रोतः गीत होतं सपने चित्रपटातलं, हरिहरन यांच्या स्वरातलं. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत होतं ए आर रहमान यांचं. आणि या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.
1: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
3: विजिट आत्मा मलिक online.com.
4: श्रोत्यांच्या प्रश्नोत्तरांवर आधारित लाइव्ह फोन इन कार्यक्रम नक्की ऐका. हॅलो डॉक्टर दर बुधवारी रात्री 9 वाजता.
0: लक्षात असू द्या श्रोतेहो, उद्याच्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या लाइव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय लहान मुलांचे सुदृढ. आरोग्य आणि आयुर्वेद आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य मैत्रेयी लिमये. प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 आणि संपर्कासाठी 0241-242-3771 आणि 242-3672 हे दूरध्वनी क्रमांक लक्षात असू द्या.
5: नीट जेईई की तयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
3: आत्मा मालिक
6: online.com.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 10:30 वाजता श्रोते हो आपण ऐकणार आहोत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम.

आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीचं औचित्य साधून आपण ऐकणार आहोत एक विशेष माहितीपर कार्यक्रम संकटातील सोबती. विविध आपत्ती काळामध्ये आकाशवाणीनं बजावलेल्या अतुलनीय आणि ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे प्रीती किरकिरे आणि रोशन जाधव यांनी. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत रोशन जाधव.

0: श्रोतेहो नमस्कार. गेल्या 90 वर्षांपासून भारताच्या कानाकोपऱ्यात घुमणारा एक आवाज जो पिढ्यांपिढ्यांचा साक्ष आहे, हा आवाज केवळ लहरींच्या स्वरूपात प्रवास करत नाही तर तो विश्वासाच्या रूपाने प्रत्येक घरात स्थिरावतो.
1: अगदी खरंय. आज आपण तंत्रज्ञानाच्या अशा वळणावर आहोत जिथे माहिती एका सेकंदात मिळते. पण 90 वर्षांपूर्वी जेव्हा आकाशवाणीनं आपला प्रवास सुरू केला तेव्हापासून ते आजच्या न्यूज ऑन AIR या ॲपपर्यंत आकाशवाणीची एक गोष्ट मात्र कायम आहे आणि ती म्हणजे संकटसमयी धावून येणारी तत्परता.
0: आपत्ती, मग ती मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक, आकाशवाणी कधीही आपले कर्तव्य विसरले नाही. केवळ बातम्या देणे ही आमची भूमिका नव्हती, तर संकटात सापडलेल्या प्रत्येक माणसाला तुम्ही एकटे नाही आहात हा धीर देणे हे आमचे ध्येय राहिले आहे.
1: भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये 60 आणि 70 दशक हे अग्निपरीक्षेचं होतं. सीमेवर युद्ध सुरू असताना देशांतर्गत शांतता आणि एकता राखणं हे मोठं आव्हान होतं. त्याकाळी रेडिओ हेच संवादाचं मुख्य आणि एकमेव प्रभावी साधन होतं.
0: अगदी बरोबर. जेव्हा शत्रूंच्या विमानांच्या घोंगावण्यामुळे शहरांमध्ये ब्लॅकआउट केला जायचा तेव्हा लोक अंधारात एका रेडिओ भोवती एकत्र यायचे. सीमेवरून येणाऱ्या बातम्या आणि निवेदकांचा तो कणखर आवाज लोकांमध्ये लढण्याची जिद्द निर्माण करायचा. याच काळात देशाचं मनोधैर्य उंचावण्यासाठी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला तो ऐतिहासिक संदेश आजही आपल्याला प्रेरणा देतो.
2: ये जो स्वराज आया है उसे हम मजबूती से अपने पास रखेंगे ताकि कोई दूसरा हमारी तरफ टेढ़ी नजर भी उठाकर देखे तो हम उसका पूरी तरह से मुकाबला कर सकें. मैं आपसे कहूंगा कि दो नारे आज लगें. दो नारा अगर आप लगाएं तो वही असली नारा है आज देश की जरूरत के मुताबिक. एक तो जय जवान का और दूसरा जय किसान का. ये दो नारे मैं समझता हूँ कि आज हमारे देश के लिए ज़रूरी है. एक जय जवान और एक जय किसान और फिर उसी से सारे देश का एक जय हिंद का नारा लगता है. तो मैं आपसे ये तीन नारे आपके सामने कहता हूँ. आपसे आशा करूंगा कि आप उसे दोहराएंगे. एक तो जय जवान, जय जवान, जय जवान, जय किसान, जय किसान, जय किसान, जय हिंद, जय हिंद, जय हिंद.
1: हा केवळ नारा नव्हता तर ते एका राष्ट्राचं संकल्पसूत्र होतं. शास्त्रीजींच्या ह्या आवाजाला आकाशवाणीनं देशाच्या प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचवलं. युद्धाच्या काळात अफवांना रोखणं हे सगळ्यात मोठं काम असतं. आकाशवाणीनं त्या काळात सत्य माहितीचं प्रसारण करून लोकांचा गोंधळ उडू दिला नाही.
0: आणि मित्र हो, आकाशवाणीची खरी परीक्षा युद्धापेक्षाही भयंकर अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी झाली आहे. 1993 लातूरचा भूकंप, पहाटेची वेळ होती, जमीन हादरली आणि हजारो आयुष्य ढिगाऱ्याखाली गाडली गेली. अशा वेळी संपर्क तुटलेल्या त्या भागाला दिशा दाखवण्याचं काम आकाशवाणीनं केलं.
1: मुंबई केंद्रावर

0: त्या काळी प्रसारित होणारी प्रत्येक घोषणा ही कोणासाठी तरी जीवनदान ठरणार होती. रक्ताचा तुटवडा असो किंवा औषधांची गरज, आकाशवाणीनं मदतीचे पूल बांधले. त्यावेळच्या एका विशेष प्रसारणाची ही एक छोटीशी झलक.
1: आकाशवाणी श्रोतेहो, एक आवाहन, कृपया नागरिकांनी भयभीत होऊ नये. कोणत्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये. आपल्या नजीकच्या मदत केंद्राशी संपर्क साधावा. मदत कार्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या शासकीय यंत्रणांना कृपया सहकार्य करा. टोल फ्री क्रमांक आहे.
2: आपण ऐकला तो आवाज, त्यात एक प्रकारचा संयम आणि काळजी आहे. आपत्ती काळात निवेदकाला आपली स्वतःची भीती बाजूला ठेवून लोकांसाठी बोलावं लागतं. ही केवळ व्यावसायिक कर्तव्य नाही, तर ही माणुसकीची सेवा आहे. आपत्तीच्या अशा कठीण समयी आकाशवाणीच्या निवेदकाला स्वतःची अस्वस्थता बाजूला सारून कमालीचा संयम राखावा लागतो. याविषयी आकाशवाणी मुंबईचे निवेदक दिनेश अडावतकर आपल्याला त्यांचा अनुभव सांगतात.
1: आकाशवाणीच्या प्रसारणादरम्यान कधीकधी एखाद्या आव्हानात्मक प्रसंगाला तोंड देण्याची पाळी येते, आणि अशा आपत्काळात म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल किंवा मानवनिर्मित आपत्ती असेल, एक लोकप्रसार माध्यम म्हणून आकाशवाणीनं आपली भूमिका प्रत्येक वेळी अत्यंत जबाबदारीनं निभावलेली आपल्याला दिसून येईल. प्रसंगी आपली नेहमीची प्रसारणाची चौकट ओलांडून सुद्धा आकाशवाणीनी लोकसंप्रेषणाचं हे काम अशा प्रसंगी केलेलं आहे. मला आठवतं, गुजरातमधल्या भुजमध्ये जो भूकंप झाला होता, त्याचा सौम्य असा प्रभाव मुंबईतसुद्धा जाणवला. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन होता. ध्वजवंदनाचा राष्ट्रीय सोहळा आटोपून आम्ही पुन्हा स्टुडिओमध्ये आलो, आणि त्याच सुमारास स्टुडिओतला स्पीकर आणि त्याच्यावरची फुलदाणी एकाएकी हलायला लागली. जमिनीलासुद्धा सौम्य अशी कंपनं जाणवली. काय होतंय हेच क्षणभर आम्हाला कळेना. आणि आताच्यासारखी समाज माध्यमं तेव्हा इतकी सक्रिय नव्हती, त्यामुळे थोडंसं भीतीदायक वातावरण निर्माण झालं. नंतर बातम्यांमध्ये भुज आणि परिसरात तीव्र भूकंपाचा धक्का बसलेला आहे, तिथे प्रचंड जीवित आणि वित्तहानी झालेली आहे हे समजलं. संपूर्ण देश निसर्गाच्या या प्रकोपापुढे हतबल होऊन शोकसागरात बुडून गेलेला होता. बचाव आणि मदत कार्याची माहिती आकाशवाणीवरून वेळोवेळी प्रसारित केली जात होती, आणि मदतीसाठीचे क्रमांकसुद्धा सातत्यानं आम्ही सांगत होतो. आणि अशाच प्रकारचा अनुभव महाराष्ट्रातल्या लातूर किल्लारीच्या भूकंपाच्या वेळीसुद्धा आम्ही घेतला. त्यावेळी आकाशवाणीने संदेश वहनाचं अत्यंत महत्त्वाचं असं काम केलं. आपद्ग्रस्तांचे नातलग असतील किंवा मदत आणि बचाव यंत्रणा आपद्ग्रस्त यांच्यातला दुवा बनून एकमेकांची ख्याली खुशाली, आपण सुखरूप आहोत, कुठे आहोत, सुरक्षित आहोत की नाही, अशा प्रकारचे निरोप विशिष्ट फोन नंबरच्या माध्यमातून संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आकाशवाणीने अहोरात्र म्हणजे अक्षरशः जागल्याची भूमिका घेऊन पार पाडलं. याशिवाय पोलीस शासनाचे महत्त्वाचे संदेश, हेल्पलाईन क्रमांक, आरोग्यविषयक टिप्स हे सगळंसुद्धा वेळोवेळी श्रोत्यांपर्यंत पोहोचवून बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदाला सार्थ ठरेल अशी कामगिरी आकाशवाणीने या प्रसंगी केली.
0: अगदी खरंय. 26 जुलै 2005 मुंबईत आलेला पूर आणि त्यानंतरची ती रात्र मुंबईकर कधीच विसरू शकणार नाहीत. जेव्हा निसर्गाच्या कोपापुढे तंत्रज्ञान, मोबाईल नेटवर्क आणि वीज या सगळ्या गोष्टी हतबल झाल्या होत्या, तेव्हा आकाशवाणीची अस्मिता वाहिनी खऱ्या अर्थानं मुंबईकरांसाठी लाईफलाईन ठरली होती. त्या कठीण काळात आकाशवाणीने बजावलेली भूमिका आजही एका दीपस्तंभासारखी वाटते.
2: हो, तेव्हा निवेदकांनी आणि ड्युटी ऑफिसर्सनी जी तत्परता दाखवली, त्याबद्दल त्यांचे काय अनुभव होते ते आपण आकाशवाणीच्या तेव्हाच्या ड्युटी ऑफिसर नेहा खरे यांच्याच शब्दात ऐकूया.

26 जुलै 2005 दिवस हा खरंच मुंबईकरांना विसरता येणं अशक्य आहे. माध्यमामध्ये काम करत असताना जबाबदारीसुद्धा खूप मोठी होती. एकतर बाहेर वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली होती. मुंबईने खऱ्या अर्थाने महाप्रलय अनुभवला होता आणि खूपच सगळीकडे पाणी साचलेलं होतं. वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. फारसं बाहेर जाणंही शक्य नव्हतं. ऑफिसने अर्थातच आमच्या सहकाऱ्यांनासुद्धा लवकर जाण्याची मुभा दिली होती. त्याप्रमाणे काही कर्मचारी निघाले, काही जण त्यातले

0: काम करत राहिलो. अर्थात त्यावेळेला एफ एम वाहिनी आपली सुरू होती, रात्री 9 ते 10 कार्यक्रम असायचा आणि त्याच्यासाठी आर जे बाहेरून येणं हे शक्य नव्हतं. त्यामुळे आयत्या वेळेला मग मी प्रसारणासाठी बसले, सुरुवात केली आणि त्या दिवशी म्हटलं की आज हे सगळं जे काही आपण अनुभवतोय त्यात आपण एकमेकांना एक दिलासा देणारं असं काही बोलूया, किंवा तुम्हाला कुठच्याही प्रकारची मदत हवी असेल तर आकाशवाणी हे माध्यम तुमच्यासाठी उपलब्ध आहे, तर तुम्ही आमच्याशी जरूर संवाद साधा. त्या काळात मोबाईलसुद्धा फारसे नव्हते कुणाकडे. तर अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक फोन आला होता एका बाईंचा. त्या म्हणाल्या, अहो माझा मुलगा शाळेसाठी ट्रेननी जातो आणि तो अजून आला नाही आहे. आणि बोलता बोलता त्या अक्षरशः रडायला लागल्या फोनवरच की मला आता खूप काळजी वाटते, अजून माझा मुलगा घरी आलेला नाही आहे, परतला नाही आहे. तर अशा वेळेला आपण काय करू शकतो? मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की आपण प्रार्थना करूया आणि तुमचं बाळ लवकरच परत येईल घरी, असे दिलासा देणारे 2 शब्द तेवढेच आपल्या हाती होते. त्याप्रमाणे त्यांना म्हटलं, तुम्ही शांत राहा आणि नक्की येईल तुमचा मुलगा सुखरूप घरी येईल. आणि काय आश्चर्य, कार्यक्रम संपता संपता त्या बाईंचा पुन्हा फोन आला, अहो तुमची प्रार्थना देवाने ऐकली आणि माझा मुलगा परतही आला. खरंच त्यांच्यासारखेच आनंदाश्रू माझ्याही डोळ्यात उभे राहिले. असे अनेक मुंबईकर कुठे कुठे त्या दिवशी अडकले होते प्रवासात, कुणी थांबलं होतं, कुणी ट्रेनमध्ये अडकलं होतं, कुणी कुठे, तर आपापल्या घरी ही माहिती पोहोचवण्यासाठी त्यांना आकाशवाणीचा मोठा उपयोग झाला. आकाशवाणीच्या आपल्या डायल इन नंबर्सवरती फोन करून लोकांनी आपली ख्याली खुशाली ही आपल्या जीवलगांना कळवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला होता. अशा संकटाच्या प्रत्येक वेळेला, म्हणजे मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले असतील किंवा इतरही काही नैसर्गिक आपत्ती असेल, त्या प्रत्येक वेळेला आकाशवाणी लोकांसाठी ही नेहमीच उभी राहिलेली आहे. आणि म्हणून अशा या माध्यमामध्ये आपण काम करतो आहे ही जबाबदारी आणि त्याचबरोबर काम करण्याचं समाधान हे खूप मोठं आहे. अर्थात आपल्या श्रोत्यांनाही माहिती आहे की आकाशवाणी हे त्यांच्यासाठी सुद्धा किती जिव्हाळ्याचं आणि आपुलकी असलेलं असं माध्यम आहे. इथे 24 तासाचं प्रसारण एफ एम रेनबो आणि एफ एम गोल्ड वाहिनीवर सुरू असतं, तर त्यासाठी कंट्रोल रूम आणि ड्युटी रूम हे आपले जे 2 विभाग आहेत हे अहोरात्र काम करत असतात. म्हणजे तिथे सतत कोणी ना कोणीतरी कार्यरत असतं. रेडिओवर जे काही प्रसारित होतं त्याची नोंद ठेवण्याचं काम आणि वेळेनुसार सगळे कार्यक्रम प्रसारित होत आहेत की नाही हे पाहणं ड्युटी रूमचं काम असतं, ड्युटी रूममधल्या आपल्या सहकाऱ्यांचं काम असतं. आणि कंट्रोल रूममधले आपले जे सहकारी असतात ते त्याचा तांत्रिक भाग जो आहे लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचं काम हे ते करत असतात. तर रात्रभर अर्थात ही सगळी मंडळी तिथे जागी होती, काही ना काही काम त्यांचं सतत सुरू होतं. आर जे पोचू शकले 1-2 ते त्यांची ड्युटी अर्थातच वाढत गेली काही जणांची. आणि आमच्यापैकी काही मंडळींनी, अधिकारी मंडळी, ते सुद्धा आम्ही कार्यक्रमामध्ये प्रेझेंटर म्हणून सहभागी झालो त्यावेळेला. आणि रात्री अर्थातच सगळे मग एकत्र जमून काही कार्यक्रमांविषयी चर्चा, किंवा त्याचबरोबर एकीकडे चिंताही होती की आपल्या घरातली मंडळी ठीक आहेत ना, सुरक्षित आहेत ना, ही सगळी काळजी प्रत्येकालाच होती. कुणाची लहान मुलं घरी होती तर त्यांना कोण बघेल, कुणाची मुलं पाळणाघरात होती ती घरापर्यंत पोहोचलेत का, पाळणाघरातच त्यांची राहायची सोय झाली आहे वगैरे, अशा सगळ्या चिंता ज्या बाहेरच्या मंडळींना होत्या त्या अर्थातच माध्यमामध्ये काम करणाऱ्या विशेषतः आयांना होत्या. आणि त्यामुळे तोही संपर्क अधूनमधून काही जणींचा सुरू होता. पण अर्थातच आपलं जे काम आहे, कर्तव्य आहे, ते सर्वप्रथम या न्यायाने सगळेजण कार्यरत होते की आत्ता आपली खरी गरज आहे त्यावेळेला आपण लोकांना आधार द्यायला उभं राहायला हवं.
1: विचार करा, बाहेर पाऊस कोसळत असताना आणि स्वतःच्या घराची कोणतीही माहिती नसताना आमचे हे सहकारी स्टुडिओमध्ये बसून लोकांपर्यंत सुरक्षिततेचे संदेश पोहोचवत होते. हीच ती पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगची ताकद आहे.
2: आपत्ती म्हणजे केवळ पूर किंवा भूकंप नाही. आपल्या देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी अवकाळी पाऊस किंवा चक्रीवादळ ही सर्वात मोठी आपत्ती असते.
1: अगदी खरंय. चक्रीवादळ किनारपट्टीकडे येण्यापूर्वी जो इशारा आकाशवाणीवरून दिला जातो तो हजारो मच्छीमार बांधवांचे आणि शेतकऱ्यांचे प्राण वाचवतो. तौक्ते असो किंवा निसर्ग चक्रीवादळ, रेडिओवरून वारंवार दिल्या जाणाऱ्या सूचनांमुळे लोकांचं वेळेत स्थलांतर करणं सोपं झालं.
3: जर आपण

0: मासेमारी व्यवसायात असाल तर चक्रीवादळाच्या काळात खूप जास्त सतर्क राहा. जाळ्यात जास्त मासळी पकडण्याच्या नादात स्वतः चक्रीवादळाच्या जाळ्यात अडकू नका. अगदी साधारण वाटणाऱ्या पण जीवनरक्षक सूचनांचं पालन करा. हवामानाच्या ताज्या अंदाजासाठी रेडिओ ऐकत राहा, टीव्ही पहा आणि वर्तमानपत्र देखील वाचत राहा. मोबाईल फोन नेहमी चार्ज ठेवा. फोनची बॅटरी वाचवण्यासाठी SMS चा वापर करा. रेडिओसाठी अतिरिक्त बॅटऱ्या सोबत ठेवा. आपल्या नौका होड्या सुरक्षित बांधून ठेवा. चक्रीवादळाची सूचना मिळाल्यानंतर मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नका. सावधानतेतच खरी हुशारी आहे.
1: शेतात राबणारा बळीराजा आजही हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आकाशवाणीवरच विश्वास ठेवतो. संकट ओसरल्यावर पुन्हा कसं उभं राहायचं, पिकांचं नुकसान कसं टाळायचं, याचं शास्त्रशुद्ध मार्गदर्शन याच स्वरांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आलं आहे.

0: आणि मित्र हो, 20व्या शतकातील संकटांनंतर अगदी काही वर्षांपूर्वी आपण एका अदृश्य शत्रूचा सामना केला. तो म्हणजे कोविड-19 काळ, जेव्हा संपूर्ण देश लॉकडाऊनमुळे घराघरांमध्ये बंदिस्त झाला होता.
1: त्या काळात सोशल मीडिया आणि इंटरनेटवर अफवांचं पीक आलं होतं, ज्यामुळे लोकांमध्ये मानसिक तणाव वाढला होता. अशावेळी आकाशवाणीने कोरोना जागृतीची विशेष मोहीम हाती घेतली. थेट फोन इन कार्यक्रमांद्वारे डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञांना थेट श्रोत्यांशी जोडलं, ज्यामुळे लोकांच्या मनातील शंका आणि भीती दूर झाली.
0: लॉकडाऊनच्या काळात जेव्हा वाहतूक पूर्णपणे बंद होती, तेव्हाही आमचे वार्ताहर आणि तंत्रज्ञ स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्यावर हजर होते. आपत्तीच्या ह्या नव्या स्वरूपातही आकाशवाणीनं घरात एकटं पडलेल्या ज्येष्ठांना आणि नागरिकांना गाणी आणि माहितीच्या माध्यमातून एक कौटुंबिक आधार दिला.

0: आज सोशल मीडियाचा काळ आहे, माहिती एका क्लिकवर मिळते, पण त्याचसोबत फेक न्यूजचं संकटही तितकंच वाढलंय. अशावेळी आपत्तीच्या काळात आजही लोक रेडिओकडे वळतात, कारण
1: आकाशवाणीने गेल्या 90 वर्षात दिलेली माहिती कधीही चुकीची नव्हती. 90 वर्षांचा हा काळ केवळ जुन्या आठवणींचा नाही, तर तो एका अढळ विश्वासाचा आहे.
0: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आणि भूकंपाच्या ढिगाऱ्यापासून ते महापुराच्या पाण्यापर्यंत आकाशवाणीनं सदैव तुमची साथ दिली आहे आणि पुढेही देत राहील.
1: संकटाच्या प्रत्येक क्षणी आशेचा एक किरण बनून घुमणारा हा आवाज उद्याच्या पिढीलाही असाच मार्ग दाखवत राहील. 90 वर्षांच्या या प्रवासाचा भाग असणाऱ्या प्रत्येक श्रोत्याचे आम्ही मनापासून आभार मानतो.
0: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या ह्या दैदिप्यमान प्रवासाला आणि आपत्ती काळात देशाला सावरणाऱ्या सर्व वीरांना आमचा पुन्हा एकदा मानाचा मुजरा.
1: धन्यवाद.

सोबती विविध आपत्ती काळामध्ये आकाशवाणीनं बजावलेल्या अतुलनीय आणि ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं प्रीती किरकिरे आणि रोशन जाधव यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: गीतवहार मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रम
4: श्रोते हो, हा कार्यक्रम आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रानं सहक्षेपित केला.

0: श्रोते हो, ज्ञान मनोरंजन आणि माहितीचा खजिना म्हणजे आकाशवाणी. बातम्या संस्कृती असो, शेती शिक्षण संगीत असो, सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली आकाशवाणी. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण विश्वास तोच राहिला. अनेक पिढ्यांचं आकाशवाणीशी नातं आहे, अनेक आठवणी आहेत. याच आठवणी आपण जागवणार आहोत. आकाशवाणीची 90 वर्ष, आकाशवाणी ॲट 90, याविषयी बोलूयात फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 20 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत, आणि प्रसारण होईल शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत. संपर्कासाठीचे आमचे फोन नंबर्स आहेत 02-41-242-3471 आणि 42-36-72. तेव्हा आकाशवाणीच्या आठवणींविषयी भरभरून बोलूयात फोन गाणी या कार्यक्रमात. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
1: श्रोते हो, जरूर ऐका कार्यक्रम आपली आवड आज रात्री 9 वाजता. याशिवाय रात्री हिंदी चित्रपट गीतांचा लोकप्रिय कार्यक्रम रजनीगंधा 10 वाजता ऐकायला विसरू नका. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँडसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. श्रोते हो, सकाळचे 10:30 वाजलेत. आनंद घेणार आहोत काही नाट्यपदांचा, अर्थातच नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात. कार्यक्रमाला सुरुवात करूयात या नांदीनं. रामदास कामत, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे पद विद्याधर गोखले यांचं शाब्बास बिरबल या नाटकासाठी, ही संगीत रचना वसंत देसाई यांची.

नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला विद्याधर गोखले यांचं हे पद शाब्बास बिरबल नाटकातलं श्रोतेहो आपण ऐकलं. वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं हे पद गायलं होतं रामदास कामत, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी. यानंतरचं पद ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी एक आठवण. कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी

0: दिची शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 21 मे 2024 विषय आहे माती परीक्षणाचं महत्व आणि जमिनीचं आरोग्य। या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख भीमराव कांबळे, अहिल्यानगरच्या जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कांचन तागड आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन माधव साबळे। प्रसारणाची वेळ आहे सायंकाळी 7:30 ते 8:00 शेतकरी बांधवांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक 02-41-242-34-71 आणि 242-36-72। कृषी अदालत या कार्यक्रमाचं निवेदन आपण ऐकलं आणि आता यानंतर जनगणनेविषयी आयुक्तांनी केलेलं हे निवेदन ऐकूयात।
1: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर। जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते। जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते। त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे। अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आवाहन करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ एन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा। सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी। तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणनांना आवश्यक ते सहकार्य करावे। प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी। चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो। जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे। चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया। धन्यवाद।
0: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून श्रोते हो आपण ऐकतो आहोत नाट्य संगीताचा कार्यक्रम। संशय कल्लोळ नाटकासाठी वसंतराव देशपांडे यांचा स्वर, गोविंद बल्लाळ देवल यांचं हे पद संगीतबद्ध केलं आहे वसंतराव देशपांडे यांनी।

0: श्रोतेहो, आपण ऐकलं संशय कल्लोळ नाटकातलं वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं गोविंद बल्लाळ देवल यांचं पद.
1: श्रोतेहो, बहुजन हिताय बहुजन सुख.

0: आय हे ब्रीद घेऊन गेली 35 वर्ष आपल्या सर्वांशी आवाजाच्या माध्यमातून जोडलं गेलेलं नाव म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र.
1: अचूक वेळ आणि विश्वासार्ह माहितीचा खजिना घेऊन आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करत सर्वांना हवी हवीशी वाटणारी आपली आकाशवाणी.
0: श्रोते हो, याच परंपरेला नवीन परिमाण देत आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी लवकरच घेऊन येत आहे नव्या जोमात नवीन कार्यक्रम.
1: मनाला भिडणारे विषय, आयुष्याला दिशा देणारे विचार, अनुभवांना समृद्ध करणाऱ्या मुलाखती आणि या सोबतच सुमधुर गाणी.
0: तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र
1: जगभरात कुठेही.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. नाट्यसंगीताचा आनंद घेतो आहोत. ऐकणार आहोत रामदास कामत यांचा स्वर. मत्स्यगंधा नाटकासाठी पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेलं हे पद वसंत कानेटकर यांचं.

श्रोतेहो आपण ऐकलात रामदास कामत यांचा स्वर. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत, वसंत कानेटकर यांचं पद मत्स्यगंधा नाटकासाठी.

0: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे पर्यावरण असंतुलनाचा कहर.
1: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे मानवी शरीरात कॅन्सरचं घर.
0: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जनावरांचा वाढता मृत्यूदर.
1: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जमीन आणि पाण्याच्या प्रदूषणात भर.
0: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे निसर्गाचा अनादर.
1: आणि निसर्ग आजवर आपल्याला फक्त चांगलं तेच देत आलाय.
0: पण ज्या दिवशी फक्त आपण पेरलेलंच आपल्याला द्यायचं हे निसर्गानं ठरवलं
1: तर आपल्या हाती काय येणार
0: याचा विचार आता करायला हवा.
1: त्यामुळे निसर्ग नियम पाळा आणि प्लास्टिकचा वापर टाळा.
2: श्रोते हो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता मदनाची मंजिरी नाटकासाठी सुमन माटे यांचा स्वर ऐकूयात. हे पद विद्याधर गोखले यांचं प्रभाकर भालेकर यांनी संगीतबद्ध केलेलं.

मदनाची मंजिरी नाटकासाठी स्वर होता सुमन माटे यांचा. विद्याधर गोखले यांच्या पदाल संगीत होतं प्रभाकर भालेकर यांचं. श्रोतहो कार्यक्रमाची सांगता भावबंधन नाटकासाठी आशा भोसले यांनी गायलेल्या राम गणेश गडकरी यांच्या पदानं.

भावबंधन नाटकासाठी स्वर होता बालगंधर्व यांचा आणि पद होतं राम गणेश गडकरी यांचं. या पदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. श्रोतो हो, आपण ऐकता आहात ज्ञान माहिती मनोरंजन आणि गोड गाणी आकाशवाणी. हे आहे अहिल्यानगर केंद्र 100.1 मेगाहर्ट्झ FM बँड सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. आता सकाळचे 11 वाजतायत. आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत हिरकणी चित्रपटातलं गीत थोड्याच वेळात.

अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत अमित राज यांनी संगीतबद्ध केलेलं संजय कृष्णाजी पाटील यांचं गीत. हिरकणी चित्रपटासाठी हे स्वर होते अमित राज आणि मधुरा कुंभार यांचे. आता ऐकूयात हर्षवर्धन वावरे यांचा स्वर हाफ टिकेट चित्रपटासाठी. हे आहेत गीतकार क्षितिज पटवर्धन आणि संगीतकार जी व्ही प्रकाश कुमार.

श्रोते हो, आपण ऐकलं आत्ताच गीत हाफ टिकेट चित्रपटातलं. हर्षवर्धन वावरे यांचा हा स्वर होता. क्षितिश पटवर्धन यांचं गीत जीवी प्रकाश कुमार यांनी संगीतबद्ध केलेलं.

0: शेतकरी बांधवांना शेती, दुग्ध विकास, पशुसंवर्धन, शासनाच्या विविध योजना
1: अशा अनेक विषयांवर वेगवेगळ्या पद्धतीने माहिती देणारा, अगदी शेतकऱ्यांच्या भाषेतच प्रसारित होणारा कार्यक्रम
0: आमचं शेत आमचा परिसर।
1: शेतकरी बांधवांना हवा हवासा आणि माहिती पूर्ण असा प्रसारित होणारा कार्यक्रम
0: आमचं शेत आमचा परिसर।
1: श्रोते हो, या आणि अशा विविध कार्यक्रमांचे प्रायोजक बना आणि अगदी कमी खर्चात आपल्या सेवा उत्पादनाची जाहिरात

0: कार्यक्रम
1: आमचं शेत आमचा परिसर।
0: श्रोते हो, या आणि अशा विविध कार्यक्रमांचे प्रायोजक बना आणि अगदी कमी खर्चात आपल्या सेवा उत्पादनाची जाहिरात गावागावात लोकांपर्यंत पोहोचवा।
1: त्यासाठी संपर्क करा जाहिरात विभाग, आकाशवाणी, फोन 242-76-20 आणि 242-32।

0: क्लासमेट्स चित्रपटासाठी बेला शेंडे आणि हर्षवर्धन वावरे यांच्या युगलस्वरातलं गुरु ठाकूर यांचं हे गीत आणि अमित राश यांचं संगीत श्रोते हो आपण ऐकलत. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 11:15 वाजलेत. थोड्याच वेळात ऐकणार आहोत कार्यक्रम आपली गाणी.
1: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
2: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
1: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
3: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
4: विजिट आत्मा

आर्या आंबेकर आणि सलील कुलकर्णी यांनी मिळून गायलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत होतं. संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. आपली गाणी कार्यक्रमात आता पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा स्वर, सुरेश भट यांची शब्दरचना, सुरात बांधली आहे यशवंत देव यांनी.

0: श्रोतेहो आपण ऐकलत पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत. संगीत होतं यशवंत देव यांचं आणि या गीताबरोबरच आपली गाणी कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.
1: श्रोतेहो, सोमवार दिनांक 25 मेच्या साज संगीत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पियानो या पाश्चिमात्य वाद्याविषयी. हे वाद्य भारतातही तितकंच लोकप्रिय आहे. पियानोला वाद्यांचा राजा देखील म्हणतात, कारण यात एकाच वेळी सूर, ताल आणि भावना या गोष्टी 10 बोटांनी जिवंत होतात. गाणं, तबला आणि बेस यांना सगळं वाजवता येतं. श्रोते हो, तेव्हा सोमवारी रात्री 9:30 वाजता जरूर ऐका साज संगीत, हा संगीतावर आधारित कार्यक्रम.
2: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू

0: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी
1: 02-41-242-76-20 या दूरध्वनी क्रमांकावर.
2: श्रोते हो, आपण ऐकता आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. 100.1 MHz FM बँड सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपद्वारे अर्थातच लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून जगभरातून. श्रोते हो, आता सकाळचे 11:28 झाली आहेत. प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: अविभाज्य भाग असलेली आकाशवाणी। आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत। काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण विश्वास तोच राहिला। अनेक पिढ्यांचं आकाशवाणीशी नातं आहे, अनेक आठवणी आहेत। याच आठवणी आपण जागवणार आहोत आकाशवाणीची 90 वर्ष, आकाशवाणी ॲट 90। याविषयी बोलूयात फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात। या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 20 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत, आणि प्रसारण होईल शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत। संपर्कासाठीचे आमचे फोन नंबर्स आहेत 02-41-242-37-71 आणि 42-36-72। तेव्हा आकाशवाणीच्या आठवणींविषयी भरभरून बोलूयात फोन गाणी या कार्यक्रमात।
1: श्रोते हो, लक्षात असू द्या, फोन गाणी या फोन इन कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण उद्या सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत। शंभरोश 1 MHz FM बँडवर आपण आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रासोबत। यानंतर ठीक 12 वाजता मुंबई केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत, आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून आपण ऐकू शकाल मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम। मी वीणा दिघे या प्रसारण सभेतून आता आपला निरोप घेते। आपण ऐकत रहा ज्ञान माहिती मनोरंजनाची वाणी आकाशवाणी।

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांझे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मुलांना उन्हाळ्याच्या म्हणजेच मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्यात, पण बाहेर सूर्यदेव इतका तापलाय की भर उन्हात बाहेर कुठे फिरायला जाणंही कठीण झालंय. मग अशा वेळेत घरातच थंडगार पेय, सरबत, आईस्क्रीम याचा मनमुराद आनंद घेत आपण उन्हाळा सुसह्य करण्याचा प्रयत्न करतोय. ही झाली तुमच्या आमच्या घरातली दिनचर्या. पण सुखदा आणि रोहित इतक्या कडाक्याच्या उन्हात काय बरं बेताकतायत? त्यांच्या काय गप्पा रंगल्या आहेत? ते हा उकाडा सुसह्य करण्यासाठी काय करतायत? चला ऐकूया त्यांच्या गप्पा. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका

आपुलकी या घरात लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत चेतना झांजे, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: हुश, काय बाई तरी लोकांचं दुटप्पी वागणं. एकीकडे म्हणायचं गरमी आहे गरमी आहे, पण रस्त्यावरचा ट्रॅफिक मात्र काही कमी होत नाहीये. रोहित, जरा बाहेर जाऊन बघ किती झळा लागतायत त्या.
1: झळा ज्या लागल्या जीवा,
0: अरे
1: त्या केवळ

0: गंगा हव्या असं माझं झालंय.
1: सख्खा
0: नवरा जिथे आपलं म्हणणं ऐकायला तयार नाही.
1: अगं हे बघ सुखदा, असं काही रागवायची गरज नाहीये, मी ऐकतोय बोल. आणि काय ग दुटप्पी वागणं कोणाचं काय?
0: आता मला सांग रोहित, बाहेर जर का गरमा आहे उकाडा आहे तर लोकांनी घरात बसायचं की नाही?
1: अगं पण काय झालं ते तर सांग, मुळात तेवढी गरम का झाली आहेस? थांब थांब थांब थांब एक मिनिट थांब, हे बघ मी आता ह्या पंखा फास्ट करतो. हे बघ इथे बस घाम पूस आधी आणि शांतपणे सांग काय झालं.
0: अरे मी की नाही मॅचिंग ब्लाऊज पीस आणायला बाजारात गेले होते, मग येता येता भाज्या आणि फळं घेतली, उसाचा रस पेले बस. पण ह्या केवळ चार गोष्टी करण्यासाठी किती वेळ गेला माझा, तब्बल 3 तास.
1: साहजिक आहे तू ब्लाऊज पीस शोधण्यासाठी म्हणजे भिंग घेऊन बसली
0: असते. अरे काय रे,
1: मग दुकानदाराशी नेहमीचा डायलॉग, तद्दन वेगळी शेड दाखवणे तो म्हणाला असणार भाभी इतना तो 19-20 चलता ही है ना वगैरे वगैरे.
0: तर काही दाखवतात रे दुकानदार, म्हणजे काय गळ्यातच मारायला बघतात जणू काही. ती नलू मामींच्या सारंगच्या लग्नातली इरकल आहे ना रे, एकतर तो फिरता असा मस्त वांगी रंग आहे.
1: सुखदा ते फिरता रंग वगैरे प्रकरण मला आजपर्यंत समजलेलं नाही. मला सांग रंग फिरला तर मग बाईनं गिरकी मारायची नाही का, म्हणजे काट्यानी काटा काढणं
0: काही काही. म्हणजे ज्या गोष्टीतलं आपल्याला कळत नाही त्यात उगाच आपली विद्वत्ता पूर्ण मत कशाला द्यायची.
1: ठीक आहे गप्प बसलो मी, पण ते तब्बल 3 तास कशासाठी लागले ते तर सांग. 19-20 ऐवजी आज 25-30 वगैरे झालं का?
0: काय रे रोहित, आधीच मी वैतागून आले बाहेरून, त्यात तुम्हाला पाणी सुद्धा दिलं नाहीस आणि वर असा काहीतरी म्हणजे पीजेनचा मारा अक्षरशः.
1: सॉरी सॉरी सॉरी, पाणीच काय, तुला छानस लिंबू सरबत बनवून देतो. म्हणजे बनवून ठेवलेलंच आहे. आता अगदी सिरियसली विचारतो काय झालं काय.
0: मी मार्केटला भर दुपारी 12 वाजता गेले. गर्दी केवढी माहिती आहे का, दुकानात शिरायला जागा नाही.
1: आणि मग बाहेरूनच ती साडी उंच धरून दाखवून उड्या मारून मारून भैया भैया भैया इसमें किरमिजी रंग दिखाओ, मतलब जांभळा म्हणजे कम चाहिए और गुलबट निळसर जास्ती चाहिए वगैरे वगैरे सांगत असं खरेदी केलीस का?
0: मी आता आतल्या खोलीत जाते, तुला काही ऐकायचं नाहीये ना, जाऊ दे.
1: थांब थांब थांब थांब थांब मग, सॉरी सॉरी सुखदा, हे बघ आधी हे सरबत घे. आता बोल, मी एकदम आळीमिळी गुपचळी. हा तर तू सांगत होतीस गर्दी होती, पुढे काय झालं?
0: सरबत बरं झालंय. तर अरे रोज व्हॉट्सअपवर मेसेज येतोय महाराष्ट्रभरात पारा 40 आणि 45 वर जाणार आहे वगैरे वगैरे. खर तर गेलाच आहे
1: हो बऱ्याच ठिकाणी.
0: तेव्हा दुपारचं बाहेर पडू नका, हे करू नका ते करू नका, पण लोक कुठचं ऐकायला, एवढं काय अडलेलं असतं खरंच कुणाचं.
1: हे बघ हे बघ मी थट्टा करत नाहीये, मगाशी मी हसलो तर तुला राग आला, पण तू स्वतः 12 वाजता बाहेर पडलीस आणि म्हणून तुला हे दृश्य दिसलं, खरं की नाही?
0: हो
1: म्हणजे म्हणजे काय झालंय कळतंय का, तू सुद्धा त्या गर्दीतलीच एक व्यक्ती झालीस की नाही सांग मला.
0: अरे हो, पण मला की नाही ब्लाऊज पीस घेणं अगदी गरजेचंच होतं.
1: आता सगळेजण असंच म्हणतात की माझं गरजेचं काम होतं. आता कशाला त्या बायका ब्लाऊज पीस आणि फळं किंवा भाजी घ्यायला दुपारी 12:00 टळटळीतून बाहेर पडतात.
0: जाऊ दे, तू जखमेवर मीठ चोळतोय आणि त्या अनावश्यक गर्दी करणाऱ्या लोकांची बाजू घेतो.
1: अगं मीठ चोळत नाहीये मी, खरंच एवढ्या उन्हाची तू बाहेर पडत जाऊ नको सुखदा. अगं केवढ्या झळा बसतायत उन्हाच्या, आणि आपल्याला सरकार सांगते त्यात अर्थ आहेच ना, उन्हात जाऊन आल्याचा त्रास लगेच होईल असं नाही, थोड्या वेळाने सुद्धा त्रास होऊ शकतो, पण होऊ शकतो.

0: आता तू म्हणाला त्याच्यावर मला लिंक लागली.
1: काय
0: गेल्या आठवड्यात मला थोडी चक्कर आल्यासारखं वाटत होतं बघ.
1: तर काय आणि किती गळून गेल्यासारखं झालं होतं आठव. आणि कारण सुद्धा तूच शोधून सांग आठव.
0: मागच्या आठवड्यात की नाही हो ना रे अण्णा काकांना डबा घ्यायला हॉस्पिटलमध्ये जाणं झालं. शिवाय चांगले आंबे आले म्हणून फळवाल्याचा फोन आला. मग लगेच गेले नाही तर आंबे संपतील म्हणून तशीच भर दुपारी आंबे घ्यायला गेले.
1: आणि मी नेमका टूरवर होतो त्यावेळेस. सुखदा मग हे सगळे उद्योग करायचे पण सकाळच्या कमी उन्हाच्या वेळी किंवा संध्याकाळी उन्ह जरा सरल्यानंतर. फक्त हं म्हणून पुन्हा येरे माझ्या मागल्या केलं तर काय उपयोग आहे. तू स्पष्ट सांग की हो मी हे पाळायचा प्रयत्न करेन.
0: हो ना रे करेन. बस हे बघ आता सुद्धा की नाही माझं डोकं बारीक बारीक दुखतंय. मला काही सुचत नाहीये. खर तर मी भरपूर पाणी नेलं होतं बरोबर.
1: अगं आणि ते छत्री टोपी स्कार्फ काय फक्त शोभेसाठी आणलेत का आपण. आणि गॉगल
0: स्कार्फ बांधला ना की सगळं चप्प होऊन जातात केस बघ.
1: हे आता काय म्हणजे तुला कोणाला दाखवायचंय ते वाऱ्यावर भरभरणारे केशकुंतल.
0: दाखवायचे नाहीत रे पण मला नाही आवडत स्कार्फ आणि गॉगल वगैरे सवय नाही रे.
1: सुखदा ग सगळ्या गोष्टी आवड म्हणून करायच्या असं नसतं ग. उन्हात जाताना डोकं आणि खरं तर शक्य तेवढी त्वचा झाकली गेलीच पाहिजे. डोळ्यांवर गॉगल असला पाहिजे फॅशन म्हणून नाही तर उन्हाच्या त्रासाला अटकाव करण्यासाठी.
0: बरोबर आहे तुझं पण खरं तर मला वाटलं होतं मी येऊन जाईन अर्ध्या पाऊण तासात परत. पण झालं काय जाताना सुद्धा बस उशिराच मिळाली.
1: ए सुखदा मला सांगते डबोलं कुठे पुरून ठेवूया आपण.
0: डबोलं कसलं डबोलं रे.
1: अगं तू उन्हा तानाची सुद्धा रिक्षा किंवा टॅक्सी न करता बसनी किंवा चालत जातेस. पैसे वाचवतेस तर ते वाचवलेले जे पैसे आहेत त्याचं डबोलं कुठे ठेवायचं हे विचारतोय मी. कळलं ना.
0: कळतय कळतय बर. उपरोधाने ओतप्रोत भरलेलं वाक्य कळतय मला.
1: बघ मला एवढं सांगायचंय की आपल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायला हवी. ऋतुमानाप्रमाणे आपल्या दैनंदिन गोष्टींमध्ये बदल करायला हवेत. एरवी कसं तू छान व्यायाम आहार आरोग्य सगळ्या बाबतीत अगदी जागरूक आहेस. तुला सल्ला द्यायची पाळी माझ्यावर यायला नको असं तुला वाटतं हो की
0: नाही. खरंय म्हणजे तू म्हणतोयस ते पण आता खरंच पटतंय मला तुझं. नाही जाणार आता मी उन्हाची बाहेर आणि गेले तर मग टॅक्सी वगैरे करून जाईन.
1: दॅट्स लाईक अ गुड गर्ल आय मीन.
0: आणि आणि तुम्ही गुड बॉय. तुम्ही सुद्धा काही गोष्टी करणं काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे बरं का.
1: अरे मी मी काय केलं. मी तर कधीच उन्हात भटकायला जात नाही.
0: भटकायला म्हणून जात नसेल पण गाडीने जातोच ना. आणि त्या सरकारी मेसेज मगाशी तू म्हणालास त्याच्यामध्ये हेही म्हटलंय की एवढ्या भयंकर उष्ण वातावरणात कारमध्ये कार्बोनेटेड पेय परफ्यूम्स लायटर हे असलं काही ठेवू नका.
1: तुला तर माहिती आहे लायटरचा काय प्रश्नच नाहीये. मी सिगरेट वगैरे ओढतच नाही.
0: लगेच स्वतःची सफाई देण्यापेक्षा तो मेसेज पूर्णपणे वाच.
1: हो वाचतो वाचतो मॅडमजी. कारच्या खिडक्या थोड्या उघड्या ठेवा असं म्हटलंय. टाकीमध्ये इंधन अगदी फुल भरू नका.
0: टायर सुद्धा फार जास्त फुगवू नका.
1: कळलं कळलं. कारनी प्रवास करताना घ्यायची काळजी कळली. अगदी बरोबर आहे तू म्हणतेस ते.
0: चला शेवटी आपलं कोणत्या तरी एका गोष्टीवर एकमत झालं.
1: झालं म्हणजे काय होतं ग आपलं भांडण नाही म्हणजे तात्विक वाद सुद्धा तेवढ्या पुरते असतात.
0: त्यामुळे ते आटोपतात सुद्धा काही मिनिटात. पर ऐक ना आज ताडगोळे नाही पण छान जांभळं मिळाली.
1: अरे वा दे दे दे दे लवकर दे. अगं जांभळं सुद्धा मला तेवढीच आवडतात. आय जस्ट लव जांभूळ. जांभूळ पिकल्या झाड खाली.
0: आय जस्ट लव जांभूळ वाले अहो ढोल वाले. तुम्ही जरा आवरा आवरा तो ढोल स्वतःला आवरा.
2: सुखदा तू आलेली मला कळलं बरं का. पण मी आज काम करत होते.
1: अगं सुखदा ही आतल्या खोलीत दार बंद करून काय करत होते कोण जाणे. काही सिगरेट मिशन वगैरे नाही ना तुम्हा दोघींचं. की त्याच तुझ्या त्या फिरत्या साडीसाठी काहीतरी शिवत होती आतल्या खोलीमध्ये बसून. मी विचारलं पण ताकास तूर लागू दिला नाही तिनं.
2: अरे जीजू हो हो जरा धम खा. अरे आमच्या ऑफिस साठी आम्ही एक प्रोजेक्ट करतोय.
1: हो मला सांग त्या मुक्तासाठी शर्वरीला आणि या रेवाला प्रोजेक्ट साठी आपलं घरच का लागतं का नेहमी.
2: मी नको येऊ का मग. सांग ही मी चालले आता.
0: थांब ग रोहित तू नको रे पेडू तिला. सांग बरं आम्हाला कसलं प्रोजेक्ट आहे तुझं.
2: बाय द वे इथे शांतता असते म्हणून एका फ्लो मध्ये काम करता येतं म्हणून मी इथे येते. आणि माझ्या बहिणीच्या घरी येण्यापासून मुझे दुनिया की कोई ताकद रोक नाही सकती.
1: नाही ग बाई तुला रोकणारा मी कोण बापडा. बरं सांग कसलं प्रोजेक्ट आहे.

0: अरे कंपनीच्या सीएसआरच्या अंडर आम्ही एक उद्यान डेव्हलप करायला घेतलंय आणि उद्या म्हणजे 20 मे हा आंतरराष्ट्रीय मधमाशी दिवस आहे.
1: अरे बापरे, मग काय तुम्ही मध गोळा करायला जाणार की काय?
0: तू तुला हवं ती बडबड कर, मी सुखदाला सांगेन सगळं. आणि मजा म्हणजे 22 मे हा आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिवस आहे, म्हणजे इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी.
1: आता कळलं.
2: पण या तू काय करणार आहेस किंवा आज करत होतीस ते सांग.
0: अगं, या प्रोजेक्ट मध्ये निसर्ग, पर्यावरण आणि जैवविविधतेचं महत्व जाणून घेणं, त्याचं संवर्धन करणं आणि

0: क्षमता निर्माण करणं आणि त्याचं संरक्षण करणं असे या प्रोजेक्टचे ऑब्जेक्टिव्स आहेत.
1: बापरे, मला तर ऐकूनच झाप लागली.
0: काहीही बोलू नकोस हा, तुम्ही सुद्धा सी एस आर मध्ये काम करत असालच ना.
2: सगळं माहिती आहे का त्याला, तुझी मजा घेतोय तो, दुसरं काय.
1: पण मग हे सगळं तू मगाशी म्हणजे सुखदायाच्या अगोदर मला का नाही सांगितलंस घरे. वा
2: असू दे रे रोहित, आत्ता कळलंय ना तुला ती काय करत होती ते, मग झालं.
1: नाही नाही नाही, पण तरी तरी तरी
2: किती प्रश्न विचारशील, शांत राहा जरा आणि मलाही थोडं शांतपणे बसू दे.
0: हो ना, काहीतरी खुसपट काढत बसतो नुसता. बरं मला एक सांग जरा, मी खोलीत येत असताना तुमच्या तोंडी ते आय जस्ट लव एवढं वाक्य ऐकलं, मी तुमच्या राजाराणीच्या मध्ये तर आले नाही ना.
1: नाही म्हणजे मी राजा आहे इथवर बरोबर आहे, पण ही राणी
2: काय काय काय म्हणायचंय काय तुला, आणि मी कोण आहे तुझ्या मते.
1: तू तू अगं तू ना, तू तर महाराणी, माझ्या दिलाशी राणी.
2: वा वा वा,
0: तुमचे जरा नाटकातले संवाद म्हणून झाले असले तर मला कोणी सांगेल का की कोण कोणाला लव करत होत.
1: सांग सांगेल.
2: अगं रोहित साठी ताडगोळे आणणार होते पण ते मिळाले नाहीत, मग जांभळं आणली.
1: हाय दुर्दैव. पण दुर्दैव कशाला, ताडगोळा न सही मेरा दुसरा प्यार जांभूळ तो मिला.
0: ते जाऊ द्या बरं, पण इथे हा ग्लास कसला दिसतोय.
1: अगं
0: म्हणजे त्या तळाशी बसलेली लिंबाची एक बी त्या पेयाची साक्ष देते.
2: अगदी खरंच आहे, मी उन्हाची आले ना म्हणून रोहितने मला मस्त थंडगार लिंबू सरबत स्वतः करून दिलंय.
1: छान छान, आता येणार ऑर्डर येणार. और एक ग्लास सरबत लाव, मला कल्पना होतीच आणि म्हणून मी चांगलं अगदी गंजभर सरबत करून फ्रीज मध्ये ठेवलंय. थांबा, देतो रेवाबाई आपल्याला सुद्धा.
0: अशा तापत्या उन्हात सरबताची मजा काही वेगळीच नाही का ग सुखदा.
1: हो सरबत बनवणारा आणून देणारा मी आणि मजा येते की नाही सुखदा सांगणार. जमाना आलाय.
2: रोहित तुला आठवतं का रे, आपण बांधवगडला जंगल सफारीला जाऊन अशाच कडक उन्हात रेस्ट हाऊस मध्ये परतलो होतो.
1: आणि तेव्हा तिथला तो मुलगा आधी आपल्याला कोलन वॉटरचे गारेगार टिश्यू द्यायचा, चेहरा मान हात पुसायला. काय स्वर्ग सुख वाटायचं ग त्या क्षणी ते.
0: आणि मग आवळ्याचं किंवा वाळ्याचं थंडगार सरबत हवं तेवढं प्या. ऐक, शरीर आणि आत्मा दोन्ही थंड आणि तृप्त होऊन जायचे.
2: रेवा, आपला बंडू मामा शेतात जाण्यापूर्वी टोपीच्या कांदा ठेवायचा, आठवत आहे ना.
0: हो ना, आणि तुमचे आबा खास उन्हासाठी तलम सुती शुभ्र पांढऱ्या बंडे आणायचे.
1: खर तर आबा अगदी नियमित व्यायाम करणारे, 70व्या वर्षी सुद्धा सूर्यनमस्कार घालणारे. पण ते म्हणायचे उन्हाळ्यात व्यायाम सुद्धा कमी करायला हवा आणि केलाच तर उन्ह सरल्यानंतर हलका व्यायाम करायला हवा.
0: तू हलका व्यायाम म्हणालस ना, तसा आमच्या आईचा शब्द प्रयोग आहे, हलका आहार.
2: खरंच किती योग्य शब्द प्रयोग आहे तो. हलका आहार म्हणजे पचायला हलका, पोटाला त्रास देणार नाही अशा प्रकारचा आहार.
0: आई म्हणते उन्हाळ्यात पाणी भरपूर प्या. ती तर रात्री झोपण्यापूर्वी धणे जिरे पाण्यात भिजत घालून ठेवते आणि त्याचं पाणी दिवसभर थोडं थोडं पिते आणि आम्हाला सुद्धा तेच पाणी प्यायला सांगते.
1: किती मस्त, हे पाणी अक्षरशः सरबतासारखं लागतं आणि तेही थंड पाण्यात असेल तर आ हा हा हा मजाच.
2: आपल्या आधीची पिढी प्रत्येक ऋतूचा विचार करून त्याप्रमाणे आहार विहार आणि सगळ्याच एकूण गोष्टींचं नियोजन करायचे नाही का.
0: अगं सुखदा, आपल्या शेजारच्या बंगल्यात डॉक्टर जोग राहायचे माहितीयेत. त्यांच्या कुटुंबात सगळेच आयुर्वेदिक डॉक्टर, त्यामुळे त्यांच्याशी सहज म्हणून मारलेल्या गप्पांमध्ये सुद्धा केवढी छान माहिती मिळायची आठवतीये.
2: चांगलंच आठवते मला. त्यांच्या बोलण्यात एका मुख्य सूत्राचा नेहमी उल्लेख असायचा.
0: ते म्हणायचे आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूमध्ये शरीरातील वात पित्त आणि कफदोष संतुलित ठेवण्यासाठी विशिष्ट आहाराचं पालन करणं आवश्यक आहे.
1: म्हणजे थंडीमध्ये उष्ण पदार्थ, उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खावेत. इंग्रजीमध्ये म्हणे ना, यू आर व्हॉट यू ईट.
2: खावेत नव्हे, त्यांचा शब्द होता सेवन करावं.
1: सेवन करावे.
2: आयुर्वेदानुसार आहार म्हणजे महाभैषज, म्हणजे सर्वोत्तम औषध मानलं जातं असं ते सांगायचे.
0: अगं पण प्रत्येक वेळी उष्ण पदार्थ उष्ण म्हणजे गरम कसा मिळणार ग.
2: अगं उष्ण म्हणजे हाताला चटका बसेल असा गरम नव्हे, तर ज्यांचा शरीरावर होणारा परिणाम हा उष्णता वाढवणारा असतो असे पदार्थ, म्हणजेच गरम मसाले, सुकामेवा, डाळी, आलं, लसूण.
1: आणि थंड म्हणजे फ्रीज मधले नव्हे, शरीराला थंडावा देणारे, उदाहरणार्थ ताक, पुदिना, काकडी, सरबत, सातू वगैरे.
0: नुसती नावं ऐकली तरी खावं आणि प्यावं वाटू लागलंय. ताक, पुदिना, काकडी, आहा.

0: रेवा रेवा, ताक म्हणजे मसाला ताक नाही बरं, घरी विरजण लावून केलेल्या दह्याच ताक.
1: हा आणि ते सुद्धा गोड दह्याच, लाकडी रवीने घुसळलेलं. घुसळताना 100 अंक मोजून केलेलं प्लेन ताक, चिमूटभर सैंधव घातलेलं असं ताक हे आरोग्याला उत्तम. रेफरन्स ते आपले वैद्यबुवा.
0: ताक हे नैसर्गिक प्रोबायोटिक आणि पाचक अमृत आहे, जे पचन सुधारतं, शरीराला थंडावा देतं आणि रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढवतं.
1: त्याच्यात कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन B12 हे सगळं भरपूर असतं, जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
0: कळलं का?
2: पुरेपुरे तुमचं तक्रम पुराण. आज आहार आणि आरोग्याविषयीचा ओव्हरडोज झालाय मला. आता शाळा संपली असेल तर खाऊ तरी द्या या लेकराला काहीतरी, तो पण चांगला पोटभरीचा बरं का.
1: देते देते पोटभरीचा, पण आहार मात्र हलकाच.
0: बाय द वे रेवा, हलका आहार म्हणजे वेफर्स किंवा केक नव्हे बरं का.
2: जिजू तेवढं माहिती आहे बरं का मला.
1: चला फक्त रेवासाठी नाही तर सगळ्यांसाठीच खाऊ आणलाय.
0: अरे वा,
1: हे बघा छान कलिंगड आणि डाळिंब. कलिंगड कापून गार करते आणि रोहित तू जरा डाळिंब तेवढं सोलून दे. आणि रेवा तू.
2: मी ही फळं खाण्याचं पवित्र कर्म करते. नवे नवे मी या पवित्र अन्नाचं सेवन करते.
0: वा वा वा वा, जिजू आणि ताई बिचारे राबत आहेत आणि ही मात्र.
1: रोहित तपरे अपुरे झालं. चला शांतपणे खाऊ दे तिला.
2: तूच ग, तूच सुखदा, तूच माझी खरी ताई. वेड्या बहिणीची वेडी ही माया, जिजूला नाही सालीची दया
0: माया.
1: त्याच्याशी बोलण्यात वेळ घालवू नको बाया. माझी वेडा बाई नुसती.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते चेतना झांजे, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे.

0: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत उद्योग मंत्र वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. आपलं घर हे निवारा सुरक्षितता तर देतच, पण त्याही पलीकडे आपल्या भावना त्या घराशी जोडलेल्या असतात आणि म्हणूनच ते आपल्याला आपलंसं वाटतं. जगात कुठेही कितीही सुखसुविधा मिळत असल्या तरी कधी एकदा आपल्या घरी परत येतो असं आपल्याला होतं. आपलं स्वतःचं घर हे सर्वात हक्काचं, उबदार, प्रसन्नता देणारं, आपल्या स्वप्नांच्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी बळ देणारं असं ठिकाण असतं. अहो, घरच का, आपण काम करतो ते ऑफिस, कारखाना, इथल्या वास्तूशीसुद्धा आपलं नातं जडतं. याशिवाय आपण राहतो त्या परिसरामध्ये, त्या शहरामध्ये ऐतिहासिक वास्तू असल्या तर त्या पाहूनही आपल्या मनात अभिमान दाटून येतो. या वास्तू उभारण्यापूर्वी नगररचनाकार, वास्तुविशारद, अभियंता ते अगदी सर्वसामान्य मजुरापर्यंत अनेक व्यक्ती राबत असतात. वास्तू निर्मिती आणि संवर्धन या क्षेत्रामध्ये गेली 15 वर्ष कार्यरत असलेली युवा वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर हिला आज आपण आमंत्रित केलंय. ग्रीष्मा, नमस्कार.
1: नमस्कार.
0: आणि ती आज आपल्याला तिचे या क्षेत्रातले अनुभव सांगणार आहे. वास्तू संवर्धन हा एक वेगळा विषय आहे, तर त्याविषयीही जाणून घ्यायला आवडेल. तर मुळात वास्तू निर्मिती आणि संवर्धन या क्षेत्राची निवड कशी केली?
1: लहानपणापासूनच मला डॉक्टर बनणं किंवा इंजिनियर बनणं एवढा कल नव्हता, त्यामुळे अभ्यास खूप केलाय असं वगैरे पण नव्हतंच, पण ड्रॉइंगची आवड होती, काहीतरी बनवायची इच्छा असायची कायम.
0: हा हा.
1: आणि क्रिएटिव्हिटीकडे विचार सगळ्यांपेक्षा वेगळे वाटायचे घरातल्यांमध्ये, त्यामुळे मला जसे कपडे आवडायचे तसे माझ्या बहिणीला आवडायचे नाहीत. सगळ्यांची चॉईस कायम वेगळीच पडायची माझी, त्यामुळे मला असं थोडंसं वेगळंच वाटायचं की मी काहीतरी वेगळा विचार करते की काय. आणि मग हळूहळू त्याच्यातनं सॉफ्टवेअर शिकत गेले थोडे बहुत, कम्प्युटर इंट्रोड्यूस झाला. 10वी 12वीतच मी ऑलरेडी कम्प्युटर शिकायला सुरुवात केलेली, ज्याच्याने मला अॅनिमेशनकडे थोडंसं कल जास्त होता. सो अॅनिमेशनमध्ये फोटोशॉप वगैरे असे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स लागतात, पण तेव्हा अॅनिमेशन हे डिग्री नव्हती मिळत
0: बर,
1: आणि तेव्हा एवढं प्रचलित पण नव्हतं की आई वडील म्हणतील की जा डिग्री नाहीये पण करिअर कर म्हणून. त्यामुळे मग दुसरी फील्ड ही एक ऐकून माहिती होती मित्रमैत्रिणींमध्ये की आर्किटेक्चर करावं.
0: घरातलं कोणी नव्हते?
1: नाही, कोणीच नाहीये घरात माझ्या. आणि माझा काका एक सिव्हिल इंजिनियर होता, पण त्याचा आर्किटेक्चरशी परत काही संबंधच नाहीये. तर मग तो विचार करून मी एक्झाम दिली मैत्रिणींबरोबर 12वीत. मग सीईटी काही दुसरी दिली नव्हती, इंजिनिअरिंगची मेडिकलची काहीच दिली नव्हती, फक्त ही एक आर्किटेक्चरची दिली. चांगले मार्क मिळाले आणि ऍडमिशन खूप चांगल्या कॉलेजमध्ये झाली माझी, त्यामुळे मग मी कंटिन्यू केलं.
0: अच्छा.
1: केल्यानंतर मला त्याचा जो फायदा झाला तो जास्त इम्पॅक्टफुल होता.
0: अच्छा. शिक्षण मुंबईमध्ये?
1: मुंबई कमला रहेजा म्हणून एक कॉलेज आहे, इंडियामधलं वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे, टॉप 5 मध्ये येतं ते. तर तिकडे केलंय मी माझं आर्किटेक्चर.
0: अच्छा.
1: आणि मग तिकडे माझे मला विचार कळायला लागले, जे मला आधी वाटायचं की माझे वेगळे विचार आहेत, पण ते काय वेगळे पण आहे आपल्यामध्ये हे तिकडे मला जाऊन कळलं.
0: अच्छा.
1: सो ते मला खूप महत्वाचं टप्पा होता माझ्या आयुष्यातला, 5 वर्ष
0: शोध लागला असं म्हणतात
1: अगदी.
0: आणि मास्टर्स पण तिथूनच केलं?
1: हो, मी मास्टर्स पण पहिले होती इच्छा बाहेर जाऊन करायची, पण लग्नानंतर जे माझं सासर आहे ते पण 40 वर्ष आमची स्वतःची प्रॅक्टिस आहे माझ्या सासऱ्यांची, तर त्यांना जॉईन केल्यावरती असं वाटलं की इथेच प्रॅक्टिस करायची आहे, तर आपलं परिसर आणि आपलं शहर हे कसं वर्क करतं ते जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे देन की बाहेर जाऊन शिकून येऊन. कारण खूप जणांना बघितलं जे बाहेर जाऊन शिकतात पण परत इंडियात आल्यावर त्यांना तेवढं प्रोफाईल मिळत नाही, कारण त्यांचं नॉलेज त्या देशाशी लिमिटेड राहतं.
0: बरोबर. आणि प्रत्येक देशामधल्या वास्तूंच्या रचना ह्या त्या त्या देशातल्या संस्कृतीशी सुद्धा
1: संस्कृतीशी जोडलेल्या आहेत, प्लस तिकडचे रूल्स आणि रेग्युलेशन हा महत्वाचा भाग होतो. जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. एक बिल्डिंग आल्यावर तिकडे 100 लोकांचं फुटफॉल वाढतो, रोडवरती ट्रॅफिक वाढतं, चहाच्या टपऱ्या येतात आजूबाजूला, हा सगळा एकंदरीत इम्पॅक्ट होत असतो. सो हा
0: त्याचाही विचार करावा लागतो.
1: सराउंडिंग, माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, इथपासून विचार करायचा असतो खरं.
0: अच्छा.
1: त्यामुळे
0: हे ऐकायला खरंच छान वाटतंय, पण मुंबईत तर

0: आपण इतक्या दाटीवाटीने इमारती पाहतो
1: तर लँड रेट वाढल्याचा प्रॉब्लेम आहे. मुंबईला लोकांनी इतकं ग्लॉरीफाय करून ठेवलंय की मुंबई म्हणजे स्वप्न नगरी वगैरे, त्यामुळे सगळ्यांना मुंबई द्यायचं आहे आणि मग लँडचं आहे एवढी
0: जमीन तेवढीच आहे,
1: वाढू नाही शकत अजून, तर त्याच्यातच लोक वाढवत चाललेत.
0: तुमचा स्वतःचा फॅमिली बिझनेस, कुटुंबाचा व्यवसाय आहे आणि त्यामध्येच आपण जायचं आहे म्हटल्यानंतर सोपं असेल ना तुलनेने?
1: आम्ही या क्षेत्रात गेले 40 वर्ष आहोत. आमच्या कंपनीचं नाव आहे नंदापूरकर असोसिएट्स आणि आम्ही गेले 40 वर्ष आर्किटेक्चर आणि इंटिरियर आणि अर्बन प्रॅक्टिस करत आहोत. सोपं होतं पण एकत्र काम करणं विथ फॅमिली थोडासा फरक पडतो, कारण तुम्ही 24 तास एकत्र असता आणि नंतर एका पॉइंटला कंटाळा पण येतो एकमेकांचा.
0: जी माणसं घरात तीच पुन्हा ऑफिसमध्ये,
1: म्हणजे मला मूल होण्याआधीपर्यंत तर आम्ही फक्त कामच करायचो, घरी जाऊन पण काम, ऑफिसला पण काम, असंच व्हायचं. पण त्याच्यानंतर थोडं थोडं बदललं. आता आम्ही सध्याचं जनरेशन पण वेगळं झालंय, त्यांना पण वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ बॅलन्स हवाय, तर आम्ही पण हळूहळू तो सुरू केलाय आता बघूया.
0: बरोबर. करिअर करण्यासाठी स्वतःला एस्टॅब्लिश करणं, सिद्ध करणं हे तुलनेने सोपं गेलं का?
1: बॅकग्राऊंड वाईज कॉन्टॅक्ट मिळायला पटकन सोपं होतं, पण इथे थोडासा असं होता की आमची जुनी प्रॅक्टिस थोडी वेगळ्या पद्धतीची होती. म्हणजे मी आणि माझा नवरा, तो पण आर्किटेक्ट आहे, तो अर्बन डिझायनर आहे.
0: अच्छा.
1: आणि मी अर्बन कॉन्झर्वेशनिस्ट आहे. तर आम्ही मास्टर्स पण एकत्रच केलंय.
0: बरं.
1: तर आमची थोडं विचाराची पद्धत किंवा काम करण्याची पद्धत ही थोडी डिझाईन ओरिएंटेड आहे. म्हणजे आम्हाला डिझाईन्स करायला आवडतात, आम्हाला नवीन, दररोज नवीन काहीतरी क्रिएट करू का आपण, हा जो एक वेगळा आनंद आहे ना तो अनुभवायला खूप आवडतो.
0: म्हणजे नुसत्या इमारती बांधायच्या नाही,
1: म्हणजे आमची फिलॉसॉफी पण त्यामुळे आम्ही असंच म्हणतो की आम्ही नुसते बिल्डिंग नाही बांधत आहोत. एक सोपे गोष्ट आहे की एक डॉक्टर आपल्याला आजार झाला की आपण डॉक्टरकडे जातो, पण वास्तू ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला आजारी पडूच देऊ शकत नाही.
0: बर.
1: इतकं सुंदर तुम्ही त्याला बनवू शकता आणि वास्तुशास्त्र अशा ज्या आपल्या जुन्या गोष्टी आहेत, जे आपल्याला हेरिटेज म्हणतो आम्ही, आता कल्चरल हेरिटेज म्हणतो त्याला, तर त्या गोष्टींचा आपण जर वापर केला खरोखर
0: आणि त्याच्याकडे डोळस वैज्ञानिक दृष्टी असायला हवी का,
1: असं वाटतं की या लेवलवरती जर सिटीज डिझाईन झाल्या, ट्रॅफिक मुंबईचा, या गोष्टी आमच्या लेवलवर आम्ही सॉल्व्ह करू शकतो जर चांगले आर्किटेक्ट्स आणि अर्बन प्लॅनर्स म्हणा, डिझायनर्स म्हणा, हे जर गव्हर्नमेंट लेवलला किंवा अशा गोष्टीवरती काम करायला असतील तर हे प्रॉब्लेम्स, हे इश्यूज टॅकल करता येऊ शकतात सोप्या पद्धतीने.
0: म्हणजे नगररचना आणि वास्तुरचना या दोन्ही अतिशय महत्वाच्या आहेत. बरं, पण मग अनुभवासाठी उमेदवारी ही सुद्धा तुमच्या स्वतःच्या व्यवसायात केली की कसं?
1: मी केलंय काम आधी, एक दोन जागी करून बघितलं प्रयत्न आणि मग इथे या स्वतःच्या ऑफिसमध्ये जॉईन केलं.
0: बर.
1: जेव्हा मी आधी काम करत होते तिकडे मला लक्षात आलं की मला संवर्धन हा विषय जास्त आवडतोय, कारण एक तुम्हाला काळा किल्ला म्हणून माहिती असेल, धारावीमध्ये एक छोटासा किल्ला आहे, तिकडे आम्ही साईटवरती गेल्यावरती आम्हाला लक्षात आलं की एक एवढी छोटीशी वास्तू आहे पण ती लोकांनी ज्या पद्धतीने त्याला वापर करायला सुरुवात केलाय ते एक वेगळंच हे आहे की प्रोटेक्शन आहे त्याला, ASI मॉन्युमेंट आहे, सगळं आहे. सो कम्युनिटी आजूबाजूची ही या हेरिटेज बरोबर म्हणा किंवा या जुन्या वास्तू आहेत ज्या त्यांच्या बरोबर वाढतायत, सो त्यांना त्याच्याबद्दल एक आपुलकी असते, आपलेपणा असतो आणि त्यांनी स्वतःबरोबर ते वास्तूला पण वाढताना बघितले, एज होताना बघितले. स्टोन असतो तो स्वतःचा पण लेअर सोडत जातो एक एक, किंवा त्याला एक पटीना म्हणून आम्ही टर्म वापरतो, त्याला एक कलर चढतो, त्याच्यावर
0: थर येतो,
1: त्याचे रंग बदलतात ओव्हर द इयर्स. सो ह्या गोष्टी त्या लोकांनी तिकडच्या ऑब्झर्व केलेल्या असतात आणि त्यामुळे हे खूप महत्वाचं फील्ड वाटलं मला की ह्या गोष्टी लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. हे नकळत होतंय त्यांच्याकडनं, त्यांना काही त्याचा, कारण ही फील्डच त्यांच्यासाठी नवीन आहे, जास्त नॉलेज नाहीये,
0: त्याविषयी जागृती करणं हे सुद्धा घडू शकतं
1: आणि लोकांनीच कन्झर्वेशन केलेलं जास्त बेटर आहे कारण ते त्यांच्या पद्धतीने करू शकतात.
0: बरोबर. ग्रीष्मा, तुझे काही महत्वाचे असे वास्तू संवर्धनाचे प्रकल्प, त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: सध्या आम्ही बघायला गेलं तर CST स्टेशन जे आपलं आहे
0: छत्रपती शिवाजी महाराष्ट्र,
1: येस, तर त्याचं आता सध्या काम चालू आहे, तुम्ही येता जाता बघू शकता. आता आम्ही डोम वरती काम करतोय, तिकडे काम करताना वरती चढणं तिथपासून सुरुवात आहे. सरळ बिल्डिंग, नवीन बिल्डिंग वरती चढणं खूप सोपं असतं, लिफ्ट लावलेली असते, स्कॅफोल्डिंग असतं व्यवस्थित, पण ह्या ज्या वास्तू आहेत त्या काळात बनलेल्या तेव्हा

0: ते डोमचे आकार, तो डोम असा सरळ पण नाहीये की तो अर्धा सरळ आहे आणि मग टर्न पण होतो, त्याला 8 बाजू आहेत. सो प्रत्येक बाजूला जाऊन चेक करणं की तिकडचा दगड किती खराब झालाय, काय झालाय, कुठे क्रॅक्स आहेत, ह्या गोष्टी चेक करायच्या वरती जाऊन त्या कामगारांनी जाऊन काम करायचं, ते स्टॅच्यूच्या वरती चढायचं त्याला रिपेअर करायला, हे सगळं खूप मॅजिकल आहे म्हणजे. आणि तसे क्राफ्ट्समॅनशिप मिळवणं या काळात हा एक खूप मोठा सध्याचा येणारा आम्हाला अडचण वाटतीये की
1: म्हणजे ते कौशल्य असायला हवं.
0: येस, कारण आता ती क्राफ्ट्समॅनशिप म्हणले तर नवीन मटेरियल आल्यामुळे मार्केटमध्ये जसं फास्ट फॅशन आली आहे की दर 15 दिवसांनी लोक कपडे चेंज करतात, डिझाईन्स चेंज करतात, प्रत्येक सीझनला नवीन कपडा येतो, तसं इंटिरियरमध्ये पण हल्ली व्हायला लागलंय. दर 5 वर्षांनी लोकांना स्वतःचं घराचं हे बदलायचं असतं, रिनोव्हेट करायचं असतं. पण ही जी जुनी मटेरियल्स आहे जी नॅचरली आपल्याला मिळाली आहेत ती आपल्या डीएनए मध्ये आहेत, ती आपल्याला समजतात माणसाला की हे लाकूड आहे. मला ह्याच्यावर खूप सोपं हे होतं की मी माझ्या बाबांना घरात बघितलंय एखादं गोष्ट रिपेअर करताना, पण आजकाल आपण नाही करत पटकन रिपेअर, कारण आपल्याला ते मटेरियलच माहीत नसतं. जुन्या लाकडाचं असायचं, स्क्रू लावता यायचा पटकन. आताच्या प्लायमध्ये किंवा वेगवेगळ्या मटेरियल्सवर आपली तेवढी मैत्रीच नाहीये, कारण आज मैत्री कराल तर 5 वर्षांनी ते मटेरियल गेलेलं पण असेल मार्केटमध्ये, त्यामुळे खूप एक अनोळखीपणा पण आहे थोडासा नवीन मटेरियल्स बरोबर.
1: आणि जुनं जे आहे तो ठेवा आहे अक्षरशः, वर्षानुवर्ष टिकून राहिलंय.
0: हो,
1: तर ते राखणं हे खूप महत्वाचं आहे.
0: आणि त्याच्यासाठीच हे कारागीर पण खूप महत्वाचे आहेत, कारण ह्यांच्या पिढ्यान पिढ्या हे काम करत आली आहेत. त्यांना जर नाही जपलं आपण तर हे आर्ट आणि हे क्राफ्ट नष्ट होऊन जाईल, मग पुढे कधी मिळणारच नाहीत काम करायला. त्यामुळे हेरिटेज वाचवण्याचा हा पण एक असला पाहिजे मोटिव्ह की हे क्राफ्ट्समन हे लोकांना पण
1: कौशल्य,
0: त्यांना पण इकॉनॉमी मिळाली पाहिजे थ्रू ह्या कामाने.
1: बरोबर, त्यांना रोजगार मिळत राहिला तर ते त्या प्रकारचं काम करत राहतील.
0: करेक्ट.
1: आणखी काही प्रकल्पांविषयी,
0: एक आपण महाबळेश्वर क्लब म्हणून एक आहे, ते जास्त करून इंटिरियर एक्सटिरियर लँडस्केप सगळा मिळून आहे. नंतर लोणावळ्याला पण आपण एक म्युझियम करतोय, जे ट्रेन्स गलीज असतात म्हणतात त्यांना, जुन्या ट्रेन्स त्यांच्यासाठी म्युझियम डिझाईन करतोय.
1: अरे वा,
0: ते खूप इंटरेस्टिंग प्रपोजल असणार आहे. त्याला यायला एक साधारण 6-7 महिने जातील अजून. ते पण करताना आम्हाला चॅलेंजेस म्हणायला गेलं तर ट्रेन्स आहेत जुन्या, त्या जेव्हा आपण एवढ्या पब्लिक समोर ओपनली आणतो, हजार्ड्स असतात, पाऊस खूप आला, वरतून काही पडलं झाडावरून वगैरे वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करायला लागतो आणि त्याप्रमाणे डिझाईन्स करायला लागतात, त्याप्रमाणे मॅनेजमेंट टुरिस्ट कसा फिरणार आहे आतमध्ये इथपासून, मग त्याच्यासाठी सायनेजेस वेगवेगळे लागतात, ब्लाइंड पर्सन शुड बी एबल टू, म्हणजे त्याला पण फिरता पाहिजे
1: आणि वास्तू
0: त्याला ऐकू गेलं पाहिजे सगळंच ओव्हरऑल.
1: बरोबर.
0: सो अशा गोष्टी पण डिझाईन करताना बघाव्या लागतात, विचार करावे लागतात.
1: नवीन बांधकाम एखाद्या इमारतीचं आणि जतन संवर्धन एखाद्या वास्तूचं करणं, तर याच्यामागे दृष्टिकोनातला फरक हा काय असतो?
0: दृष्टिकोन असा फरक असू नये असं माझं मत आहे दोन्ही गोष्टी करताना, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण आज आपल्याला ज्या 100 वर्षापूर्वी इंग्रजांनी बनवून ठेवलेल्या वास्तू, त्याच आपल्याला असं एकदम कुतूहल वाटतं, आश्चर्यचकित करणाऱ्या वास्तू बघितल्या तर त्याच आहेत. त्याच्यानंतर खूप आर्किटेक्ट्सने काम केलंय, खूप लोकांनी नॉन आर्किटेक्ट्सने पण काम केलंय, पण त्या बिल्डिंग्स बद्दल आज आपल्याला असं आहे का आश्चर्य किंवा कौतुक? का नाहीये, कारण इंग्रजांची मे बी इच्छा होती की त्यांनी अजून राज्य करावं 100 वर्ष नाही, त्यांना टिकवण्याचं होतं की इथे बिल्डिंग ज्या आम्ही बांधू त्या खूप वर्ष टिकतील, तेवढे वर्ष आम्हाला राज्य करता येईल. आणि आज आपण तो विचाराने पण वास्तू बांधतोय का? जो आपला परंपरा आहे आपली की पहिल्या पिढीने दुसऱ्या पिढीला काहीतरी द्यावं, या जर दृष्टिकोनाने वास्तू बांधल्या गेल्या तर मला वाटतंय की पुढच्या जनरेशनकडे पण काहीतरी हेरिटेज असं
1: राहील.
0: नाहीतर 100 वर्ष जुनी हीच वस्तू फक्त हेरिटेज म्हणायला जर गेलो तर त्याच्यात काही कौतुक उरणार नाही. नवीन गोष्टींना पण हेरिटेज कसं म्हणता येईल?
1: बरोबर,
0: तो पण विचार केला पाहिजे.
1: या क्षेत्रामध्ये आणि तुमच्या फर्म मध्ये नव्याने तू ज्या वेळेला आलीस ग्रीष्मा, तर त्यावेळेला अशा काही नवीन कल्पना मांडणं किंवा काही सूचना करणं याचं स्वागत होत होतं का? काही समजावून देताना काही वेळेला संघर्ष म्हण किंवा काही काळ जावा लागला असं घडलं का कधी?
0: हो हो, प्रत्येक कंपनीत हा होतो. जेव्हा जुनी जनरेशन जात

0: लागते आणि नवीन जनरेशन येते तेव्हा त्या दोघांना एकत्र काम करण्यासाठी. कारण जुन्या आता आमच्या फील्डमध्ये असं झालं की ते जुन्या जनरेशनने फक्त पेपरवर काम केलंय, आता आम्ही कम्प्युटर वापरायला लागलोय. पहिले ड्रॉइंग सगळे मोठे मोठे हातांनी काढलेले असायचे, त्यामुळे हार्डवर्क खूप असायचं खूप. आणि जर आता आपल्या जनरेशनने ठरवलं की मी एवढेच आवर्स काम करणार आहे आणि तेवढ्या तासात माझं काम होणार आहे, तर हे पचनी पडायलाच पहिली वेळ लागतो जुन्या जनरेशनला. तर किती वेळ काम करणं आणि खूप काम केलं म्हणजे खूप वेळ काम केलं, असं जी परिभाषा आहे त्या सगळ्या बदलायला वेळ लागला. कम्प्युटर वरनं प्रिंट्स काढून प्रिंट्स वरती काम करणं किंवा आता आम्हाला प्रिंट काढावीच लागत नाही अशा गोष्टींना पण समजवायला वेळ लागतो.
1: बरं, मुंबईमध्ये विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये अनेक वास्तू आहेत की ज्यांच्या खरोखरच संवर्धनासाठी म्हणजे वारसा वास्तू आपण ज्यांना म्हणतो हेरिटेज साईट्स अशा अनेक आहेत, तर त्याच्यामधल्या काही टाटा मेमोरियल हॉस्पिटल असेल किंवा हाफकिन बंगलो वगैरे याचं देखील काम तुम्ही काही प्रमाणात केलं होतं ना?
0: टाटाचं हॉस्पिटल नवीन येतंय जे हाफकिनच्या लँडवर येतंय.
1: अच्छा.
0: जी की एक म्हणजे आता टाटाचं कॅन्सरचं काम आपण माहितीच आहे सगळ्या वर्ल्डमध्ये माहिती आहे आणि तुम्ही सिच्युएशन बघितली पण असेल किती पेशंट्स मुंबईत येत आहेत फॉर ट्रीटमेंट, तर त्या मानाने म्हणून गव्हर्नमेंटने त्यांना ही लँड अलॉट केली आहे हाफकिनची. त्याच्यावर ते नवीन एक हॉस्पिटल येते कॅन्सरचं, ते आपण आर्किटेक्ट म्हणून काम करतोय.
1: बरं,
0: तर त्याच्यात कॉन्झर्वेशनचा पार्ट म्हणजे तिथे आम्हाला मूर्ती मिळाली आहे जी ASI मॉन्युमेंट मध्ये येतं, आर्कियोलॉजी सर्वे ऑफ इंडिया म्हणजे ASI. तर त्यांची हे डिपार्टमेंट आहे बेसिकली, आपले सगळे जे वास्तू आहेत किल्ले आहेत हे या बॉडीच्या अंडर येतात,
1: त्याचं संरक्षण
0: करणं आणि त्याच्यासाठी फंड्स फ्लोट करणं एव्हरीथिंग हे सगळं त्यांच्या अंडर असतं. असे स्टेट आर्कियोलॉजी पण एक असतं, हे सेंट्रल झालं स्टेट असतं. आणि आपल्या मुंबईचं बघायला गेलं तर MHCC म्हणून मुंबई हेरिटेज कमिटी असं एक बोर्ड
1: संस्था आहे,
0: संस्था आहे. तर आम्हाला कुठलेही बिल्डिंगचं काही कॉन्झर्वेशन करायचं असेल तर आम्हाला यांच्याकडनं परमिशन लागतात, NOC लागते, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतं. सो त्याच्यासाठी म्हणजे हे आम्हाला गाईड करतात इन अ वे की कसं केलं पाहिजे. याच्यात खूप एक्सपर्ट्स असतात त्या कमिटीवरती बसलेले, ते आम्हाला गाईड करतात की तुम्ही असं करा असं करा, हे तुम्ही कसं करता हे आम्हाला सांगा. सो त्याच्यासाठी हे गायडन्स म्हणून आहेत सोबत.
1: अच्छा, हे खूप वेगळ्या प्रकारचं काम आहे नाही का? म्हणजे मगाशी तू म्हणालीस की जसं त्या डोमवरती चढून त्याचं संवर्धन करणं, त्याचे सगळे कोण नीट पाहून त्या त्या ठिकाणची डिझाईन कशी आहेत ती पुन्हा सुरक्षित करणं, या प्रकारचं काम हे आव्हानात्मक आहेच हे कला कौशल्य असणं. पण याच बरोबरीने आणखी काय काय आव्हानं या ऐतिहासिक वास्तूंच्या जतनाच्या बाबतीत जाणवतात?
0: खूप मोठा हे आहे जो की डेटा अवेलेबल नाही आहे बऱ्याच गोष्टींचा. आम्हाला याचे ड्रॉइंग शोधणं किंवा ह्याच्यावरती माहिती मिळवणं ही खूप वेगवेगळे डिपार्टमेंट्स इन्वॉल्ड असल्यामुळे पण फरक पडतो की कुठे कधी स्टेट आर्कियोलॉजी इन्वॉल्ड असते, कुठे कुठे अजून वेगवेगळ्या बॉडीज इन्वॉल्ड असतात, बोर्ड्स असतात जे स्वतःची, किंवा प्रायव्हेट लँड असेल तर त्यांचं स्वतःचं रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. आता रेल्वेचं आहे तर रेल्वेचे स्वतःचे हेरिटेजचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. सो डेटा कलेक्ट करणं सगळ्यांकडनं हा एक खूप मोठा टास्क होतो पहिला. आणि दुसरं म्हणजे मटेरियल्स अचानक शोधताना कळतं की अरे इथपर्यंत पोचलोय आणि आता इथे नवीनच काहीतरी प्रॉब्लेम आढळलाय. आपण जेव्हा वास्तू स्वच्छ करायला सुरुवात करतो त्याच्यात अनसीन गोष्टी खूप असतात, म्हणजे मे बी तो लेअर आता दगडाने भरलेला आहे पण तो काढल्यावरती अचानक कळतं की अरे इथे खूप मोठं क्रॅक आहे. आणि आता वरती चढल्यावरती लक्षात येतं की आता ह्याला ट्रीट पण करायचंय, मग परत त्याची तयारी खाली करायची, असं ह्या सगळ्या गोष्टी सरप्राईजेस खूप असतात. तर तो पण एक म्हणजे इंटरेस्टिंग आहे पण चॅलेंजिंग पण आहे, कारण अचानक वाटू शकते की त्यासाठी कोणतीही स्पेशलाइज्ड क्राफ्ट्समॅनशिप लागू शकते किंवा कोणीतरी स्पेशलाइज्ड कन्सल्टंट लागू शकतो हे काम करायला, तर तेव्हा मग थोडंसं हे होतं. मी म्हणलं तसं की क्राफ्टसन्स मिळणं पण एक खूप मोठा प्रॉब्लेम व्हायला लागला हळूहळू, कारण जर हे मटेरियलच वापरले जात नाही तर ते लोक पण ह्या फील्डमध्ये का कामं करतील ना, त्यांना पण दुसरी फील्ड शोधायलाच लागते.
1: बरोबर, हे सगळं टीमवर्क सुद्धा आहे नाही का फार मोठं?
0: हो,
1: म्हणजे नुसतंच तुम्ही डिझाईन करून दिलीत आणि झालं असं
0: नाही, खूप मोठं टीमवर्क आहे. आपल्याला खूप लोकांकडनं, आता एशियाटिक लायब्ररी पण आम्ही वापरतो बुक्स आणि ह्याच्यासाठी रिसर्च करायला, तर तिक

0: पण खूप इंटरेस्टिंग ह्याच्यात या बिल्डिंगचं बोलायला गेलो तर आपण आणखीन एक वेगळा हे पण येऊ शकतो भाग, कारण ह्याच्यात स्टेन ग्लास जो आहे तो इतका मोठा पार्ट आहे. आत्ता मुंबईत खूप कमी बिल्डिंग मध्ये स्टेन ग्लास उरले आहेत आणि या बिल्डिंग मधली बऱ्यापैकी स्टेन ग्लास ओरिजिनल आहे,
1: काचा
0: ज्या बाहेर दिसतात रंगीत काचा, आणि त्याचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी एक एक्सपर्ट लागतो.
1: बरं,
0: तो माझ्या पण बियॉन्ड आहे, म्हणजे आय एम द लीड, तरी पण हे काम करणारे एक्सपर्ट्स वेगळेच आहेत. सो ते त्यांना शोधून त्यांच्या बरोबर, तर त्यांच्याकडनं पण खूप शिकायला मिळतं कधी कधी, असं प्रत्येक माणसाकडनं वेगवेगळ्या. सो ह्यातला कार्पेंटर पण काहीतरी शिकवूनच जातो शेवटी, जो दार रिपेअर करायला आलाय, कारण ब्रासच्या कड्या हे ते एवढं जुनं जुनं वस्तू आहेत त्या बिल्डिंग मध्ये, ज्या आपण कधी सहज बघायला मिळत नाही.
1: म्हणजे ते लाकूड सुद्धा उच्च प्रतीचा आहे, धातू जो वापरला गेलेला आहे तो सुद्धा चांगल्या प्रतीचा, काच चांगल्या प्रतीची,
0: अगदी
1: अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ मिळवणं हे एक आव्हान म्हणता येईल. आर्किटेक्चर शिकणाऱ्या तर खूप मुली आहेत, त्यांना वाव याही क्षेत्रात कसा आहे? वास्तू संवर्धनामध्ये
0: वाव आहे, कारण हा आहे ना एक पॅशन ओरिएंटेड फील्ड आहे पूर्णपणे. ह्याच्यामध्ये मुलगा मुलगी जेंडरचा काही फरक पडणार नाहीये. जर तुम्ही डिझाईन आणि ह्याला खूप सिरियसली विचार करत असाल की तुम्हाला आवड आहे, मला काहीतरी बनवायचं आहे, मला देशासाठी पण काहीतरी चांगलं द्यायचं आहे. मी म्हणलं तसं की मला मुंबईचा एक छोटासा प्रॉब्लेम, आम्ही आता रिसर्च करतोय की ट्रॅफिक शाळेंच्या बाहेर जो होतो अचानक, एक पी कार्स असतात जे आपण शाळेला एंट्री करताना आणि एक्झिट करताना
1: आणि
0: भरतानाचे जे वेळ आहे, त्यावेळेला इतकं ट्रॅफिक असतं त्या रोडला आणि मुलांची सेफ्टी त्या पॉइंटला इतकी रिस्की असतं, तर ह्याच्यावरती आम्ही विचार करतोय की काहीतरी सोल्युशन काढावं म्हणून आमचा रिसर्च चालू आहे याच्यावर पॅरलली एक. तर जर ह्याचं सोल्युशन मिळालं तर खूप आनंद होईल आणि आपल्याला जगभर हे इम्प्लिमेंट पण करता येईल. नुसतंच विचार नाही करायचा पण त्याचं उत्तर पण शोधून काढायचं. तर हा असा एक पॅशनेट विषय आहे, तुम्हाला काहीतरी दुसऱ्यांसाठी करायची इच्छा आहे तर देशासाठी आपल्या,
1: बरोबर.
0: सो तो जर कोणामध्ये असेल तर महिला आणि पुरुष मध्ये फरक राहणार नाही, कोणीही करू शकेल.
1: या क्षेत्रामध्ये तुमची सृजनशीलता ही खूप महत्वाची आहेच, नवीन काहीतरी निर्माण करणं, त्यातला आनंद, त्यातलं समाधान हे खूप मोठं, हे निश्चितच म्हणता येईल आपल्याला. पण वेळेचं गणित कसं असतं, म्हणजे अगदी 10 to 5, 10 to 5 आणि बाहेर असं शक्य आहे का?
0: नाही, नाहीये शक्य. तुम्हाला साईटवरनं कधीही फोन येऊ शकतो. आत्ताच कालचीच गोष्ट आहे की डोमचं काम चालू असताना अचानक कुठेतरी लिकेज जाणवलं, तर मला त्या क्षणाला त्यावेळेला फोनवरती अटेंटिव्ह राहून किंवा साईटला लगेच जाणं हे तितकंच महत्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला सगळं विसरायचंय, बाकीचे विषय विसरायचेत आणि धावायचे फक्त. मग तुम्हाला मूल असू दे, घरी कोणी नसू दे, त्याला घेऊन जा.
1: पण ही जबाबदारी,
0: ही जबाबदारी, येस, हे जबाबदारीचंच काम आहे, कारण ह्याच्यावरती खूप लाईफ पण अवलंबून आहेत.
1: बरोबर. या कामातून मिळणारं समाधान हे किती मोठं आहे, की वास्तूचं जतन संवर्धन केलं तुम्ही, त्याची काही कधी पुरस्कार रूपाने पावती सुद्धा मिळत असेल, असं काही घडलंय का?
0: सो आता मी एक राजकीय पक्षाचं केंद्र ऑफिस जे असतं ते दिल्लीला आपण बांधलं, तर त्याची टाइमलाईन खूप टाईट होती आणि त्याच्यासाठी आम्ही अभ्यास करून पूर्ण इंडियन कल्चर आणि इंडियन टेम्पल आर्किटेक्चर अशा गोष्टींचा अभ्यास केला आणि त्याचं आणि मॉडर्न आर्किटेक्चरचं मिक्स करून, कारण त्याच्यात टेक्नॉलॉजी हवी. आत्ताच्या काळात जर कुठलं ऑफिस बनवतोय आपण तर त्याला टेक्नॉलॉजी हवीच.
1: बरोबर.
0: दुसरं म्हणजे त्याला नवीन मटेरियल्स हवे, कारण ते जुने मटेरियल आता अवेलेबल नाही आहेत. सो या दोघांचं सगळ्याचं मिक्स करून आम्ही ते ऑफिस केलंय. जेव्हा आम्ही ते खरं पहिल्यांदा बघितलं स्वतः पण, आणि त्याच्याबद्दल आम्हाला एक अवॉर्ड पण मिळाला आणि सगळ्यांनी खूप कौतुक केलं त्या प्रोजेक्ट बद्दल. दो आम्ही तो प्रोजेक्ट खूप दाखवू नाही शकत सिक्युरिटी रिझन्स वगैरे म्हणून, पण त्या प्रोजेक्टला बघून आम्हाला जे समाधान आहे आज, किंवा आता सीएसटीचं पण काम जे चालू आहे, ज्या दिवशी ते पूर्ण होणार आहे तो दिवस आम्ही फक्त वाटच बघते की आय विल बी द यंगेस्ट टू वर्क ऑन दॅट प्रोजेक्ट मे बी, असं एक मलाही हे आहे की.
1: खूप कौतुक आणि शुभेच्छा सुद्धा तुला या. थँक
0: यू. हे सगळे झाले कौतुकाचे विषय. आपल्याला आपल्या कामाची पावती मिळणं हा एक वेगळा. पण टाटा कॅन्सर हॉस्पिटल जेव्हा पूर्ण होईल आणि तिथे खरं लोकांना इंडियामध्ये त्या लेवलवर ट्रीटमेंट मिळायला लागेल, हे जेव्हा होईल त्या दिवशी ते रस्त्यावरची लोक, लहान लहान मुलं बसलेली होती ना, ती बघून

0: मला पहिल्यांदा वाईट वाटलेलं ते आय थिंक दॅट इज मोर व्हॅल्युएबल देन एनिथिंग एल्स.
1: दुसऱ्याचं दुःख दूर करण्यासाठी
0: अगदी
1: उभी राहणारी अशी ती दुसरी वास्तू असणार टाटा स्मारक रुग्णालयाची. तर ग्रीष्मा नंदापूरकर, तू इथे आलीस आणि आम्हाला छान तुझ्या ह्या व्यवसायाविषयी माहिती दिलीस आणि तुझा दृष्टिकोनही त्यातून आम्हाला कळला. उद्योग मंत्र ही आमची मालिका आहे, तर तुझ्याशी या गप्पांमधून असे काही मंत्र, काही टिप्स आपल्या ऐकणाऱ्या मैत्रिणींना नक्की मिळाले असतील. आमच्याशी संवाद साधलास, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
2: श्रोत्या, उद्योग मंत्र मालिकेत वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला दुपारचा एक वाजता.
1: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. कार्यक्रम सुरीला सफर शुरू होगा बस थोड़ी ही देर के बाद.

0: माँ का माँ की मार भी बड़ी प्यारी होती है ना, बड़ी स्वादिष्ट होती है। हमारे गौर श्रोता लिखते हैं कि बचपन मानव जीवन का सबसे खूबसूरत दौरों में से एक होता है, यह खोज और अन्वेषण का समय है। इस अवस्था में दुनिया के बारे में खोज करते हैं, बच्चे के रूप में जीवन के आनंद की संभावनाओं को अंतहीन रोमांच समझ पाते हैं। बड़े होने पर दायरा बढ़ जाता है, स्वस्थ खुशहाल बचपन का निर्माण करना महत्वपूर्ण है। बचपन मासूमियत और आश्चर्य का समय होता है, खेलना, खोजबीन करना और एक बच्चा होने जैसी गतिविधियां खास होती हैं, तो क्योंकि सभी का बचपन बेफिक्री का हिस्सा है। हमारे एक और श्रोता लिख रहे हैं, स्याही लगा के जनाब हीरो बन गए, क्या बात है, बहुत सारी बात। हमारे एक और श्रोता लिख रहे हैं कि हम जो हैं वो शाबाशी वाला काम भी हमने किया है। पहले ज़माने में प्लास्टिक नहीं चलती थी और मुझे सिलाई का शौक था, तो मैंने मेरी माँ के पुराने कपड़े में एक थैला बना के दिखाया था, तो उसमें शाबाशी मिली थी और पैसे भी मिले थे। क्या बात है, आप तो तब से ही जो पुरानी चीज़ें उसका उपयोग करना जानते हैं, बहुत बढ़िया बात है। हमारे श्रोताओं ने बड़े प्यार से अपने बारे में लिखा है कि जो ये
1: वाहिनी आपण ऐकता आहात श्रोते हो, यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत। सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या।
2: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ। 5 देशांच्या दौऱ्याच्या 4th टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार। छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू। भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली। एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे। दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98.64 रुपये तर डिझेल 91.58 रुपये, मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये, कोलकाता इथं पेट्रोल 109.70 रुपये आणि डिझेल 96.07 रुपये, तर चेन्नईमध्ये पेट्रोल 104.49 रुपये आणि डिझेलचा दर 96.11 रुपये प्रतिलिटर इतका आहे। अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला। एका आठवड्याच्या आत दुसऱ्यांदा इंधन दर वाढ केली असून जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाजमाध्यमावर केली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या 4th टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत। तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे। प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं। उभय देशांमधल्या ऐतिहासिक आर्थिक संबंधांना एका नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला। भारतातले प्रतिभावान आणि महत्वाकांक्षी तरुण आणि गुंतवणूक स्नेही नियामक चौकटींमुळे नॉर्वेच्या कंपन्यांना मोठी संधी उपलब्ध आहे। उद्योजकांनी नॉर्वेचं विशेष कौशल्य आणि भारतातल्या हरित आणि नील अर्थव्यवस्थेतल्या संधींचा लाभ घ्यावा असं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केलं। 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले।
3: 2030 तक हमने 500 गीगावाट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है।

0: क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की भी प्राथमिकता। मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूं।
1: प्रधानमंत्र्यांनी नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्राकार अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. प्रधानमंत्री मोदी यांना नॉर्वेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट काल प्रदान करण्यात आला. नॉर्वेचे महाराज राजे हेराल्ड पाचवे यांनी एका विशेष सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान केला. दरम्यान आपल्या दौऱ्याच्या पाचव्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. ही या परिषदेची 26वी बैठक असून यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री सहभागी झालेत. तसंच केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, चारही राज्यांचे पोलीस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही या बैठकीला उपस्थित आहेत. शहा जगदलपूर इथं आयोजित बस्तर के संग या लोककलेच्या कार्यक्रमातही सहभागी झाले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्राणी जन्म नियंत्रण केंद्र स्थापन करावीत, रेबीज प्रतिबंधक लसींची उपलब्धता वाढवावी, तसंच रेबीजग्रस्त किंवा धोकादायक कुत्र्यांबाबत कायद्याच्या कक्षेत असलेल्या उपाययोजना कराव्यात असे निर्देशही दिले. देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं या संदर्भात दाखल केलेल्या खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉयमल्य बागची आणि विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं हजर असलेले अटर्नी जनरल आर व्यंकट रमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचार विनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. एलॉन मस्क आणि ओपन ए आय या कंपनी दरम्यानच्या खटल्यावर नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये कॅलिफोर्निया इथल्या एका न्यायालयानं ओपन ए आयच्या बाजूनं निकाल दिला. ओपन ए आयनं मानवतेच्या हितासाठी काम करण्याच्या आपल्या आश्वासनापासून माघार घेतल्याचा मस्क यांचा दावा न्यायालयानं फेटाळला. 28 एप्रिलपासून या खटल्यावर सुनावणी सुरू आहे. कंपनीनं आपली जुनी तत्वं सोडून दिली असून केवळ नफा कमवण्यावर आणि आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचा मस्क यांचा आरोप आहे. इलॉन मस्क आणि ओपन ए आय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्यातल्या या न्यायालयीन लढाईमुळे ए आय तंत्रज्ञानावर कोणाचं नियंत्रण असावं आणि त्याचा विकास कोणत्या गतीनं व्हावा या विचारांना जगभरात चालना मिळाले. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल

जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात आज दिवसभर उष्णतेची तीव्र लाट राहील असा अंदाज आहे. आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि ओदिशामध्ये आज दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भ आणि राजस्थानात आज रात्री उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवन चंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

सॅटेलाइट उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं निधन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दरानं आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दरानं मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली. इंधन दरवाढीवर विरोधी पक्षाकडून टीका सुरू असताना भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे. इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपच्या IT विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. आखाती संकटानंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. या संदर्भात त्यांनी सामाजिक माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा. शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया. राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं. उभय देशांमधले ऐतिहासिक आर्थिक संबंध नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॉट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले.
2: 2030 तक हमने 500 गीगावॉट क्लीन एनर्जी और 5 मिलियन

0: टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है। ग्रीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की भी प्राथमिकता है। मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूँ।
1: देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला। राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं यासंदर्भात दाखल केलेल्या प्रलंबित खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉय मौल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला। केंद्राच्या वतीनं ॲटर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली। नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचारविनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले। भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला। रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी देखील न्यायालयानं दिली। 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या PMLA न्यायालयानं आज सक्तवसुली संचालनालयाला दिली। लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। आता ईडीकडूनही त्याला अटक होणार आहे। खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्याच्या माध्यमातून 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीनं केला आहे। नवी मुंबई विमानतळाचं नामांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला कालमर्यादा घालून द्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली। केंद्राला कालमर्यादा घालून देणं हे केंद्र सरकारच्या धोरण निर्मिती प्रक्रियेत हस्तक्षेप केल्यासारखं होईल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मौल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठानं म्हटलं आहे। विमानतळाचं नामकरण करणं हे न्यायालयाचं काम आहे का असा प्रश्न न्यायालयानं याचिकाकर्त्यांना विचारला। तसंच याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण सक्षम प्राधिकरणासमोर न्यावं असं सांगितलं। माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं आज देहरादून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं। ते 91 वर्षांचे होते। 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले। 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रिपद त्यांनी सांभाळलं। राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला। 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते। नीट पेपरफुटी प्रकरणातले आरोपी शिवराज मोठेगावकर आणि PV कुलकर्णी यांच्याविरोधात आज लातूरमध्ये मनसेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। यावेळी आंदोलनकर्त्यांना मोठेगावकर याच्या क्लाससमोर अंडी फेकली। मोठेगावकर याच्या केंद्रातल्या विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत द्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। राज्यातल्या औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी उद्या एक दिवसीय बंद पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी नांदेड इथल्या औषध आणि अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्त कार्यालयानं जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नियंत्रण कक्षासाठी सहाय्यक आयुक्त आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून नागरिक

0: ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगीही न्यायालयानं दिली. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं आज देहरादून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रिपद त्यांनी सांभाळलं. तसंच 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खांडोरी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 114 अंकांनी खाली आला आणि 75,201 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 32 अंकांनी घसरून 23,618 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:07 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: शंभर अंश 1 MHz बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या प्रसारणात मी रेणुका कौंडिन्य स्वागत करते. श्रोतेहो, सायंकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जगाच्या पाठीवर चित्रपटातलं सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आशा भोसले यांच्या स्वरातलं ग. दी. माडगुळकर यांचं गीत.

जगाच्या पाठीवर चित्रपटातलं सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं ग दी माडगुळकर यांचं.

0: या स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत द्या जेवणात आंबट गोड तिखट खार चटपट.

0: सन 1910 पासून
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
1: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत। जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा।
3: ऐका ऐका एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी।
4: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
5: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत।
4: तू आहेसच विसरभोळी।
5: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं।
3: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल।
5: आभा?
3: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे। इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता। आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार। आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 1-44-77।
6: मानापमान नाटकातील माणिक वर्मा यांच्या स्वरातलं कृपा खाडीलकर यांचं गीत ऐकूया। संगीत दिलंय गोविंदराव टेंभे यांनी।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातलं हरेंद्र जाधव यांचं गीत. संगीत दिलंय मधुकर पाठक यांनी.

प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातलं हरेंद्र जाधव यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं मधुकर पाठक यांनी. यानंतर ऐकूया गुप्त चित्रपटातलं उदित नारायण यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत विजू शहा यांचं.

0: उदित नारायण यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विजू शहा यांचं आणि चित्रपट होता गुप्त.
1: श्रोते हो, ज्ञान मनोरंजन आणि माहितीचा खजिना म्हणजे आकाशवाणी. बातम्या संस्कृती असो, शेती शिक्षण संगीत असो, सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली आकाशवाणी. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण विश्वास तोच राहिला. अनेक पिढ्यांचं आकाशवाणीशी नातंय, अनेक आठवणी आहेत. याच आठवणी आपण जागवणार आहोत. आकाशवाणीची 90 वर्ष, आकाशवाणी ॲट 90, याविषयी बोलूयात फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 20 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत, आणि प्रसारण होईल शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत. संपर्कासाठीचे आमचे फोन नंबर्स आहेत 02-41-242-34-71 आणि 02-42-36-72. तेव्हा आकाशवाणीच्या आठवणींविषयी भरभरून बोलूयात फोन गाणी या कार्यक्रमात.
2: श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मेच्या साज संगीत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पियानो या पाश्चिमात्य वाद्याविषयी. हे वाद्य भारतातही तितकंच लोकप्रिय आहे. पियानोला वाद्यांचा राजा देखील म्हणतात, कारण यात एकाच वेळी सूर, ताल आणि भावना या गोष्टी 10 बोटांनी जिवंत होतात. गाणं, तबला आणि बेस यांना सगळं वाजवता येतं. श्रोते हो, तेव्हा सोमवारी रात्री 9:30 जरूर ऐका साज संगीत हा संगीतावर आधारित कार्यक्रम.
0: मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे दिलेर मेहंदी यांच्या स्वरातलं संजीव आनंद यांचं, संगीत जवाहर वट्टल यांचं.

दिलेर मेहंदी यांच्या स्वरातलं संजीव आनंद यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं जवाहर वट्टल यांचं. श्रोते हो, या गीतासोबतच मिक्स मसाला कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकताय. यानंतर ठीक 5:30 वाजता युवक मित्र मैत्रिणींसाठीचा युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मंडळी, आज आपण गप्पा मारणार आहोत मेन कॅरेक्टर एनर्जी ह्या विषयावर. मंडळी, आजच्या पिढीमध्ये हा शब्द खूप लोकप्रिय झालाय. सोशल मीडियावर, चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये, गाण्यांमध्ये आणि अनेक तरुणांच्या संभाषणांमध्ये आपण हा शब्द सतत ऐकतो, मेन कॅरेक्टर एनर्जी. पण मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे नेमकं काय? स्वतःला जगाच्या केंद्रस्थानी समजणं का? की स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानणं? की स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतःच घेण्याची तयारी? खरं पाहिलं तर मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा प्रेक्षक न राहता त्याचं मुख्य पात्र बनणं. आपल्या आयुष्यात अनेकदा आपण इतरांच्या अपेक्षांमध्ये इतके अडकतो की स्वतःची कथा लिहिणंच विसरून जातो. कोण काय म्हणेल, लोकांना काय आवडेल, समाज काय विचार करेल, यामध्ये अनेक तरुण स्वतःची ओळख हरवून बसतात. पण प्रत्येक

व्यक्तीच्या आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा त्याला जाणवतं की जर मी स्वतःसाठी उभा राहिलो नाही तर माझं आयुष्य दुसऱ्यांच्या निर्णयांमध्ये हरवून जाईल. आणि तिथून सुरू होते स्वतःची कथा घडवण्याची खरी सुरुवात. आजच्या काळात प्रत्येकाला मोठं व्हायचंय, प्रत्येकाला काहीतरी वेगळं करायचंय, पण अनेकदा लोक फक्त यशाचं अंतिम चित्र पाहतात. त्यासाठीचा संघर्ष दिसत नाही, मेहनत दिसत नाही, पडून पुन्हा उभं राहण्याची ताकद दिसत नाही. चित्रपटांमध्ये मुख्य पात्राचं आयुष्य आकर्षक दाखवलं जातं, पण खरं आयुष्य हे 2 तासाचा चित्रपट नसतो. खरं आयुष्य हे रोजच्या छोट्या निर्णयांनी, संघर्षांनी, यशांनी आणि सातत्याने तयार होणारं वास्तव असतं. मित्रांनो, मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे प्रत्येक सकाळी स्वतःला पुन्हा उभं करणं, परिस्थिती कठीण असली तरी स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणं, स्वतःवर शंका घेणाऱ्या जगात स्वतःवर प्रेम करणं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारणं, इतरांशी तुलना न करता स्वतःवर काम करणं. काय आहे ना की प्रत्येक कथेचा स्वतःचा एक वेग असतो, प्रत्येकाचं घड्याळ वेगळं असतं. कुणाचं पहिलं पान पाहून स्वतःच्या 10व्या पानाशी तुलना करणं अगदी चुकीचं आहे. जीवनात मुख्य पात्र होण्यासाठी सर्वात आधी स्वतःला स्वीकारणं गरजेचं आहे. आपण कोण आहोत, आपल्यात काय कमी आहे, काय चांगलं आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला घाबरवतात, कोणत्या गोष्टी आपल्याला प्रेरणा देतात हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो तेव्हाच तो स्वतःचं आयुष्य बदलायला सुरू करतो. आपल्या समाजात अनेकदा आपण सगळ्यांना एकाच साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतो. चांगले मार्क्स मिळव, स्थिर नोकरी कर, लोकांना आवडेल असं वाग, जास्त प्रश्न विचारू नकोस, शांत राहा. पण प्रत्येक माणूस हा वेगळा असतो, प्रत्येकाचं स्वप्न वेगळं असतं. कुणाला संगीत आवडतं, कुणाला लेखन, कुणाला अभिनय तर कुणाला विज्ञान, कुणाला प्रवास आवडतो तर कुणाला समाजासाठी काम करायचं असतं. आणि आपण हा आपला वेगळेपणा स्वीकारणं हीच खरी मेन कॅरेक्टर एनर्जी आहे. खूप वेळा तरुणाईला वाटतं की त्यांचं आयुष्य खूप सामान्य आहे, पण खरं पाहिलं तर प्रत्येक आयुष्यात एक कथा असते, प्रत्येक संघर्षामध्ये एक शिकवण असते, प्रत्येक जखम माणसाला अधिक मजबूत बनवते. मुख्य पात्र होण्यासाठी आयुष्य परिपूर्ण असण्याची गरज नसते, फक्त स्वतःच्या आयुष्याला अर्थ देण्याची तयारी असावी लागते.

मित्रांनो, मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे फक्त आत्मविश्वासानं चालणं नाही, ती म्हणजे स्वतःच्या भीतीकडे डोळ्यात डोळे घालून पाहणं, अपयश आलं तरी पुन्हा प्रयत्न करणं, नकार मिळाला तरी स्वतःची किंमत कमी न समजणं आणि स्वतःच्या जीवनात बदल घडवण्याची जबाबदारी दुसऱ्यांवरनं टाकणं. आपल्याला अनेकदा वाटतं की आत्मविश्वास हा जन्मतः मिळतो, पण खरं तर आत्मविश्वास हा तयार करावा लागतो. छोट्या छोट्या गोष्टींमधून तो वाढत जातो. स्वतःला दिलेलं वचन पाळणं, रोज थोडी प्रगती करणं, स्वतःच्या चुका स्वीकारणं आणि नवीन गोष्टी शिकणं, या गोष्टी असतात ज्या आत्मविश्वास तयार करतात. बरेच जण हे आयुष्यभर दुसऱ्यांच्या कथेमध्ये साईड कॅरेक्टर बनून राहतात. ते स्वतःचे निर्णय घेण्यास घाबरतात, स्वतःचं मत व्यक्त करण्यास घाबरतात, स्वतःचं स्वप्न जगण्यास घाबरतात, कारण त्यांना अपयशाची भीती असते. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की अपयश ही कथा संपल्याची खूण नसते, अनेकदा ती नवा अध्यायाची सुरुवात असते. आपण स्वतःकडे कसं पाहतो यावर आपलं आयुष्य डिपेंडेंट असतं. जर आपण स्वतःला सतत कमी समजत राहिलो तर संधी समोर असूनही आपण मागे राहतो, पण जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करतो तेव्हा आयुष्य बदलायला लागतं. आज अनेक तरुण मानसिक ताणातून जात आहेत. त्यांना सतत असं वाटत राहतं की आपण पुरेसे नाही होत. पण पुरेसं असण्याची व्याख्या कोण ठरवतं? समाज, सोशल मीडिया की आपण स्वतः? खरं पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी खास असतं, फक्त स्वतःकडे योग्य नजरेनं पाहण्याची गरज असते. मंडळी, खूप वेळा आपण आपल्या भूतकाळामध्ये स्वतःला मर्यादित करतो. माझ्याकडून होणार नाही, मी एवढा हुशार नाहीच आहे, माझं नशीबच चांगलं नाहीये, माझ्याकडे साधनच नाहीयेत, अशा अनेक गोष्टी आपण स्वतःलाच सांगत राहतो. पण माणसाला पुढे नेणारं सर्वात मोठं साधन म्हणजे त्याची जिद्द. मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे स्वतःच्या जीवनामध्ये सक्रिय होणं, फक्त स्वप्न पाहणं नाही तर त्या स्वप्नांसाठी प्रयत्न करणं, फक्त प्रेरणादायी व्हिडिओ पाहणं नाही तर स्वतःच्या जीवनात कृती करणं. खऱ्या अर्थानं मुख्य पात्र म्हणजेच

मेन कॅरेक्टर होण्यासाठी स्वतःच्या मनाची काळजी घेणं आवश्यक आहे. मानसिक आरोग्य, भावनिक स्थैर्य आणि स्वतःसोबतचा संवाद खूप महत्वाचा आहे, कारण बाहेरचं जग जिंकण्यासाठी स्वतःच्या मनामध्ये शांतता असणं आवश्यक आहे. मंडळी, आपल्याला असं सतत वाटत राहतं की आयुष्य सुरू करण्यासाठी योग्य वेळ येईल, पण आयुष्य वाट पाहत नाही. योग्य वेळही निर्माण करावी लागते, पहिलं पाऊल टाकावं लागतं. सुरुवात छोटी असली तरी चालते, कारण मोठ्या कथा नेहमी छोट्या सुरुवातीपासूनच सुरू होतात. स्वतःची कथा लिहिताना तुलना टाळणं खूप महत्वाचं आहे, कारण तुलना आत्मविश्वास कमी करते. सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक यश हे वास्तव नसतं. प्रत्येकाला आपापले संघर्ष असतात. आपल्या जीवनात काही लोक प्रेरणा देतात, तर काही लोक धडा शिकवतात. काही लोक कायमचे सोबती राहतात, तर काही फक्त काही काळासाठी येतात. पण प्रत्येक भेट आपल्याला काहीतरी शिकवून जाते. खूप वेळा आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, पण प्रत्येक अपूर्ण स्वप्न आपल्याला नवं काहीतरी शिकवतं. प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला अधिक मजबूत बनवतो. कधी कधी स्वतःसाठी वेळ काढणं आवश्यक असतं.

0: happening, baby?
1: मित्रांनो, जीवनात यश मिळवण्यापेक्षा स्वतःला न हरवणं हे अधिक महत्वाचं आहे. मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे फक्त स्वतःसाठी जगणं नाही, तर ती म्हणजे स्वतःसोबत इतरांच्याही आयुष्यात प्रकाश निर्माण करणं, आपल्या यशामुळे इतरांना प्रेरणा मिळणं, आपल्या शब्दांमुळे कोणाला तरी धीर मिळणं. आजच्या धावपळीच्या जगात आपण सगळेच खूप व्यस्त आहोत, पण प्रत्येकाला आतून एक गोष्ट हवी असते, ती म्हणजे स्वतःचं आयुष्य अर्थपूर्ण वाटावं. आणि आयुष्याला अर्थ मिळतो तो फक्त प्रसिद्धीने नाही, तर अनुभवांनी, नात्यांनी, संवेदनशीलतेनं आणि स्वतःच्या प्रामाणिक प्रयत्नानं. तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असाल, कितीही संघर्ष करत असाल, तरी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुमची कथा अजून संपलेली नाहीये. आजचा कठीण दिवस हा कायमचा नसतो. परिस्थिती बदलते, माणूस बदलतो, विचार बदलतात आणि जीवन पुन्हा नव्याने सुरू होऊ शकतं. त्यामुळे स्वतःला सतत दोष देणं थांबवलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण होण्याचा हट्ट सोडला पाहिजे. स्वतःला थोडी मोकळीक दिली पाहिजे, कारण वाढ ही हळूहळू होत असते. आपलं आयुष्य हे खूप खास आहे. आपली कथा ही आपल्यासाठी महत्वाची आहे. आपल्या स्वप्नांना अर्थ आहे आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याचं मुख्य पात्र आपणच. त्यामुळे आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या अपेक्षेवर चालता कामा नये. स्वतःचे निर्णय आपल्याला घेता आले पाहिजेत. स्वतःचं मत तयार करता आलं पाहिजे. केलेल्या चुका स्वीकारल्या पाहिजेत आणि त्यातून शिकताही आलं पाहिजे. कारण तुम्ही किती वेळा पडता यापेक्षा तुम्ही किती वेळा पुन्हा उभे राहता हे महत्वाचं असतं. प्रत्येक वेळेस पुन्हा उभं राहणारा माणूसच स्वतःची कथा बदलतो. जग बदलण्यापूर्वी स्वतःच्या मनामध्ये प्रकाश निर्माण करणं गरजेचं आहे. त्यामुळे एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आपलं आयुष्य ही कोणाच्या कॉपीसारखं असण्याची गरज नाही. आपली कथा ही वेगळीही असू शकते, आपला मार्गही वेगळा असू शकतो, पण जर आपण प्रामाणिकपणे जगलो, स्वतःवर विश्वास ठेवला आणि हार न मानता पुढे चालत राहिलो, तर आपली कथा ही नक्कीच सुंदर बनेल. कारण प्रत्येकात एक असामान्य कथा असते. फक्त त्या कथेला जगण्याचं धाडस करता आलं पाहिजे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: आत्ताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला. ही मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगरचं केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या प्रसारणात पुन्हा एकदा स्वागत.

0: श्रोतेहो, संध्याकाळचे 6 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं सोंगाड्या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत राम कदम यांचं.
1: बिब्ब घ्या बिब्ब शिक्का.

0: सोंगाड्या चित्रपटातलं कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं जगदीश खेबुणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम कदम यांचं.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?

0: हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
2: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया शैलेंद्र सिंग आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत अनिल अरुण यांचं, चित्रपट नाव मोठं लक्षण खोटं.

0: नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातलं शैलेंद्र सिंग आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं.
1: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर. जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आव्हान करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ इन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणनांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचार

0: केलेल्या प्रश्नाचे अचूक संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
2: श्रोते हो, ऐकूया भोळी भाबडी चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे राम कदम यांचं.

आशा भोसले यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम कदम यांचं आणि चित्रपट होता भोळी भाबडी. ऐकूया गृहदेवता चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत. संगीत वसंत प्रभू यांचं, स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: गृहदेवता चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं आणि गीताला स्वर होता लता मंगेशकर यांचा.
1: श्रोते हो, ज्ञान मनोरंजन आणि माहितीचा खजिना म्हणजे आकाशवाणी. बातम्या संस्कृती असो, शेती शिक्षण संगीत असो, सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली आकाशवाणी. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण विश्वास तोच राहिला. अनेक पिढ्यांचं आकाशवाणीशी नातं आहे, अनेक आठवणी आहेत. याच आठवणी आपण जागवणार आहोत आकाशवाणीची 90 वर्ष. आकाशवाणी ॲट 90 याविषयी बोलूयात फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 20 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत, आणि प्रसारण होईल शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत.

0: संपर्कासाठीचे आमचे फोन नंबर्स आहेत 02-41-242-34-71 आणि 02-42-36-72. तेव्हा आकाशवाणीच्या आठवणींविषयी भरभरून बोलूयात फोन गाणी या कार्यक्रमात.
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया धाकटी बहीण चित्रपटातलं आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत दिलंय श्रीनिवास खळे यांनी.

धाकटी बहीण चित्रपटातलं आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं आणि गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं. यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं नाधो महानोर यांचं गीत. संगीत निशिकांत सदाफुले यांचं आणि चित्रपट आहे अबोली.

अबोली चित्रपटातलं आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या स्वरातलं नाधव महानोर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं निशिकांत सदाफुले यांचं. श्रोते हो, या गीतासोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकताय. संध्याकाळचे 6:30 वाजलेत.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
6: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
5: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
7: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
5: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
8: विजिट आत्मा मलिक online.com.
3: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
9: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग, आकाशवाणी.

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका। कृषी अदालत, हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम,
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरच काही।
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून।

0: श्रोते हो, अहिल्यानगर जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचा साहित्य प्रवास जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात.
1: तेव्हा अवश्य ऐका साहित्य सौरभ कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर 100.1 MHz
0: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
1: श्रोते हो, आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून प्रसारित होणारा झरोका हा कार्यक्रम म्हणजे एक अशी चौकट जी आपल्या शब्दांनी माहितीला नजर देते. जगातील अनुभव सारे, ज्ञानाचा आरसा, माहितीचे महत्व सारे, संगीताचा कवडसा, असा काही घटना माहिती आणि संगीतावर आधारित झरोका हा कार्यक्रम आपण ऐकू शकता प्रत्येक महिन्याच्या 1st, 3rd, and 5th मंगळवारी सकाळी 8:40 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगभरात कुठेही.
2: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्रनेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
3: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.
4: भारत हमको जान से प्यारा है.
2: राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.

आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सायंकाळचे 6:35 झाली आहेत. आपल्यासोबत मी आहे रेणुका कौंडिन्य. आता ऐकूया आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजे 6:40 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी यांतर्गत शारपड जमिनीचे गुणधर्म आणि सुधारणी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील मृदशास्त्र विभागाचे डॉक्टर अनिल दुर्गुडे यांची मुलाखत. सादर करते सुदाम बटुळे. 7:15 काही घटना माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम झरोका. संकलन आणि निवेदन वंदना साबळे यांचं. 8:35 सुगम संगीत. 9:00 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित कार्यक्रम आपली आवड. 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. हे होते आजचे उर्वरित कार्यक्रम. श्रोते हो, आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या बुधवार दिनांक 20 मे 2026. उद्याचं प्रसारण सुरू होईल 5:51. 6:05 भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. 6:25 दिनविशेष. 6:30

0: अवस्था, संस्कार याविषयी चिंतन, लेखन डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात सेंद्रिय कर्ब आणि सेंद्रिय नत्र याविषयी माहिती, वाचक स्वर गौरव वणे यांचा. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात योग आणि आपलं आरोग्य याविषयी योग शिक्षक वर्षा लोखंडे यांनी दिलेली माहिती. सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती. सादरकर्ते विजय भुयार. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलन बाळ कुणाल अहिरे यांचं. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 सुगम संगीत. 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 8:20 नाट्यसंगीत. 8:40 साहित्य सौरभ कार्यक्रमात ऐकूया सुधीर मुळे यांचा ललितबंध याविषयी. याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण 7:45 आपण ऐकू शकाल. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. श्रोते हो, 9:30 ते 10:00 आणि 1:00 ते 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम प्रसारित केले जातील. दरम्यान 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 मिश्र संगीत, 11:00 हिंदी चित्रपट संगीत, 11:15 आपली गाणी, 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 12:00 वनिता मंडळ कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. श्रोते हो, आमचं सायंकालीन प्रसारण सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 युववाणी, सूत्रसंचालन तनया कुलकर्णी यांचं, सादरकर्ते सुदाम बटुळे. 6:00 हिंदी चित्रपट संगीत. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुभाष हरिभाऊ थोरवे आणि सहकारी यांच्या स्वरातील भारुडं आपण ऐकू शकाल. 7:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर, यामध्ये डाळीचं मानवी आहारातील महत्त्व याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके यांची मुलाखत, तसेच माती परीक्षण आणि खत व्यवस्थापन याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर येथील मृदविज्ञान विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अश्विनी योगेश सहाणे यांची मुलाखत. सादरकर्ते सुदाम बटुळे. 8:35 सुगम संगीत. 9:00 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. विषय आहे लहान मुलांचे सुदृढ आरोग्य आणि आयुर्वेद. सहभाग आयुर्वेदिक बालरोगतज्ञ डॉक्टर मैथिली लिमये यांचा. सूत्रसंचालन भारती कुलकर्णी यांचं. 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. याशिवाय सर्व बातमीपत्रं नेहमीच्या वेळी सहक्षेपित केले जातील. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 100.1 MHz FM आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकताय. 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीत थोड्याच वेळात.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241-235-3515.
1: मोबाईल 960-44-988-36.
3: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशालिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282-12225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर.
4: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
1: atmamalikonline.com.
0: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया वेसावकर आणि

वेसावकर आणि सहकारी यांच्या स्वरातली काही गीतं आपण ऐकली. गीतांना संगीत दिलं होतं विजय काथीन यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुई यांचं निधन. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना आज ते बोलत होते. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि नॉर्डिक देश यांच्या संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल असंही मोदी म्हणाले.
1: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है. इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेजेज बढ़ाएं.

तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेला आजपासून नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरुवात झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे, स्वीडन, आयर्लंड, फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले. या परिषदेआधी मोदी यांनी आयर्लंड, फिनलंड, डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. आपल्या दौऱ्याच्या पाचव्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले. NTPCL अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत. यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला ऊर्जा संपन्न राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारे ठरणार आहे असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायला इच्छुक असलेल्या कंपन्यांना राज्य शासन संपूर्ण सहकार्य देईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावेही उपस्थित होते. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज केलं. भुवनेश्वर इथे पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते. जागतिक पातळीवर तणाव असूनही शेतकऱ्यांना पुरेसा खतपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातून खतं मिळवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे असंही चौहान यावेळी म्हणाले. नीट UG परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी लातूरच्या RCC क्लासच्या संचालकाच्या अल्पवयीन मुलाचीही CBI कसून चौकशी करत आहे. या मुलानं यंदा नीट परीक्षा दिली होती. CBIच्या पथकानं काल आणि आज क्लासची झडती घेऊन विविध कागदपत्रं आणि शैक्षणिक साहित्याची तपासणी केली. दरम्यान शिवराज मोटेगावकर आणि PV कुलकर्णी या दोघांच्या विरोधात आज लातूरमध्ये मनसेनं निदर्शनं केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी क्लाससमोर अंडी फेकली आणि विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत करावं अशी मागणी केली. भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दुर्गम आणि आदिवासी भागातल्या 26 विद्यार्थ्यांची निवड नीट आणि JEEच्या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे. त्यात नीट परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 11 मुलं, 14 मुली तर JEE परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 1 मुलीची निवड केली आहे. मार्च 2026 10वीची परीक्षा दिलेल्या आणि वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांची 22 मार्चला चाचणी परीक्षा झाली. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची या मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. पुढची 2 वर्ष मुलांना हिंगोली जिल्ह्यातल्या शिरड शहापूर इथल्या शासकीय आश्रमशाळेत तर मुलींना वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी रेल्वे इथल्या आश्रमशाळेत प्रशिक्षण दिलं जाईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दराने आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दराने मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुसच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीने उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. या संदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रप्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,

0: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा. शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत. तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया. राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
1: पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली. तर भाजपानं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपाच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांचा सामना होणार आहे. जयपूरमध्ये थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली तर कोकणात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 46.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3rd भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
3: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
4: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
3: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲप वरही.
5: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का

0: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत। ऐकूया वृत्तविशेष।

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। श्रोते हो, भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे, मात्र लहरी हवामान, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम साखरेच्या दरांवर होत असतो। अलीकडेच 13 मे रोजी केंद्र सरकारनं स्थानिक बाजारपेठेत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तात्काळ प्रभावानं साखर निर्यातीवर बंदी घातल्याची अधिसूचना काढली। त्यानुसार 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत निर्यात बंदी लागू असेल। या निर्णयाचा ऊस उत्पादक शेतकरी साखर उद्योगांवर काय परिणाम होणार आहे याचा वेध आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात घेणार आहोत। श्रोते हो, देशात साखरेचा तुटवडा पडू नये तसंच दर नियंत्रणात राहावेत या उद्देशानं हा निर्णय घेतला। त्याचा राज्याच्या साखर उद्योगावर दूरगामी परिणाम कसे असतील, ऊसाचे FRP आणि किमान विक्री मूल्य याचं गणित कसं बसेल याविषयी सांगत आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर उत्पादक संघाचे अध्यक्ष PR पाटील।
1: या वर्षी 1645 मेट्रिक लाख टनाचं गाळण झालेलं आहे आणि 99.20 मेट्रिक लाख टनाचं साखरेचं उत्पादन झालेलं आहे आणि राज्याची सरासरी रिकव्हरी 9.49% आहे। 100 रुपये जरी FRP वाढवली असली सरकारनं, तरी सुद्धा शेतकरी ज्या संघटना आहेत त्या संघटना या वाढीबद्दल खुश नाहीत आणि एका अर्थ विचार केला तर ते बरोबर आहे।

नव्यानं ऊस पिकवायला लागणारा जे खर्च आहे तो दिवसेंदिवस वाढायला लागलेला आहे. खताचे दर वाढलेले आहेत, मजुरीचे दर वाढलेले आहेत, मशागतीचे दर वाढलेले आहेत, बियाण्याचे दर वाढलेले आहेत आणि पाणी पाजाचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला ऊस शेती करणं परवडत नाही. त्यामुळे शेतकरी संघटने म्हणतात की एफआरपी पुरेसे नाही, त्यामध्ये तथ्य आहे. तरी पण 100 रुपये वाढले त्याबद्दल म्हणजे मी सुद्धा फार मोठा समाधान आहे असं नाही. अजूनही एफआरपी वाढवली पाहिजे, त्याच्या शेतकऱ्याला चांगला दर मिळणार नाही. पण त्याच्याच बरोबरीनं हे महत्वाचं आहे की एका बाजूला नसती एफआरपी वाढवायची.

0: साखरेची किमान किंमत ही 2900 होती, ती 3000 रुपयेच आहे. त्यामुळे एफआरपी आणि साखरेचं लिंकअप करणं फार अवघड झालेलं आहे, कारण साखर उत्पादनाचा खर्च सुद्धा वाढलेला आहे. आमच्या महाराष्ट्र राज्य साखर संघाने 3 शेळ्या कामाला लावून मध्यम प्रतीचे चांगल्या प्रतीचे सगळ्या कारखान्याचा उत्पादन खर्च काढला तर तो उत्पादन खर्च आज आता 4050 रुपये वरती जातोय एका क्विंटलचा. त्यामुळे किमान 41 ते 42 रुपये एमएसपी केली पाहिजे अशी साखर उद्योगाची मागणी आहे. जे कारखाने प्रोफेशनल मॅनेजमेंट त्याच्याकडे आहे, व्यावसायिक व्यवस्थापन आहे, त्याचबरोबर योग्य नियोजन आहे, आर्थिक काटकसर आहे, त्या कारखान्यातल्या सभासदांना वेळेवर दर मिळतो. साखरेची निर्यात बंदी केल्यामुळे जे साखरेचे दर कमी झाले त्याचा परिणाम अनिष्ट परिणाम कारखान्यावर होणार आहे, आणि जर कारखान्यावर परिणाम झाला त्यात अनुषंगानं किंवा अपरिहार्यपणे शेतकऱ्यावर, ऊस तोडणी मजूर यांच्यावर आणि सगळ्या घटकावर होणार आहे, सगळ्याच घटकांना त्याचा फटका बसणार आहे. सरकारची घोषणा झाल्याबरोबर घोषणेपूर्वी जे दर क्विंटलला 3800 रुपये होते 3800 ते दुसऱ्या दिवशी 3700 रुपयावर गेले, आणि मार्केट हे सेंटिमेंटल असते त्यामुळे दर किती खाली जातील हे काही नक्की सांगता येणार नाही, पण निश्चितपणे दरावर परिणाम होणार आहे. शेतकरी तुमची निर्यात बंदी झाली का, निर्यात बंदी चालू आहे का, त्याच्यावरती ऊस लागवड ठरवत नाही, तर एफआरपी किती आहे आणि एफआरपीतून आपल्याला किती पैसे मिळतात याच्यावर शेतकरी ऊस लागवड ठरवत असतो. आणि दुसरा काय आहे, शेतकऱ्याला ऊस लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, आणि ऊस एक कठोर पीक आहे, कुठल्याही रोगाला फारसं बळी पडत नाही. एक वेळ फक्त लष्करी आळीचा जर उपद्रव सोडला 10-15 वर्षापूर्वीचा त्यानंतर असा रोग आलेला नाही, म्हणून शेतकरी ताबडतोबीने लगेच ऊसापासून बाजूला जातील अशी शक्यता नाही. पूर्णपणे इथेनॉलकडे वळणं हा दीर्घकालीन उपाय ठरू शकत नाही. याचं कारण असं आहे की हे सरकारी धोरणामध्ये सुद्धा एक अपयश आहे, कारण का आपण सगळं कच्चं तेल जवळजवळ 85-86% कच्चं तेल आपण आयात करतो, त्याला या पर्याय म्हणून भारत सरकारनं इथेनॉल आणि इथेनॉलचं ब्लेंडिंग 20% ब्लेंडिंग हे 2030 पर्यंत करायचं ठरवलं. साखर कारखान्यांना डिस्टिलरी काढायला सांगितल्या, कारखान्याने पैसे गुंतवले, कर्ज काढली, डिस्टिलरी काढल्या, आणि जे 20% ब्लेंडिंग 2030 होतं ते साखर कारखान्याने 20% ब्लेंडिंग 2025 पूर्ण केलं. पण दुर्दैवानं काही कारण नसताना 2023 भारत सरकारनं ज्युस्ट इथेनॉल आणि बी व्हीट इथेनॉलनं बंदी आणली, त्यामुळे कारखान्याला त्यावेळेला फार मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे हे असं निव्वळ इथेनॉल असं नाही, ब्राझील सारखं साखर आणि इथेनॉल असं धोरण असलं पाहिजे. आणि दुसराच इथेनॉल हे तुम्ही आम्ही साखर कारखाने तयार करतो त्याचबरोबर सरकार आता मक्यापासून किंवा सडलेल्या तांदळापासून इथेनॉल करायला प्रोत्साहन द्यायला लागलेलं आहे, आणि त्याचं जे वाटप आहे ते तयार होणाऱ्या 78% हे ग्रेन बेस्ड इथेनॉलला दिलेलं आहे, आणि आम्हाला ऊसापासून करणाऱ्या इथेनॉलला फक्त 22% आहे. त्यामुळे साखर संघाची आमची मागणी नेहमी आहे की किमान 50% तरी करा, ऑइल कंपन्यांना 50% साखर कारखान्यातून तयार झालेले इथेनॉल घ्यायचे बंधन घाला, आणि धान्यापासून तयार झालेलं घ्यायला 50% करा. हा जो भेद आहे 78% आणि 22% तो लवकरात लवकर काढावा अशी आमची मागणी आहे. जशी एफआरपी वाढवली त्याच पद्धतीनं आता 3550 एफआरपी असताना आणि 41 रुपयाची मागणी करत होतो, परंतु आता 3650 एफआरपी केल्यामुळे सरकारनं किमान एमएसपी ही 4500 रुपये केली पाहिजे, 4500. त्याशिवाय साखर कारखाने टिकू शकणार नाहीत. दुसरं एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांनी फार मोठी कर्ज काढलेली आहेत, त्या कर्जाचा बोजा एवढा आहे, त्या कर्जाच्या बोजाचं रिकन्स्ट्रक्शन केलं पाहिजे, आणि 2 वर्षाचा मॉनिटरिंग पिरियड आणि 9 वर्षाचे म्हणजे 11 वर्षाचे करून हप्ते जे सोडून घेतले पाहिजेत. त्याचबरोबर 2004-2007 आणि 2011 केंद्र सरकारनं सॉफ्ट लोन दिलं, त्या पद्धतीचं सॉफ्ट लोन दिलं पाहिजे आणि साखर कारखान्यांना मदत केली पाहिजे, तरच कारखाने या अरिष्टातून बाहेर पडतील.
1: श्रोते हो, साखर निर्यात, साखरेचे किमान विक्री मूल्य आणि इथेनॉल या तिन्ही आघाड्यांवर केंद्र सरकारचे धोरण आणि त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला परिणाम याविषयी माहिती देत आहेत सकाळ अॅग्रोवनचे संपादक रमेश जाधव.
2: हा जो निर्णय घेतलेला आहे की आधी फेब्रुवारीमध्ये निर्यातीचा कोटा वाढवला आणि आता मात्र थेट निर्यातीवर बंदी घातली, तर हे जे काही सरकारचं धरतीचं धोरण आहे त्याच्यामुळे साखर उद्योगावरती विपरीत परिणाम होणार आहे. आणि ह्या वर्षी साखर उद्योगाची जी स्थिती आहे ती आधीच अडचणीची आहे, आणि येणारा जो हंगाम आहे म्हणजे जो ऑक्टोबर मध्ये सुरू होईल त्या हंगामामध्ये निम्मे कारखाने गाळापूर सुरू करू शकणार नाहीत अशी भीती

राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत आधीच व्यक्त केलेली आहे. या निर्णयामुळे निर्यातीवरती परिणाम होईल, कारण निर्यात बंदच आहे, त्याच्यामुळे कारखान्यांचं जे काही आर्थिक गणित आहे ते बिघडणार आहे, त्यामुळे कारखाने आणखी अडचणीत येणार आहेत. म्हणजे जे काही निम्मे कारखाने बंद राहतील असा अंदाज होता, तर ती संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर असा होणार आहे की कारखान्यांकडून त्यांना जे ऊसाचे बिल दिले जातात, ज्याला आपण FRP म्हणतो, फेअर अँड रिम्युनरेटेड प्राइस, तर ती FRP थकवण्याचं प्रमाण वाढेल. म्हणजे सध्या जर आपण देशपातळीवर विचार केला तर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची जवळपास 12,000 कोटी रुपयांची FRP थकवलेली आहे, आणि महाराष्ट्रात ही रक्कम आहे 3,000 कोटींच्या घरात. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर उद्योगांनी अडचणीत येऊन ही FRP थकवण्याचं प्रमाण आणखी वाढेल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर हा थेट परिणाम होणार आहे. सरकारने आता जे सांगितलं की फेब्रुवारीमध्ये म्हणजे 2.5 महिन्यापूर्वी त्यांनी निर्यातीचा कोटा वाढवला होता, म्हणजे निर्यातीला प्रोत्साहन देण्याचं सरकारचं धोरण होतं, आणि आता 2.5 महिन्यानंतर मात्र त्यांनी थेट निर्यात बंदी केली. तर एक कारण हे सांगितलं जाते की आधीचा जो ऊस उत्पादनाचा अंदाज होता तेवढं काही उत्पादन होणार नाही असं अपडेटेड अंदाज आलेला आहे. आणि दुसरं म्हणजे IMD म्हणजे भारतीय हवामान शास्त्र विभाग आणि बाकीच्या पण जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या हवामान विषयक एजन्सीज आहेत, त्यांनी यंदा एलनिनो येईल असा अंदाज वर्तवलेला आहे. तर ते एलनिनोचं पूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट बघावी लागेल, त्यावेळेचा जो अंदाज आहे त्याच्यावरून आपल्याला चित्र कळेल. परंतु सध्याचा जे प्राथमिक अंदाज आहे त्याप्रमाणे एलनिनो येईल आणि त्याचा यंदाच्या मान्सूनवरती परिणाम होईल असं एकंदर सरकारलाही भीती वाढते, आणि त्याच्यामुळे मग ऊसाचं उत्पादन कमी होईल आणि परिणामी साखरेचं उत्पादन कमी होईल असं सरकारला वाटतं. परंतु सध्या जर बघितलं तर गेल्या वर्षीचा जो काही साखरेचा साठा आहे आणि यंदाचं जे उत्पादन आहे तर ते जर लक्षात घेतलं तर स्थानिक बाजारपेठेत काही साखरेची स्थिती चिंताजनक नाहीये. साखरेचे दर काही व्हायला भेटले अशी परिस्थिती अजिबात नाहीये. परंतु 2027 मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी साखरेची टंचाई निर्माण होऊन भाव वाढू शकतात अशी भीती सरकारला वाटते. त्याच्यामुळे आतापासूनच सावधगिरीचं पवित्र म्हणून निर्यात बंदीचं जे काही निर्णय आहे ते सरकारने घेतलेला आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित आहे तेवढी जरी वाढत नसली तरी सातत्याने FRP मध्ये वाढ होते. परंतु दुसऱ्या बाजूला साखरेची किमान विक्री किंमत असते, ज्याला आपण मिनिमम सेल प्राइस असं म्हणते, ती मात्र काही वाढलेली नाही. म्हणजे तर आपण जर बघितलं तर साधारण 2018-19 मध्ये प्रतिकूल 31 रुपये अशी ती साखरेची MSP होती, मिनिमम सेल प्राइस, ती आता पण तेवढीच आहे. तर त्यात वाढ करून ती 38 रुपये करावी अशी साखर उद्योगाची मागणी होती, पण ती काही सरकारने मान्य केलेली नाही. साखरेची जी काही देशांतर्गत बाजारपेठेमध्ये आपण विक्री करतो, कारखाने विक्री करतात, त्याची किमान विक्री मूल्य ते जैसे ते ठेवलेलं आहे, आणि इथेनॉलबद्दल सुद्धा धरतोडीचं धोरण आहे, त्याच्यामुळे साखर उद्योग अडचणीत आलेला आहे. आणि अनेक कारखाने असे आहेत की त्यांचा आर्थिक ताळेबंद पूर्णपणे बिघडलेला आहे. अशा कारखान्यांनी मग FRP थकवलेली आहे आणि कायद्यानुसार FRP थकवता येत नाही, त्याच्यामुळे मग साखर आयुक्तालय त्यांना नोटीसा बजावून त्यांची जी काही मालमत्ता आहे ती जप्त करून शेतकऱ्यांची बिलं अदा करण्याचे निर्णय घेऊ शकतं. परंतु त्याचा लॉंग टर्म इफेक्ट असा होतो की ते कारखाने बंद पडतात. कारखाने बंद पडले की मग तिथला जो काही ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला पुढच्या हंगामामध्ये प्रॉब्लेम होतो. त्यामुळे FRP थकवली का तर थकवलेली आहे. म्हणजे देशभरामध्ये 12,000 कोटी रुपयाची FRP थकवलेली आहे. हा आकडा खूप मोठा आहे. महाराष्ट्र हा त्याच्यामधलं सगळ्यात आघाडीचं राज्य आहे साखर उत्पादनामध्ये. तर तिथं 3,000 कोटी रुपयांची थकबाकी FRP आहे. त्याच्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आता दुहेरी कोंडी झालेली आहे. इकडे FRP थकवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पुढच्या हंगामामध्ये काय होईल याच्याबद्दल अनिश्चितता आहे. साखरेचा जी कमोडिटी आहे त्याच्यामध्ये आपण ब्राझील नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे साखर उत्पादनामध्ये. तर अशा देशामध्ये जर समजा उत्पादन कमी झालं तर त्याचा परिणाम जागतिक बाजारावरती होतो. भारतामध्ये जर साखरेचं उत्पादन कमी झालं तर जगामध्ये साखरेचे रेट तेजीमध्ये येतात, आणि अशा वेळेस जर आपल्याला आयात करण्याची वेळ आली आणि इथली गरज भागवण्यासाठी मग जर इथलं उत्पादन पुरत नसेल तर आपल्याला आयात करण्याची वेळ येऊ शकते. ह्याच्या आधी आपल्याला साखर आयात करावी लागलेली आहे. तर मग ज्यावेळेस भारतासारखा देश साखर आयातीसाठी पावलं उचलतो त्यावेळेस मग जगामध्ये दराचा भडका उडतो आणि आपल्याला महाग दरामध्ये ती साखर आयात करावी लागते. साखर आयात महाग दरामध्ये आयात केली आणि इथला जो तुटवडा आहे तो लक्षात घेतलं की मग इथल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये रेट खूप वाढतात. शेवटीमध्ये त्याचा जो फटका आहे तो सर्वसामान्य ग्राहकांना होतो. त्याच्यामुळे कुठल्याही कम्युनिटीमध्ये जे काही मागणी पुरवठ्याचं गणित आहे किंवा जे काही महागाईचं गणित आहे ते लक्षात घेऊन सरकारने समतोल साधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तरच मग शेतकऱ्यांना त्या कमोडिटीचं उत्पादन आणि क्षेत्र वाढवण्याचं प्रोत्साहन मिळू शकतं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एका टोकाचे निर्णय न घेता बॅलन्स जर दृष्टिकोन सरकारने ठेवला तरच त्याच्यामध्ये सोल्युशन निघू शकतो. हा जो निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला आहे त्याचा फेरविचार करण्याची गरज आहे. हे सरकारने तातडीने करायला पाहिजे. दुसरं जे काय की साखर कारखान्यांची जी काही आर्थिक कोंडी आता झालेली आहे त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी साखरेची जे काही किमान विक्री मूल्य आहे त्याच्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे. आणि या साखर कारखान्यांना निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, निर्यातीसाठी त्यांना इन्सेंटिव्ह दिला पाहिजे. त्याचबरोबर इथेनॉलबद्दल जे काही धोरणात्मक निर्णय ते घेतले पाहिजेत. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जी FRP आता जाहीर झालेली आहे ती खूप तुटपुंजी आहे, त्यामध्ये FRP मध्ये पण वाढ करायला पाहिजे. परंतु साखर उद्योगाबद्दल जे काही धोरणात्मक निर्णय आहेत

0: जर सरकारने घेतले नाहीत तर ही वाढवलेली एफआरपी देणं साखर कारखान्यांना शक्य नाहीये. त्याच्यामुळं साखर उद्योगासाठीचे धोरणात्मक निर्णय आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एफआरपी मध्ये वाढ असे दोन्ही निर्णय एकाच वेळी घेण्याची आवश्यकता आहे.
1: श्रोतो, एकीकडे सरकार महागाई नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे शेतकरी आणि साखर उद्योगासमोर नवी आव्हानं उभी राहत आहेत. या निर्णयाचा पुढील काही महिन्यात नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादक गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: आताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकला.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.

0: काही जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा ऐकायला विसरू नका. रजनीगंधा रजनीगंधा.
1: श्रोतेहो, संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 29 वैशाख शके 1948
1: म्हणजेच 19 मे 2026। आजच्या किसानवाणी कार्यक्रमात मी अंकुश जोशी
0: आणि मी संतोष मते आपलं स्वागत करतो।
2: क्या बात है भाई, आजकल तो काफी खुश नजर आ रहे हो। क्यों ना हो, अब मैं ऑर्गेनिक खेती जो कर रहा हूँ ये पूरा प्राकृतिक है, ऑर्गेनिक है। इसमें हमारे खेत, हमारी फसल और हमारी जेब सब फायदे में होते हैं और इसमें लागत भी कम है। जी हाँ, आप भी ऑर्गेनिक खाद का प्रयोग करें, अपनी फसल और मिट्टी को तंदुरुस्त बनाएं और आपकी आमदनी में इजाफा करें। अधिक जानकारी के लिए किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर 1800-1801551 पर कॉल करें और लॉग इन करें kisan.gov.in और farmer.gov.in। कृषि और किसान कल्याण मंत्रालय द्वारा किसान हित में जारी।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, खरं तर आपण जी पिकांची लागवड करतो
1: संतोषजी, दिवसेंदिवस अति खतांच्या वापरामुळं, अति सिंचनाच्या म्हणजे गैरवापरामुळं क्षारपड जमिनींचा प्रश्न वाढत चाललेला आहे आणि यामुळं उत्पादन क्षमता सुद्धा पिकांची कमी होत चाललेली आहे आणि यामुळंच क्षारपड जमिनींची गुणवत्ता सुधारण्याची आवश्यकता आहे।
0: नक्कीच होतंय। काय माहिती आहे का अंकुशजी, आपले जे शेतकरी बांधव आहेत ना, ही गरजेपेक्षा जास्त खतं देत आहेत, गरजेपेक्षा जास्त पाणी देत आहेत आणि त्यामुळं या

0: गोष्टी आहेत, त्यामुळं हे जे जमिनी क्षारपड होणं जे आहे हे त्यामुळं होतं आहे खरं.
1: हे तर कारण आहेच आहे, पण सेंद्रिय खतांचा अपुरा पुरवठा आणि त्याचबरोबर हिरवळीच्या खतांच्या वापराकडे, म्हणजे हिरवळीची खतं जर घेतली तर एक पीक आपल्याला घेता येत नाही आणि त्याच्यामुळं आपला एक हंगाम वाया जातो आणि त्यामुळंच हिरवळीच्या खतांकडे सुद्धा आपले शेतकरी बांधव दुर्लक्ष करतात. हेही मुख्य कारण या क्षारपड जमिनींच्या वाढीसंदर्भातलं आहे.
0: नक्कीच. आता या निमित्तानं आपल्याला असं सांगता येईल अंकुशजी, काय होतं बऱ्याच वेळेस शेतकरी बांधव जे आहेत पिकांची लागवड करण्याचा हव्यास त्यांचा असतो, तर त्या स्थितीमध्ये जर का उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडणार आहे आणि मग आपण दुसरं काही पीक करत नाही, तर अशा वेळेस जर का आपण हिरवळीचं खत आपल्या शेतामध्ये केलं रब्बी हंगामातलं पीक निघाल्यानंतर, आणि जर का एखादा महिना दीड महिना असं जर का पाणी आपल्याला जर का राहिलं त्यानंतर चांगलं, तर तोपर्यंत जर का आपल्याला ते हिरवळीचं खत जगवता आलं तर त्यानंतर लगेचच्या लगेच आपण जर का ते हिरवळीचं खत गाडू शकलो, ते एक दीड महिन्याचं पाणी संपलं त्यावेळी जर का हिरवळीचं खत गाडलं तरीसुद्धा, म्हणजे जे काय आपल्याला हिरवळीचं खत अपेक्षित आहे त्या पद्धतीनं आपले शेतकरी बांधव तशी एक करू शकतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आपण सुरुवातीला म्हटलो तसं की आपण जर का पिकाला जेवढं पाणी सांगितलं तर त्या पाण्यापेक्षा जास्त पाणी देतात. आपण जर का रासायनिक खतांची जी शिफारस आहे ती रासायनिक खतांची जेवढी शिफारस आहे त्यापेक्षा जास्त खतं शेतकरी बांधव देतात, पण सेंद्रिय खतं मात्र देत नाही.
1: सेंद्रिय खतांचा पुरवठा त्याच प्रमाणात
0: हो. आता सेंद्रिय खतांचा जर का विचार केला तर आपल्याकडे शेणखत आहे, हे शेणखत अगदी जसंची तसं दिलं नाही पाहिजे अशी शिफारस आहे, तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. हां, ते जरा कुजलं पाहिजे, अगदी जसंच्या तसं शेतात देणं चुकीचं आहे. किंवा त्याच्यापासून आपण जर का गांडूळ खत तयार केलं तर गांडूळ खताचा इतका चांगला फायदा आहे की खूप कमी पटीमध्ये, म्हणजे शेणखत जर का आपल्याला टाकायचं त्याच्या खूप कमी पटीमध्ये आपल्याला गांडूळ खत लागतं, आणि मग त्या पद्धतीनं आपण आपल्या शेतीची सेंद्रिय खताची गरज जर भागवली तर आपल्या जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढणार आहे. आणि या जे क्षारपड जमिनी जे आहे जिकडं आपण चाललो आहोत, म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला चांगली सुपीक जमीन द्यायची आहे, तर या काही गोष्टी कराव्या लागतील आपल्याला.
1: नक्कीच सर.
0: त्याच दृष्टीने आपण क्षारपड जमिनीचे गुणधर्म आणि सुधारणा याविषयीची मुलाखत ऐकणार आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदशास्त्र विभागाचे अनिल दुर्गुडे यांची मुलाखत घेतली आहे संतोष मते यांनी,
1: ऐकूया.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, क्षारपड जमिनीचे गुणधर्म आणि सुधारणा याविषयीचं मार्गदर्शन आज आपण जाणून घेणार आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल दुर्गुडे सरांकडून. डॉक्टर नमस्कार.
3: नमस्कार.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, विविध प्रकारच्या जमिनी आहेत, सुपीक जमिनी आहेत, नापीक जमिनी आहेत, क्षारपड आहेत, पाणथळ आहेत वगैरे, असे काही बरेच प्रकार आहेत. आणि ज्या क्षेत्रामध्ये या जमिनीच्या मातीच्या क्षेत्रामध्ये अभ्यास केलाय, काम केलंय, ज्यांनी आयुष्यभर काम केलंय असे डॉक्टर अनिल दुर्गुडे सर हे आपल्या सोबत आहेत. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत क्षारपड जमिनीचे गुणधर्म आणि कशा पद्धतीनं सुधारणा करायला पाहिजे. तर सर, सगळ्यात सुरुवातीला विचारायचं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये किती लाख हेक्टरवर क्षारपड जमीन आहे आणि ही जमीन जी आहे ती कुठं कुठं आढळून येते याविषयी सांगा.
3: महाराष्ट्र राज्यामध्ये 39 लाख हेक्टरच्या आसपास आपली सिंचनाखाली जमीन आहे, म्हणजे बागायत क्षेत्र जे आहे, आणि त्यापैकी जवळजवळ 13 लाख हेक्टर क्षेत्र हे क्षारपड झाले आहे. आणि ह्या जमिनी नेमक्या फार अतिशय उत्पन्न देणाऱ्या होत्या, परंतु आपण काय झालं आहे की अतिरिक्त पाण्याचा वापर केला ह्या सिंचन विभागामध्ये बागायत क्षेत्रामध्ये, आणि त्यामुळे हे क्षेत्र बऱ्यापैकी वाढत चाललेलं आहे. आणि अशा प्रकारचं जर क्षेत्र वाढत चाललं असेल तर निश्चितच आपल्याला शेतीतलं उत्पन्न हे काय होणार आहे, कमी कमी येत जाणार आहे. त्यामुळं आपल्याला ह्या एकूण आपण जर पाहिलं क्षेत्र तर ह्याहीपेक्षा मी तर म्हणेल की धूप ज्या ठिकाणी जास्त होती ते क्षेत्र तर फार आहे. म्हणजे हे जर एकूण पाहिलं आपण क्षेत्र क्षारपडचं तर जवळजवळ 4 ते 5% जास्तीत जास्त आहे. परंतु जर धुपीमुळं ज्या मात्रिक आता पाहतोय आपण पाऊस एकदम ढगफुटीसाठी पाऊस पडतायत, त्या ठिकाणी जल आणि मृदसंधारण जर केलेलं नसेल, बांध घातलेलं नसेल, तर संपूर्ण माती त्या पाण्याबरोबर वाहून जाते. असं क्षेत्र जवळजवळ 39%, आणि हे क्षारपड क्षेत्र जे आहे ते फक्त किती आहे, 4 ते 5%. परंतु हे क्षेत्र अतिशय पोटेन्शियल, म्हणजे एकदम पिकाऊ आहे अशा ह्या चांगल्या जमिनीमध्ये अतिरिक्त पाण्याचा ज्यावेळेस आपण निचरा नाही केला किंवा अतिरिक्त पाण्याचा वापर जर केला तर निश्चितच असं क्षेत्र वाढत चाललेलं आहे. आणि हे क्षेत्र जवळजवळ आपण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर जवळजवळ

0: 11 लाख हेक्टर क्षेत्र या आसपास या महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे आपल्याला संवर्धन करणं किंवा त्याच्यात सुधारणा करणं हे अत्यंत गरजेचं आहे.
1: क्षारपड जमिनी ज्या आहेत त्या कशामुळं होतात आणि त्यासोबतच त्याचे काही प्रकार आहेत का याविषयी सांगा आपल्या शेतकरी बंधू भगिनींना.
0: क्षारपड जमिनीचं क्षेत्र आपण प्रथम कुठं कुठं आहेत याचा थोडंसं मी उल्लेख करतो. कारण ज्यावेळेस नदीकाठचं क्षेत्र आपण पाहिलं, पूर्वी नदीकाठला अगदी झुळझुळ पाणी व्हायचं आणि वाळू उपशांत अतिरिक्त वाळू उपशामुळे सुद्धा त्या जमिनीतले जे काही पाणी ते पाणीसुद्धा थांबलं आहे आणि जे काही बाजूबाजूला जे बोर होते विहीर होते यांचंसुद्धा पाणी क्षारयुक्त होत चाललेलं आहे. तर असं नदीकाठचं क्षेत्र म्हणजे कृष्णा, कोयना, वारणा, निरा, मुळा, प्रवरा, गोदावरी, भीमा, त्यानंतर विदर्भात पूर्णाखोरं, ह्या सर्व सिंचन क्षेत्रामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं क्षारपड क्षेत्र जमिनीचं क्षेत्र हे आढळून येईल. ह्या सिंचन क्षेत्रातील जमिनीचे सगळे जे भौतिक असेल, जैविक असेल किंवा रासायनिक गुणधर्म असेल हे सगळे बिघडले आणि हे बिघडल्यामुळं त्याची सुधारणा न करता फक्त पिकं घेत चाललीत आणि त्याची सुपीकता आणि उत्पादकता काय झाली, कमी झालेली. आता क्षारपड जमिनी जर कशामुळे झाल्या तर त्याच्यामुळे आपल्याकडे एकतर पाऊस कमी आहे, उष्ण आणि कोरडं हवामान आहे, भारी चिकणमातीच्या जमिनी म्हणजे ज्याला आपण भारी जाड जमिनी म्हणतो किंवा त्या ठिकाणी निचरा कमी आहे, काँक्रीट मुलामा न केल्यामुळं काही कॅनॉल क्षेत्र आहे ते बाजूला काय होतं पाणी पाझरते आणि त्याच्यामुळं सुद्धा जमिनी बऱ्याचशा क्षारपड झालेल्या आहे. आणि त्यातल्या त्यात एकसारखी ऊस पीक पद्धती आणि अतिरिक्त पाण्याचा वापर हे फार महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच ठिकाणी अशा बागा क्षेत्रामध्ये फक्त ऊसाचं पीक घेतलं जातं, ऊस त्या ठिकाणी फेरपालट केली जात नाही आणि मग काय होतं की पाण्याचं मोकाट पाण्याचा वापर त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यामुळं काय होतं जमिनी क्षारपड झालेली आहे. आणि त्यातल्या त्यात आज शेतकऱ्याकडे जर पाहिलं तर जनावरांची संख्या कमी झाली त्यामुळं जे काही सेंद्रिय खतं आहेत त्याचाही वापर कमी कमी होत चाललेला आहे आणि या सर्व कारणामुळं ह्या जमिनी काय झालेल्या आहे क्षारपड होत चाललेल्या आहे. तर क्षारपड जमिनींचे आपण जर पाहिलं तर ढोबळमानाने क्षारपड जमिनी म्हणलं की पहिला प्रकार जो आहे क्षारयुक्त जमीन, त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे क्षारयुक्त चोपण जमीन आणि तिसरा आहे तो चोपण जमीन. आणि हे कसं आहे की जसं आपण म्हणतो एखाद्याला कॅन्सर जर झाला तर आपण विचारतो फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप आणि थर्ड स्टेप, तसं ह्या क्षारपड जमिनीमध्ये पहिली स्टेप क्षारपड जमिनी क्षारयुक्त जमिनी, दुसरी क्षारयुक्त चोपण जमीन आणि तिसरा जो थर्ड स्टेप आहे ती चोपण जमिनी. असे हे तीन प्रकार आहे आणि या तिन्ही प्रकारचे गुणधर्म जर नीट समजून नाही घेतले तर त्याशिवाय आपल्याला सुधारणा करता येणार नाही.
1: आता यामध्ये जे पहिला प्रकार तुम्ही जो सांगितलाय क्षारयुक्त जमिनीचा, त्या कशा ओळखायची आहे, ती जमीन कशी ओळखायची आहे आणि या क्षारयुक्त जमिनीची सुधारणा आपल्याला करता येईल का आणि कशी करायची?
0: तर आता हा जो पहिला प्रकार सांगितला मी की क्षारयुक्त जमीन, ती ढोबळमानाने जर आपल्याला ओळखायची असेल ना तर पृष्ठभागावर अगदी पांढरे क्षार त्या ठिकाणी दिसून येतात. किंबहुना अशा क्षेत्रामध्येच ज्यावेळेस जमीन खराब होते त्यावेळेस पाण्याची सुद्धा प्रत जी आहे ती क्षारयुक्त होत असते आणि हेच क्षारयुक्त पाणी आपण त्या जमिनीला देतो आणि मग पांढरा अगदी थर त्या ठिकाणी पृष्ठभागावर दिसून येतो आणि ढोबळमानाने आपण लगेच ओळखायचं की ही जमीन क्षारयुक्त झालेली. परंतु माती परीक्षण जर केलं आणि त्याचे मुख्य जे काही पायाभूत गुणधर्म आहे हे जर आपण तपासले तर त्याहून सुद्धा आपल्याला हा प्रकार कोणता आहे ते सुद्धा ओळखता येतं. साधारणतः क्षारयुक्त जमीन जर असेल तर त्याचा सामो जो आहे तो 8 पेक्षा किंवा 8.5 पेक्षा कमी असतो. त्यानंतर क्षारता जर पाहिली आपण तर 1.5 DC सायमन प्रतिमीटरपेक्षा जास्त असते. तर अशा पद्धतीनं क्षारता जी आहे ती मात्र याच्यात जास्त असते त्यामुळे आपल्याला पृष्ठभागावर क्षार दिसतात 1.5 DC सायमन प्रतिमीटरपेक्षा जास्त असते. विनिमय सोडियमचं प्रमाण मात्र त्या ठिकाणी 15% कमी असते कारण तिथं सोडियमचं प्रमाण कमी असतं आणि इतर क्षारांचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं अशा प्रकारे क्षारता जास्त असल्यामुळे भूपृष्ठावर पांढरे क्षार साठलेले दिसतात. हे ढोबळमानानं आपल्याला डोळ्यानं दिसणारं एक त्याचं लक्षण आहे. मग आता ही सुधारणा कशी करायची? साधारणतः आपण काय करायचं आहे की शेताभोवती म्हणजेच सर एकदम खोल काढायचे आणि तुम्हाला लॉंग टर्म रिझल्ट जर पाहिजे असेल तर भूमिगत निचरा प्रणाली ज्याला परफोरेटेड पाईप सिस्टीम आहे ती जर आपण केली साधारणतः 45,000 ते 50,000 रुपये एकरी खर्च येतो. परंतु त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वर्षी मग त्याची जे काही चर आहे ओपन चर आहे ते आपल्याला प्रत्येक वर्षी आपल्याला साफ करावं लागतात, ते आपल्याकडून होत नाही आणि मग त्यानंतर पानकंस होतात, नंतर परत जमीन चिबड होते. त्यामुळे शेताभोवती खोल चर काढायची, जास्त सेंद्रिय खतांचा वापर आपण करायचा आणि दर 2 वर्षातून एकदा तरी हिरवळीची पिकं घ्यायची, पडीत ठेवायची नाही. कारण काय होतं की ते खालचे जे क्षार आहेत पाण्यावर ते वर येतात आणि उष्णतेनं पाणी उडून जातं, क्षार मात्र पृष्ठभागावर राहतात. त्यामुळे आच्छादनाचा सुद्धा वापर आपण ह्या जमिनीत जर केला तर निश्चितच ते जे क्षार आहेत ते क्षार त्या ठिकाणी येत नाहीत. त्यानंतर सरीवारंब्यावर लागवड जी पद्धत आहे ती लागवड पद्धतसुद्धा आपण काय करायची आहे, सरीवारंब्यावर किंवा ज्याला आपण गादी वाफा म्हणतो त्या गादी वाफ्यावर आपण काय करायची आहे त्या ठिकाणी लागवड करायची. त्यानंतर क्षार प्रतिकारक पिकं जी आहेत म्हणजे ज्याला आपण कपाशी म्हणतो किंवा बीट असेल, शुगर बीट असेल किंवा पालक असेल, त्यानंतर ऊस असेल, हे जे काय किंवा मध्यम जवळजवळ गहू पण आहे हा सुद्धा मध्यम एक प्रतिकारक आहेत अशाच पिकांची लागवड, परंतु सरी वारंबा किंवा गादी वाफेवर आपण करायची, सपाट याच्यावर जर केली तर उगवण क्षमता होणार नाही,

0: कारण क्षारांचं प्रमाण त्या ठिकाणी पहिल्या स्तरामध्ये साठलेलं असतं. ह्या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचं जे काही भूसुधारक असतात, मग त्याच्यामध्ये रासायनिक भूसुधारणामध्ये जिप्सम किंवा गंधक किंवा जे काही सेंद्रिय भूसुधारक असतात त्याला प्रेसमड म्हणतो आपण. कारखान्याचं शुगर कॅन फॅक्टरीचं जे काही प्रेसमड असतं किंवा मळी कंपोस्ट असतं किंवा स्पेंटॉस लिक्विड असतं ते टाकू नये. तर अशा पद्धतीनं ते ह्या गोष्टी जर आपण पाळल्या तर निश्चितच आपण त्या क्षारयुक्त जमिनीमध्ये आपण चांगल्या प्रकारे पिकं घेऊ शकतो.
1: सर, यानंतर दुसरा प्रकार तुम्ही जो सांगितलाय तो क्षारयुक्त चोपन जमिनी आहे. तर या जमिनी कशा ओळखायच्या आणि त्यासोबतच या क्षारयुक्त चोपन जमिनीची सुधारणा कशी करायची याविषयी सांगा.
0: तर आपण आता मी पहिले सांगितलं की क्षारयुक्त जमीन म्हणजे कॅन्सरची फर्स्ट स्टेप. आता कॅन्सरची दुसरी स्टेप म्हणजे काय की जमिनी क्षारयुक्त चोपन त्याला म्हणतात. मग आता ह्या जमिनी ढोबळ मानाने जसं पहिल्या प्रकार आम्ही सांगितलं की पृष्ठभाग क्षार दिसतात, पण ह्या जमिनीमध्ये क्षारयुक्त चोपन जमिनी ज्या आहेत ह्या कशा ओळखायच्या, तर आपल्याला ह्या माती मिश्रित मातीचे कण आणि क्षार एकत्रित होऊन वारुळासारखी माती वर अशी पसरलेली दिसते. म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी शेतकरी त्याला तेलकट डाग लागला असं म्हणतात. म्हणजे अगदी ढोबळ मानानं ही जमीन तशी ओळखता येते. आता ह्या जमिनीमध्ये आपण जर माती परीक्षण केलं तर साधारणतः सामू जर पाहिला आपण तर तो 8.5 जास्त असतो. क्षाराचं प्रमाण जवळजवळ 1.5 डेसी सायमन प्रतिमीटरपेक्षा जास्त असतं आणि विनिमयम सोडियाचं प्रमाणसुद्धा 15% जास्त असतं. कारण ह्या जमिनीमध्ये विरघळणाऱ्या क्षाराबरोबर जे काही न्यूट्रल असतात त्याबरोबर सोडियमचे पण क्षार त्या ठिकाणी वाढलेले असतात, म्हणून त्याला क्षारयुक्त चोपन जमीन मानायचं. तर अशा पद्धतीने ही जमीन आपल्याला माती मिश्रित वारुळाची माती जशी असते तशी तेलकट डागासारखी जर वर दिसली तर समजायचं की आपण ही जमीन क्षारयुक्त चोपन आहे. सुधारणा जर अशा जमिनी जर आपल्याला करायचं असेल क्षारयुक्त चोपन, तर मी पहिल्यांदा सांगितलं की भूमिगत निचरा प्रणालीचे आपल्याला व्यवस्था करावं लागेल. त्या ठिकाणी परफोरेटेड पाईप छिद्र असलेले जे काही पाईप आहेत ते पाईप टाकून आपल्याला जे काही जादा झालेलं पाणी आहे आणि त्याच्यात विरघळलेले जे क्षार आहे ते आपण त्या चरावाटी बाहेर काढायचे. त्यानंतर सिंचनासाठी आपण चांगलं पाणी वापरायचं, कारण अशा क्षेत्रामध्ये बऱ्याच वेळा जे काही पाणी असतं ते पाण्याची प्रत चांगली नसते, त्यामध्ये क्षार झालेले असतात. म्हणून जर आपल्याला कॅनलचं पाणी असेल, नदीचं पाणी असेल, चांगलं जे पाणी आहे त्याचं आपण सिंचनासाठी काय करायचं आहे, पाण्याचा वापर करायचा आहे. कारण नाहीतर काय होतं की ह्या जमिनी ह्या पाण्यामुळेच ह्या क्षारात पाण्यातील असलेल्या क्षारामुळेच खराब होत असतात. माती परीक्षणानुसार थोडंसं आपण जिप्सम टाकायचं. ढोबळ मानाने बरेच शेतकरी काय करतात, 1 टन 2 टन अगदी ढोबळ मानाने एकराला टाकतात, परंतु तसं नाही करायचं. कारण याच्यामध्ये चोपणपणा पण आहे, त्याच्यामुळे आपल्याला ज्या सोडियमचं प्रमाण किती आहे आणि कॅल्शियम मॅग्नेशियमचं प्रमाण किती हे जर आपण आजमावलं तर जिप्सम रिक्वायरमेंट म्हणून किंवा गरज किती आहे ही जर आपण गुणधर्म प्रयोगशाळेत तपासलं तर आपल्याला त्यानुसार जिप्सम किती नेमकं टाकायचं आणि ते टाकत असताना शेणखतात एकत्र करूनच टाकायचं. नुसतं जिप्सम टाकायचं नाहीतर काही एक उपयोग नाही. यानंतर मी तर सांगतोच कोणते क्षार सहनशील पिकं आहेत तर ते आपण त्या ठिकाणी घ्यायचे. कोणते पिकं म्हणजे विशेषतः कडधान्य पिकं आहेत अशा जमिनीमध्ये येत नाही, मग आपण आट्टास करायचं नाही की कडधान्य तूर मूग उडीद हरभरा अशी पिकं घ्यायची, आट्टास करायचं नाही. कारण याच्यामध्ये मर रोगाचं प्रमाण वाढतं, कारण या ठिकाणी अतिरिक्त पाणी त्या जमिनीमध्ये झालेलं असतं. आणि सरी वरंबा विशेषतः त्या वरंब्याच्या बगलामध्ये याची लागवड करायची. आणि गादीवाफे जर असेल तर आपण गादीवाफ्यावरसुद्धा सोयाबीन वगैरे यासारखी पिकं किंवा कांदा वगैरे जे आहेत किंवा सरी वरंब्यावर आपण करायचं, सपाट्याच्यावर करायचं नाही.
1: आता तिसरा प्रकार जो सर तुम्ही सांगितला होता तो होता चोपन जमिनीचा. तर ही चोपन जमीन कशी ओळखायची आणि या चोपन जमिनीची सुधारणा कशी करायची याविषयी सांगा.
0: तर मी आता सांगितलं की पहिला क्षारयुक्त, दुसरा क्षारयुक्त चोपन आणि तिसरा जो आहे तो चोपन जमीन, म्हणजे आपण ज्याला कॅन्सरची थर्ड स्टेप म्हणतो. फार कठीण आहे ह्या जमीन जर आपण पाहिलं जमिनीवर तर कोणत्या प्रकारचे क्षार वगैरे दिसत नाही, परंतु ही जमीन एकदम जाड भेगाडलेली आणि अतिशय टणक, मी तर म्हणेल ढेकोळे जे ते दगडापेक्षा सुद्धा कठीण झालेलं असतं. इतकं मोठमोठे ढेकळं या ठिकाणी होतात, लवकर फुटत नाही आणि मग मुळ्यांची चांगली वाढ होत नाही. आणि माती परीक्षण जर केलं आपण तर त्या जमिनीचा जो काही मातीचा जो सामू आहे तो 8.5 जास्त असतो, त्यामुळेच घडण अगदी कठीण झालेली असते. इथं मात्र क्षारयुक्तता 1.5 डेसी सायमन प्रतिमीटरपेक्षा कमी असते. विनिमय सोडियमचं जो सोडियम अतिशय घातक आहे जो पाणी धरून ठेवतो आणि सोडत नाही त्याचंसुद्धा प्रमाण 15% जास्त आहे. आता ह्या जमिनीमध्ये जर पाहिलं आपण सोडियम डॉमिनंट आहे, इतर जमिनीमध्ये सोडियम कमी होता पाहिलं याच्यामध्ये तर फारच कमी होता, परंतु याच्यामध्ये मात्र सोडियम डॉमिनंट आहे आणि तो कार्बोनेट बायकार्बोनेट भरू असतो, म्हणून त्याची जे गुणधर्म आहे ते अतिशय प्रख्यात गुंडासारखे अगदी त्याची गुणधर्म असतात. त्यामुळं ह्या जमिनीमध्ये निचरा चांगला होत नाही. जमीन जवळजवळ 1-3 महिने फुगलेली असते आणि एकदा का जमीन फुगलेली असली की त्या ठिकाणी हवा मिळत नाही आणि मग मुळांची वाढ चांगली होत नाही आणि पीक नंतर काय होतं त्याची वाढ घुंपते. अतिशय घडण जी आहे ती टणक झालेली असते. पृष्ठभागावर कडक पापुद्रे येते. एक पाऊस जर एखादा पडून गेला ना तर त्या ठिकाणी असे पापुद्रे वगैरे त्या ठिकाणी तयार होतात आणि मग आपण जर पेरलेलं असेल तर ते पेरलेलं जे काही बी आहे ते उगवण क्षमता कमी होते. त्या पापुद्र्याखाली ते बी जे आहे त्याला बुरशी येते आणि नंतर ते कुजून जातं आणि मग उगवण क्षमता कमी होते. पृष्ठभाग जर आता आपण ढोबळ मानाने आपण पहिला

0: प्रकार पाहिला पांढरे क्षार दिसतात, दुसरा प्रकार पाहिला आपण तेलकट डागासारखे दिसते, पण तिसरा प्रकार चोपनमध्ये तुम्हाला राखट रंगाचा भेगाळलेला त्या ठिकाणी पृष्ठभाग दिसून येतो, आणि मग किंवा त्याला जे काही कडक पापुद्रे ते त्या ठिकाणी दिसतात. अशा पद्धतीने आपण ढोबळमानाने ही जमीन ओळखू शकतो. पावसाळ्यात ही जमीन चिबड असते, लवकर वापशावर येत नाही, आणि उन्हाळ्यात अतिशय कडक असते, त्यामुळं आपल्याला पिकाचं उत्पादन चांगलं येत नाही. मग अशा जमिनीची आपल्याला सुधारणा करायची असेल तर काय करायचं आहे की ह्यासुद्धा जमिनीमध्ये आपण भूमिगत सच्छिद्र निचरा प्रणालीची व्यवस्था करायची आहे. मी अगोदर सांगितलं की साधारणपणे एकरी 45 ते 50 हजार रुपये खर्च येतो, परंतु लॉंग टर्म तुम्हाला त्या ठिकाणी जागा जी काय आहे आपली जमीन ती वाया जात नाही, आणि त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट्स किंवा पिकाचं उत्पादन त्या ठिकाणी मिळतं आहे. जिप्सम किंवा गंधकाचा वापर करायचा आहे, ज्या ठिकाणी जिप्सम आपण माती परीक्षण करायचं आहे, जी गरज असेल 1 टन असेल 2 टन असेल, याच्यात शेणखतात किंवा गांडूळ खतात एकत्र करायचं आणि त्या जमिनीमध्ये टाकायचं आहे. परंतु ज्या चोपन जमिनी चुनखडीयुक्त आहे त्या ठिकाणी जिप्सम न टाकता आपण काय करायचं आहे, गंधक टाकायचं. मग आता हे गंधकचे जे काही प्रमाण आहे ते 1/5 जिप्समच्या टाकायचे, म्हणजे समजा 5 टन जर तुमचं जिप्सम जर रिक्वायरमेंट असेल तर त्याच्यामध्ये 1 टन काय करायचं आहे, गंधक टाकायचं. परंतु हे सुद्धा आपण शेणखतामध्ये मिक्स करून टाकायचं, आणि हे फार महत्त्वाचं आहे, नाहीतर मग त्याचा काही एक सुधारणेला महत्त्व होत नाही. तसंच आपण जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा आपण त्या ठिकाणी वापर करायचा आहे, कारण घडण अतिशय कडक झालेली असते. हिरवळीच्या या पिकाची जी काय आहे ती आपण दर 2 वर्षातून एकदा गाळायची, म्हणजे ती घडण काय होते, भुसभुसीत होते. काही आम्लयुक्त खतांचाच, म्हणजे ज्यावेळेस आपण पिकं घेतो त्यावेळेस जे काही रासायनिक खतं टाकतो त्या ठिकाणी आपण आम्लयुक्त खतांचा वापर करायचा, अमोनियम सल्फेट असेल, सिंगल सुपर फॉस्फेट असेल, सल्फेट ऑफ पोटॅश असेल, अशा प्रकारच्या खतांचा वापर आपण जर नेहमी जर काही पिकांना आपण न्यूट्रिशनमध्ये जर केला तर हळूहळू आपल्याला ही जमीन सुधारणा करता येते. त्याचप्रमाणे जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य असतात ते सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण त्या ठिकाणी एकूण जरी जास्त असलं तरी उपलब्ध त्या ठिकाणी होत नाही, म्हणून आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत त्यांचासुद्धा वापर आपण स्लरीमधून केला, शेणखतामधून जर केला किंवा जीवामृतमधून जर केला तर निश्चितच आपल्याला जो काही शेंडा जो आहे तो पिवळा चालतो तो होणार नाही. त्यानंतर काही रोटावेटर आहे बघा, जे पातं येल आकाराचं पातं असतं ना, तो रोटावेटर अजिबात ह्या 1-2 प्रकारच्या जमिनीमध्ये क्षारयुक्त चोपान आणि चोपान जमिनीमध्ये चालवायचा नाही. ज्या रोटावेटरचं पातं सरळ आहे किंवा ज्याला आपण कल्टिवेटर म्हणतो किंवा हरू म्हणतो याचा वापर आपण या ठिकाणी करायचा आहे. जर का तुम्ही येल आकारचा रोटावेटर या ठिकाणी वापरला तर ती जमीन तळी धरेल आणि पाण्याचा निचरा होणार नाही, कायम ती जमीन काय राहील, चिबड राहील. त्यामुळे आपण सबसॉयलरचा सुद्धा वापर आपण नांगरणीसाठी करायचा आहे की जेणेकरून चांगली खोलवर तळी जी आहे तळी फोडली जाईल आणि जे काही पाणी आहे त्या पाण्याचा चांगला निचरा होईल. आता ह्या ठिकाणी मात्र तुम्हाला कारखान्याचं प्रेसमड असेल, जिप्सम असेल, फॉस्फेट जिप्सम असेल, तो माती परीक्षणानुसार करायचा, म्हणजे त्या जमिनीची घडण चांगली होईल. आता ह्या जमिनीमध्ये मी सांगितलं की बऱ्यापैकी चिबड जमीन राहते, त्यामुळे आपण पाणी देण्याची जी काही सिंचनाची पद्धत आहे यात आपण ठिबक असेल किंवा सिंचन स्प्रिंकलर असेल, जे काही आता युनिट्स निघालेले आहेत त्याचा वापर आपण जर केला तर निश्चितच आपल्याला पाण्याचा सुद्धा माफक आपल्याला त्या ठिकाणी, ज्याला आपण गादी वाफा म्हणतो किंवा सरीवारांबा करून असं पद्धतीने आपण जर वापर केला तर निश्चितच ती जमीन वापशावर राहील आणि पिकाचं उत्पादन चांगलं राहील. त्यानंतर आपण जे काही फ्लो इरिगेशन आहे, म्हणजे आपण एकदम ढोबळमानाने जे काही पाणी देतो ते टाळायचं या ठिकाणी, अजिबात अतिरिक्त पाण्याचा वापर करायचा नाही, नंतर त्या जमिनीत वापसा राहणार नाही, वापसा नाही राहिला तर हवा खेळती राहणार नाही, हवा नाही खेळली तर त्या मुळांची वाढ होणार नाही.
1: सर आता शेवटी विचारायचंय की अशा ज्या क्षारपड जमिनी आहेत या क्षारपड जमिनीमध्ये शेतकरी बांधवांनी कोणती पिकं घेतली पाहिजे जेणेकरून जमिनीची सुधारणा होईल आणि त्यासोबतच उत्पन्नही मिळेल.
0: हा, मी वारंवार उल्लेख करत होतो की अशा क्षारपड जमिनीमध्ये आपण क्षार प्रतिकारक पिकांची लागवड करायची आहे. मग असं जर आपण ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस आपण शेतकरी काय करतो की निर्णय घेताना काही जे काही कडधान्य पिकं आहेत ते कडधान्य पिकं घेण्याचा प्रयत्न करतो आणि मग कडधान्य पिकं या जमिनीमध्ये येत नाही. त्याच्यामुळे क्षार सहनशील पिकं कोणते आहेत तर साधारणतः ऊस, कापूस, भात, मोहरी, पालक, बीट, नारळ, खजूर, लसुंगास अशा प्रकारची क्षार सहनशील पिकांची आपण त्या ठिकाणी काय करायची, लागवड करायची. कोणतेही आपल्या मनात आलं किंवा एखाद्या पिकाला भाव आहे, तुरीला भाव आहे म्हणून आपण या ठिकाणी तूर घ्यायची नाही, कारण या ठिकाणी ती काय होईल, मग रोग जास्त येईल. म्हणून ह्या क्षार सहनशील पिकं जी आहेत ऊस, कापूस, मोहरी, पालक यांची आपण निवड करायची. आणि मध्यम क्षार सहनशील पिकं कोणते आहे तर गहू आहे, बाजरी आहे, मका आहे, करडई आहे, सोयाबीन, कांदा, कोबी, लसूण, टोमॅटो आहे. परंतु ही लागवड करत असताना मात्र मी सांगितलंय की प्राधान्यानं गादी वाफा किंवा सरीवारंबा याच्यावरच लागवड करायची आहे. आणि क्षार संवेदनशील पिकं कोणते आहेत, म्हणजे की त्या जमिनीमध्ये येऊ शकत नाही, आलं तर तुमची शेती मग काय होईल, आपला सूर निघतो की शेती परवडत नाही. मग असेच कोणते आहेत की साधारणतः एक फळबाग, संत्रा, लिंबू, मोसंबी असे संवेदनशील पिकं याच्यामध्ये तर घ्यायचेच नाही. परंतु द्विदल जे पिकं आहेत ते सुद्धा या ठिकाणी घ्यायचे नाही, म्हणजे साधारणतः मूग, उडीद, तूर, हरभरा हे सुद्धा द्विदल वर्गातली पिकं सुद्धा या ठिकाणी घ्यायची नाही, कारण त्यांचे मुळ्या ज्या आहेत ते सोटमुळं लांब असतात आणि मग त्याला मर रोग जास्त येतो किंवा

0: स्ट्रॉबेरी अशा प्रकारची पिकं ही सार संवेदनशील आहे, म्हणून अशा प्रकारची संवेदनशील पिकं या ठिकाणी घ्यायची नाही. आपली त्या ठिकाणी पिकं घेण्याची दादागिरी कमी करायची आणि अशा प्रकारची सहनशील कोणते आहेत, क्षार मध्यम क्षार सहनशील कोणते आहेत किंवा संवेदनशील कोणते, याचा अभ्यास करूनच आपण त्या पिकांची लागवड त्या ठिकाणी केली तर आपल्याला त्या पिकाचं उत्पादन अगदी शाश्वत आणि चांगलं मिळेल.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, क्षारपड जमिनीचे गुणधर्म आणि सुधारणा या विषयावर आज आपल्याशी बोलले महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल दुर्गुडे. त्यांच्याशी तुम्हाला बोलायचं असेल, काही शंकांचं समाधान करून घ्यायचं असेल तर त्यांचा मोबाईल नंबर आहे 9420077731. सर, आपण आज ही जी मुलाखत दिली आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण क्षारपड जमिनींचे गुणधर्म आणि सुधारणा याविषयीची मुलाखत ऐकलीत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदशास्त्र विभागाचे डॉक्टर अनिल दुर्गुडे यांची मुलाखत घेतली होती संतोष मते यांनी. ही मुलाखत आम्ही पुन्हा प्रसारित केली होती.

0: बरं, तर शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमातून मी संतोष मते
1: आणि मी अंकुश जोशी आपला इथेच निरोप घेतो. पुन्हा भेटूया आधुनिक शेतीविषयीच्या मुलाखती घेऊन. तोपर्यंत
0: नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी ऐकला. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम पटोळे. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 8 वाजलेत.
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
3: काय झालं?
4: अगं, हालचालच करता येत नाहीये. सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
3: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
4: हो ना.
3: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदिती देशपांडेंना दाखवू.
4: कुठे भेटतील त्या?
3: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
4: आणि फोन नंबर
3: 93-72-99-29-36.
4: 93-72-99-29-36.
5: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
6: फसला.
7: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
8: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
9: atmamalikonline.com.
0: श्रोते हो, ज्ञान, मनोरंजन आणि माहितीचा खजिना म्हणजे आकाशवाणी. बातम्या, संस्कृती असो, शेती, शिक्षण, संगीत असो, सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली आकाशवाणी. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण विश्वास तोच राहिला. अनेक पिढ्यांचं आकाशवाणीशी नातं आहे, अनेक आठवणी आहेत. याच आठवणी आपण

0: मागवणार आहोत. आकाशवाणीची 90 वर्ष, आकाशवाणी ॲट 90, याविषयी बोलूयात फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 20 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत, आणि प्रसारण होईल शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत. संपर्कासाठीचे आमचे फोन नंबर्स आहेत 02-41-242-37-71 आणि 02-42-36-72. तेव्हा आकाशवाणीच्या आठवणींविषयी भरभरून बोलूयात फोन गाणी या कार्यक्रमात.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 02-41-242-76-20 या दूरध्वनी क्रमांकावर.
3: श्रोतेहो, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहीत आहे,
4: पण या चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्या गोविंदानं एकत्र नांदतायत हे माहिती आपल्याला.
5: शंभरांश 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकताय. श्रोते हो, यानंतर ठीक 8:05 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार चारपटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन। महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे चार कंपन्यांशी सामंजस्य करार। 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित। रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ। आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन। गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही चौपटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना ते आज बोलत होते। हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले। भारतानं ऑक्टोबर 2025 नॉर्वे आइसलंड या देशांसोबत व्यापार आणि आर्थिक करार केले। तसंच काही महिन्यांपूर्वीच युरोपियन युनियन सोबतही मुक्त व्यापार करार केला। या महत्वाकांक्षी कराराद्वारे एका सुवर्णयुगाची सुरुवात होत आहे असं प्रधानमंत्री म्हणाले। भारत आणि नॉर्डिक देश यांच्यात संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल असंही मोदी म्हणाले।
1: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है। इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेजेज बढ़ाएंगे।
0: तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद आज नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे, स्वीडन, आइसलंड, फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले। या परिषदेआधी मोदी यांनी आइसलंड, फिनलंड, डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली। आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात

0: प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले. NTPCL अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत. यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज केलं. भुवनेश्वर इथे पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते. अनुदानित खतांचा गैरवापर करणाऱ्या तसंच बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांचा पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश चौहान यांनी यावेळी दिले. केंद्र सरकारनं खत अनुदानासाठी 39,000 कोटी रुपयांना मंजुरी दिल्याचंही चौहान यांनी सांगितलं. येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली इथं भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन उपस्थित राहणार आहेत. दक्षिण आफ्रिकेतल्या रशियन दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. पुतीन यांची केवळ 1 वर्षातली ही दुसरी भारत भेट असेल. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावारोव यांनी भारताला भेट दिली आणि ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतला. नीट UG फेरपरीक्षा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दराने आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दराने मिळत आहे. या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. तर भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 लष्करात दाखल होऊन ते 1991 मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रिपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. छत्तीसगडमधला बस्तर विभाग येत्या 5 वर्षात देशातलं सर्वात जास्त विकसित आदिवासी क्षेत्र असेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज जगदलपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. बस्तर नक्षलमुक्त झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारनं या परिसराच्या विकासाची योजना आखली असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: 19 मई 2026 की ये तिथि है कि जहां से नक्सल प्रभावित क्षेत्र में संपूर्ण विकास की परिकल्पना को लॉन्च किया जा रहा है. बस्तर के 7 जिले नक्सलवाद से मुक्त कराने के लिए भारत सरकार के द्वारा यहां पर करीब करीब 200 सुरक्षा कैंप बनाए.
0: त्याआधी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय मंडळाची 26वी बैठक जगदलपूरमध्ये झाली. छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तसंच वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ आज जाहीर झाले. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर

0: उपकर्णधारपदी के एल राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे, तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं आहे. नवोदित फिरकी गोलंदाज मानव सुथार आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांना कसोटी संघात स्थान मिळालं आहे. एकदिवसीय सामन्यात प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. भारतीय उद्योजक गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्या विरोधात न्यूयॉर्कच्या न्यायालयात दाखल केलेले खटले अमेरिकेच्या कायदे विभागानं कायमकरता मागे घेतले आहेत. भारतातल्या सौर ऊर्जा गुंतवणीसंदर्भात तसंच अमेरिकेचे निर्बंध लागू असताना इराणकडून एलपीजी खरेदी केल्याचा आरोप या खटल्यांमध्ये केला होता. तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं 11 मंत्रालयं, महानिबंधक, जनगणना आयुक्त कार्यालय आणि सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांसाठी मार्गदर्शक सूचनांचा दुसरा मसुदा जारी केला आहे. नव्या मार्गदर्शक सूचना तृतीयपंथी व्यक्तींचं कल्याण सुनिश्चित करण्यासाठी कृतीयोग्य 10 प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत असल्याचं यात म्हटलं आहे. यात राष्ट्रीय डेटा प्रणालीमध्ये लैंगिक विविधतेचा समावेश आहे. लैंगिक समावेशकतेसाठी कायद्यांचा आढावा, समावेशक कायदेशीर चौकटीची उभारणी, मालमत्तेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, आरोग्यसेवा आणि कामाच्या ठिकाणी समावेशकता याचा समावेश आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 8 षटकात बिनबाद 105 धावा झाल्या होत्या. पश्चिम बंगालच्या फालता विधानसभा मतदारसंघात 21 मे रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार 4 पटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3rd भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकताय. रात्रीचे 8:15 वाजले आहेत.
2: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशंस ओपन. आत्मा मालिक
3: ये. कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
4: आत्मा मालिक NDA एकेडमी सर.
3: बिल्कुल सही, आत्मा मालिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
2: विजिट
5: atmamalikonline.com.
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत कार्यक्रम काही घटना माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम झरोका. संकलन आणि निवेदन वंदना साबळे यांचं.

श्रोते हो नमस्कार, झरोका कार्यक्रमात अपना सर्वांचं स्वागत आहे. हल्ली तुम्ही कुठल्याही इव्हेंट ॲग्रिगेटर ग्रुप्सवर गेलात तर वीकेंडला काही तासांची अशी अनेक वर्कशॉप्स दिसतात. त्यात क्रोशे, विणकाम, पॉटरी म्हणजे कुंभारकाम, ओरिगामी, पेंटिंग अशा अनेक कला शिकवणाऱ्या वर्कशॉपचा समावेश असतो. पूर्वी ज्या गोष्टी आणि छंद हे सहसा आजी किंवा त्या वयाच्या व्यक्तींची मक्तेदारी होती, आता त्या गोष्टी आणि छंद जोपासण्यात जेन जी पिढीचे लोक गुंतलेले दिसतात. मोकळ्या वेळात एखाद्या स्क्रीनमध्ये गुंतून राहण्यापेक्षा पूर्वीचे छंद किंवा कला जोपासताना ही पिढी दिसते. हा ट्रेंड जागतिक पातळीवर सगळी

बरेच आहे. पॉटरी कॅफे नेहमी भरलेले असतात. जेन जी पिढीच्या लोकांची तिथे गर्दी असते. ही डिजिटल जनरेशन स्वयंप्रेरणेतून स्क्रोलिंग सोडून हातांनी करायच्या कामाकडे आता वळताना दिसत आहे. सहज सोप्या वाटणाऱ्या या कृती एकाग्रता वाढवतात आणि मानवी संवाद दृढ करतात. विणकामाच्या सुयांच्या आवाजाकडं ही पिढी एक सकारात्मक किंवा आशावादी दृष्टिकोनातून पाहत असल्याचं काहींचं मत आहे. तर काहींच्या मते बदलत्या काळाच्या ताणतणावांशी जुळवून घेण्याचा धडपडीचाच तो भाग आहे. सतत ऑनलाईन, सतत कनेक्टेड राहण्यातून, त्यातून होणाऱ्या थकव्यातून ब्रेक घेण्याचा एक मार्ग म्हणून ही पिढी या छंदाकडे पाहत आहे. कला आणि त्यातही हे जुने कलाप्रकार शरीर आणि मनाला हवा हवासा असलेला आनंद देतात.

मानवी संवाद दृढ करतात. विणकामाच्या सुयांच्या आवाजाकडे ही पिढी एक सकारात्मक किंवा आशावादी दृष्टिकोनातून पाहत असल्याचं काहींचं मत आहे. तर काहींच्या मते बदलत्या काळाच्या ताणतणावांशी जुळवून घेण्याचा धडपडीचाच तो भाग आहे. सतत ऑनलाईन, सतत कनेक्टेड राहण्यातून, त्यातून होणाऱ्या थकव्यातून ब्रेक घेण्याचा एक मार्ग म्हणून ही पिढी या छंदाकडे पाहत आहे. कला आणि त्यातही हे जुने कलाप्रकार शरीर आणि मनाला हवाहवासा असलेला आनंद देतात. विणकामातली सलग गंमत, कुंभारकामाच्या चाकावर तयार होणाऱ्या वस्तूंना हातांच्या विशिष्ट हालचालीतून आकार देताना होणाऱ्या हालचालींमुळं शरीराला निवांतपणा मिळतो. आजीच्या काळातल्या छंद आणि कलांमध्ये स्वतःला ही पिढी गुंतवून घेते. म्हणून जेन झी ऑनलाईन जगापासून दूर जात आहे असं अजिबात नाही. क्रोशे ग्रुपनं तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी ऑनलाईन विक्रीचा मार्ग निवडला आहे. डिजिटल पर्यायांच्या अतिरेकी वापरामुळं मानसिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची चिंता असली तरी स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक समतोल साधण्याची धडपड ही पिढी करते आहे. हा नवीन ट्रेंड जगण्याचा एक भाग होईल की नवे काही आकर्षक पर्याय आल्यानंतर तो नाहीसा होईल हे येणारा काळच सांगेल. पण डिजिटल पूर्वकाळातील काही आनंद पुन्हा नव्यानं शोधणं हे पाऊल योग्य दिशेला जाणारं आहे एवढं मात्र नक्की.

श्रोते हो, मृत्यूनंतर अनेक जण आपली अंतिम इच्छा व्यक्त करतात आणि त्याप्रमाणे घरची मंडळी त्या व्यक्तीची अंतिम इच्छा होती म्हणून पूर्ण करताना दिसतात. अशीच एक इच्छा अमेरिकेत एका महिलेनं व्यक्त केली होती. तिनं तिच्या मृत्यूपत्रात लिहिलं होतं की माझ्या मृत्यूनंतर माझा देह जाळू नका आणि जमिनीत दफनही करू नका. त्याऐवजी तिनं स्वतःच्या हाडांपासून एक सुंदर विंड चाईम अर्थात वाऱ्यानं वाजणारी घंटा बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. अमेरिकेतील कॉलोराडो राज्याची राजधानी डेन्व्हर इथं 43 वर्षीय एरिन मरेली नावाच्या महिलेनं आपल्या मृत बहिणीची अजब पण भावनिक इच्छा पूर्ण केली आहे. बहिणीच्या शरीरातील मांस विरघळून जे पोषक पाणी तयार झालं होतं ते एरिन यांनी बागेतील वेगवेगळ्या झाडांना आणि फुलांना घातलं. आपली बहीण या झाडांच्या रूपानं सदैव जिवंत राहील अशी त्यामागची त्यांची भावना होती. यानंतर शिल्लक राहिलेल्या हाडांना मशीनमधून काढून त्याची पावडर करण्यात आली. एरिन यांनी एका विशेष कलाकाराच्या मदतीनं त्या हाडांच्या पावडरला साच्यात टाकून एक सुंदर विंड चाईम तयार केलं आणि बहिणीच्या इच्छेनुसार त्याला निळा रंग दिला. एरिन यांनी हे करण्यासाठी अल्कलाईन हायड्रोलिसिस या आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजेच पाण्यातील अंत्यसंस्काराचा आधार घेतला. या प्रक्रियेत मानवी मृतदेह विशिष्ट रसायनं आणि पाण्याचं मिश्रण असलेल्या मशीनमध्ये ठेवला जातो. याद्वारे शरीराचं मांस पूर्णपणे विरघळून पोषक द्रवात रूपांतरित होतं आणि फक्त हाडं शिल्लक राहतात. आज ही विंड चाईम एरिन यांच्या घराच्या बाल्कनीत लावण्यात आली आहे. जेव्हा जेव्हा वारा येतो तेव्हा त्यातून निघणारा मंजूळ आवाज त्यांना त्यांच्या बहिणीच्या अस्तित्वाची आठवण करून देतो. बहिणीवरील प्रेमापोटी घेतलेल्या या निर्णयाची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. बहिणीची ही अंतिम इच्छा पूर्ण करणाऱ्या एरिन यांना सलाम.

पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला जगण्याचा समान अधिकार आहे. मनुष्य हा बुद्धिमान असला तरी त्याच्यावर इतर प्राणी, पक्षी आणि निसर्ग यांचं संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी आहे. प्राणी हे निसर्गाचा महत्त्वाचा भाग आहेत. गाई, कुत्रे, मांजर, घोडा, पक्षी किंवा जंगलातील वन्यजीव, प्रत्येक सजीव पर्यावरण संतुलित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. जर प्राण्यांचं अस्तित्व धोक्यात आलं तर पर्यावरणाचं संतुलनही बिघडू शकतं. म्हणूनच प्राण्यांवर प्रेम करा. हा केवळ भावनिक संदेश नसून तो पर्यावरणाशी जोडलेला महत्त्वाचा विचार आहे. आज अनेक ठिकाणी प्राण्यांवर क्रूरतेच्या घटना घडताना दिसतात. भटक्या प्राण्यांना मारहाण करणं, त्यांना उपाशी ठेवणं, जखमी अवस्थेत दुर्लक्ष करणं किंवा मनोरंजनासाठी त्यांचा वापर करणं, या गोष्टी अमानुष आहेत. माणसाच्या कृतीमुळं मुक्या प्राण्यांना वेदना सहन कराव्या लागतात. म्हणून प्रत्येकानं प्राण्यांशी प्रेमानं आणि जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे. भटके प्राणी हे समाजाचा भाग आहेत. त्यांना अन्न, पाणी आणि सुरक्षितता मिळणं आवश्यक आहे. उन्हाळ्यात घराबाहेर पाण्याचं भांडं ठेवणं, जखमी प्राण्यांवर उपचार करणं, पक्ष्यांसाठी दाणे ठेवणं यासारख्या छोट्या कृतीसुद्धा मोठा मानवतावादी संदेश देतात. अनेक स्वयंसेवी संस्था आणि प्राणीमित्र प्राण्यांच्या संरक्षणासाठी कार्य करत आहेत. समाजानंही त्यांना सहकार्य करणं आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीत प्राण्यांना विशेष स्थान आहे. गाय, साप, हत्ती, माकड यासारख्या प्राण्यांची पूजा केली जाते. यावरून आपल्या संस्कृतीत प्राण्यांप्रती आदर आणि सहजीवनाची भावना किती खोलवर रुजलेली आहे हे दिसून येतं. म्हणून

आज प्रत्येकानं जगा आणि जगू द्या हा संदेश आत्मसात करून प्राण्यांप्रती प्रेम, सहानुभूती आणि संवेदनशीलता जपली पाहिजे. अशी भावना निर्माण झाली तरच पृथ्वी अधिक सुंदर, सुरक्षित आणि संतुलित बनेल.

श्रोते हो, आताच आपण काही घटना माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम झरोक ऐकला. संकलन आणि निवेदन होतं वंदना साबळे यांचं. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकताय. रात्रीचे 8:36 झाली आहेत. आनंद घेऊया काही सुगम गीतांचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत, संगीत हेमंत भोसले यांचं.

0: बोलो जाना।
1: आशा भोसले यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हेमंत भोसले यांचं. यानंतर ऐकूया अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अरुण पौडवाल यांनी. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. श्रोतेहो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आपली आवड कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना रेणुका कौंडिन्य यांचा नमस्कार. श्रोते हो, कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया एकापेक्षा एक या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सचिन यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे अरुण पौडवाल यांनी. या गीतासाठी पसंती कळवली आहे मुक्काम खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोली इथून शहाजी बोडखे, नंदा हनुमान, सारिका, सुरेखा, आरवी आणि बोडखे परिवाराने, यासोबतच उत्तम जमदाडे आणि स्वराज जमदाडे यांनी. याच गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत श्री समर्थ रेडिओ श्रोता संघ कोरडगाव तालुका पाथर्डी इथून नानासाहेब घुगरे, द्वारकाबाई, अनिता, उज्ज्वला, वैष्णवी, वैभव, साक्षी, साईनाथ, योगेंद्र घुगरे आणि कृष्णा पाखे यांनी. याच गीतासाठी आवड कळवणारे श्रोते आहेत म्हैसवाडी तालुका मलकापूर इथून शत्रुघ्न धाडे, वाल्मिक, निनाजी, स्वप्नील धाडे यांनी, तसंच अजय खिरोडकर यांनासुद्धा ऐकायचं आहे एकापेक्षा एक या चित्रपटातलं गीत. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे छानसं गीत.

एकापेक्षा एक या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सचिन यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अरुण पौडवाल यांनी. श्रोतेहो, यानंतरची आवड कळवली आहे. मुक्काम पोस्ट गोवर्धन, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम इथून रवींद्र पवार, मीना पवार, श्रीकांत तसंच एकनाथ काळे यांनी याच गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत. लेवा

मोहल्ला चांदूर बिस्वा इथून नारायण भाऊ विठ्ठलराव खर्चे, ललिता राणी परी संजना खर्चे, गणेश कार्तिक खर्चे, ब्रोनो उषा सोरणा खर्चे, तसंच स्वाती प्रयाग चौधरी आणि मालती चौधरी यांनी. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. श्रोते हो, यानंतर ऐकूया भिंगरी या चित्रपटातलं महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत दिलंय बाळ पळसुले यांनी. श्रोते हो, या गीतासाठी आवड कळवली आहे गणेश पेठ पाथर्डी इथून अंबादास शिंदे आणि सौ संगीता शिंदे यांनी, तसंच अमोल अमृता आणि सुवर्णा शिंदे यांनी. याच गीतासाठी आवड कळवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई सानिका आणि गजानन घायाळ यांनी. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं भिंगरी चित्रपटातलं गीत.

जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं बाळ पळसुले यांनी. श्रोते हो, यानंतर ऐकूया शोभा गुरटू यांच्या स्वरातलं उमाकांत काणेकर यांचं गीत. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं. या गीतासाठी आवड कळवणारे श्रोते आहेत माळीबेस बीड इथून किशोर उबाळे, मंगला, सपना, शीतल, अभिजित, बाळराजे आणि सचिन उबाळे यांनी. याच गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते

खडसे यांनी. सोबतच मालती चौधरी आणि स्वाती प्रयाग चौधरी या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं शोभा गुरुटू यांच्या स्वरातलं हे गीत ऐकूया.

शोभा गुरुटू यांच्या स्वरातलं उमाकांत काणेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं. श्रोतेहो, यानंतरची आवड कळवली आहे ग्राम बगबुडवा पथरिया इथून नरेन नेताम, कुसुम प्रोनिका प्रोणामिका आणि उत्कर्ष नेताम यांनी. याच गीतासाठी आवड कळवली आहे पुणे इथून पंकज वाडोदे, आर्या आणि प्रियंका यांनी. जरूड वरूड महाराष्ट्र इथून आवड कळवली आहे बाबासाहेब वाडोदे, मीनाक्षी चरपे आणि रजनी कानिरे यांनी. श्रोते हो, याच गीतासाठी आवड कळवली आहे महादेव घाट अमलेश्वर इथून डोमन ठाकूर, सुमन मिथिलेश तारणी, सूरज सुजला ज्योती आणि रेयांश ठाकूर यांनी. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे सलील कुलकर्णी यांच्या स्वरातलं संदीप खरे यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे सलील कुलकर्णी यांनी.

श्रोते हो संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं. स्वर आणि संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. यानंतरची आवड कळवली आहे देवपेठ वाशिम इथून राजेश खंबाईतकर, प्रेमा राजश्री राजू भाऊसार यांनी, तसंच आर के कुसुमकर यांनी, सोबतच प्रीती खंबाईतकर यांनी. श्रोते हो याच गीतासाठी आवड कळवली आहे कृष्णानगर टी व्ही टावर सेमिनरी हिल्स नागपूर इथून नाना डोंगर दिवे, रमाताई सीमाताई रीमाताई दीक्षाताई आणि राहुल डोंगर दिवे यांनी. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे अरुण दाते यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी.

माझा हेच शब्द ओठी लाख चुका असे।

अरुण दाते यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. श्रोते हो, आपली आवड कार्यक्रमात यानंतरची आवड कळवणारे श्रोते आहेत श्री रोकडेश्वर श्रोता संघ छत्रपती शाहूनगर हिंगोली इथून पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत टिक्कू, रमाबाई मयुरी सुरभी, मंजुषा इंगोले यांनी, तसंच अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोली इथून पार्वती सखाराम ठोके, दीपाली रोहित सोनू मोनू ठोके यांनी, श्री माटेश्वर श्रोता संघ नागेश्वरनगर माटेगाव तालुका पूर्णा इथून शेषराव बोबडे, सोनाली सीताराम वैष्णवी सुवर्णा वेणुताई आणि शुभम बोबडे यांनी, तसंच श्री रोकडेश्वरनगर पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून सुनील जबडे, टेलर आर डी इंगोले, छोटूदादा इंगोले यांनी याच गीतासाठी पसंती कळवली आहे. संघमित्रा श्रोता संघ वार्ड क्रमांक 1 पोफाळी जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगनकर, दिशांत कुमार सिंगनकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त सिंगनकर परिवार या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे माझा पती करोडपती या चित्रपटातलं सचिन आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

सचिन आणि अनुराधा पोडवाल यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अरुण पोडवाल यांचं आणि चित्रपट होता माझा पती करोडपती. श्रोते हो, यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं अशोकजी परांजपे यांचं गीत. संगीत दिलंय अशोक पत्की यांनी. या गीतासाठी आवड कळवली आहे बालम टाकळी जिल्हा अहिल्यानगर इथून नंदकुमार अद्वंत, उर्मिला, निलेश, मयुरी, कल्पेश आणि संगीता अद्वंत यांनी. तसंच गाव विडूळ उमरखेड इथून गंगाधर पोपलवाड, सम्यक, प्रियंका, स्वरित पोपलवाड यांनी. तसंच उत्तम जमदाड यांनी याच गीतासाठी आवड कळवली आहे गौतमनगर जिल्हा नांदेड इथून प्रभाकर जोंधळे आणि आरती जोंधळे यांनी. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील हे गीत.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं अशोकजी परांजपे यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. श्रोते हो, यानंतरची आवड कळवणारे श्रोते आहेत परळी वैजनाथ इथून रोहित शेटे, रेखा, लता, अनिकेत, श्रद्धा आणि संतोष शेटे यांनी. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे चांदणी शिंपीत जा या चित्रपटातलं अनुराधा पोडवाल यांच्या स्वरातलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी.

चांदणे शिंपीतचा या चित्रपटातलं अनुराधा पोडवाल यांच्या स्वरातलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. श्रोते हो, यानंतरची आवड कळवली आहे फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश आकाश रश्मी रंजना गबरू पैलवान थोरात, प्रकाशदादा जैन नांदेडकर, गोविंद पिसाळ तसंच धनंजय टौळ यांनी याच गीतासाठी पसंती कळवली आहे. मुक्काम पोस्ट गायकवाड जळगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर इथून बाळासाहेब केसभट अनिल सुनील केसभट यांनी तसंच सूरज बोरुडे यांनी. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे लय भारी चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं आणि गीताला स्वर आहे सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांचा.

लय भारी चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं आणि गीताला स्वर होता सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांचा. श्रोतेहो, आपली आवड कार्यक्रमात शेवटची आवड कळवली आहे. औरंगाबाद इथून राजेश साबळे पाटील, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश, गुंडेवाडी निजाम शेख, नुपूर वरुण साबळे आणि उद्धव साबळे यांनी. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे मिलिंद इंगळे यांच्या स्वरातलं सौमित्र यांचं गीत. संगीत आहे मिलिंद इंगळे यांचं.

मिलिंद इंगळे यांच्या स्वरातलं सौमित्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मिलिंद इंगळे यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच आपली आवड कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आजच्या आपली आवड कार्यक्रमातून मी रेणुका कौंडिन्य आपला निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजलेत. श्रोतेहो, ऐकूया जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मिस्टर अँड मिसेस 55 चित्रपटातलं गीता दत्त यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, संगीत ओ पी नय्यर यांचं.

मिस्टर अँड मिसेस 55 चित्रपटातलं गीता दत्त यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ओ पी नय्यर यांचं.

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक, सावेडी अहिल्यानगर।
1: रजनीगंधा कार्यक्रमात ऐकूया आरपार चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, संगीत ओपी नय्यर यांचं आणि स्वर आहे गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांचा।

गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ओ पी नय्यर यांचं आणि चित्रपट होता आरपार. यानंतरचं गीत आहे सी आय डी चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं. ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेल्या गीताला स्वर आहे गीता दत्त आणि मोहम्मद रफी.

गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं सियाडी चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीतबद्ध केलं होतं ओपी नय्यर यांनी. ऐकूया साहिब बीवी और गुलाम चित्रपटातलं शकील बदायुनी यांचं गीत. संगीत हेमंत कुमार यांचं आणि स्वर आहे गीता दत्त यांचा.

गीता दत्त यांच्या स्वरातलं साहिब बीवी और गुलाम चित्रपटातलं शकील बदायुनी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हेमंत कुमार यांचं. श्रोते हो, बाजी चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत ऐकूया. गीता दत्त यांच्या स्वरातल्या या गीताला संगीत दिलं आहे SD बर्मन यांनी.

श्रोते हो, बाजी चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. गीता दत्त यांच्या स्वरातल्या या गीताला संगीत दिलं होतं एस डी बर्मन यांनी. यानंतर ऐकूया हावडा ब्रिज चित्रपटातलं गीता दत्त यांच्या स्वरातलं ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं कमर जलालाबादी यांचं गीत.

गीतादत्त यांच्या स्वरातलं ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं कमर जलालाबादी यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता हावडा ब्रिज. ऐकूया कालाबाजार चित्रपटातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं शैलेंद्र यांचं गीत, स्वर गीतादत्त आणि मोहम्मद रफी यांचा.

गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं कालाबाजार चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं एस डी बर्मन यांनी. श्रोते हो, रजनीगंधा कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे हेमंत कुमार आणि गीता दत्त यांच्या स्वरातलं साहिर लुधियानवी यांचं. संगीत दिलं एस डी बर्मन यांनी आणि चित्रपट आहे मुनीमजी.

हेमंत कुमार आणि गीतादत्त यांच्या स्वरातलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एस डी बर्मन यांचं आणि चित्रपट होता मुनीमजी. यानंतर ऐकूया गुंज उठी शहनाई चित्रपटातलं गीतादत्त आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं भरत व्यास यांचं गीत. संगीत वसंत देसाई यांचं.

गूंज उठी शहनाई चित्रपटातलं गीता दत्त यांच्या स्वरातलं भरतवास यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत देसाई यांचं. श्रोते हो, यानंतरचं गीत आहे अनोखी रात चित्रपटातलं मुकेश यांच्या स्वरातलं इंदिवर यांचं. संगीत दिलंय रोशन यांनी.

मुकेश यांच्या स्वरातलं इंदीवर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं रोशन यांनी आणि चित्रपट होता अनोखी रात. श्रोते हो यानंतरचं गीत आहे लता मंगेशकर यांच्या स्वरातलं अनुपमा चित्रपटातलं. कैफी आझमी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे हेमंत कुमार यांनी.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं अनुपमा या चित्रपटातलं कैफी आझमी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हेमंत कुमार यांचं. ऐकूया आस का पंछी चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीत शंकर जयकिशन यांचं आणि स्वर आहे सुबीर सेन यांचा.

0: सुबीर सेन यांच्या स्वरातलं आज का पंची या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. ऐकूया चलती का नाम गाडी चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताला स्वर आहे किशोर कुमार यांचा.
1: हम थे वो थी हम थे

0: और हो गया।
1: किशोर कुमार यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या गीताचा हा चित्रपट होता चलती का नामगाडी. श्रोते हो यानंतर ऐकूया वो कोण थी चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं राजा मेहंदी अली खान यांचं गीत, संगीत मदन मोहन यांचं.
2: बड़े खुददार थे मदन भैया, बड़े कि तुम्हें अफसोस.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं राजा मेहंदी अली खान यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मदन मोहन यांचं आणि चित्रपट होता वो कोण थी. श्रोते हो रजनीगंधा कार्यक्रमात हे शेवटचं गीत आहे. कालापाणी चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं. गीताला संगीत दिलं आहे SD बर्मन यांनी.